ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: श्रोते हो नमस्कार। महिमा कुलस्वामिनीचा उदयस्तु तुळजा भवानीचा या कार्यक्रमात मी संजय मैंदर्गे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। श्रोते हो, श्री तुळजा भवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील आजची चौथी माळ म्हणजे दिनांक 14 ऑक्टोबर 2026 रोजी शारदीय नवरात्र सुरू होऊन 4 दिवस झालेले आहेत आणि प्रचलित भाषेमध्ये चौथी माळ असं आपण म्हणतो। आणि आजच्या या चौथ्या माळेला तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये होणाऱ्या नित्योपचार पूजा तथा आपले धार्मिक विधी आणि आपलं घरगुती अनुष्ठान कशा पद्धतीचं असायला हवं याहीविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। संत कवी विष्णुदास म्हणतात, नमो श्री तुळजापूर वासिनी, नमो चित्कले अविनाशिनी, नमो उदयस्तु नारायणी अखिल वरदेई, पंडिते तारकाख्य वल्लभे, त्रितापतंके महादुर्लभे, अजरामर सुख सौरभे दे निरदेही, तुझ्या करुणामृत वृष्टीने विकसिले सौख्यांकुर सृष्टीने, तरी मजकडे कर्मदृष्टीने विलोकुनी पाहे, संजीवन कला गुणमंडित समाधित डोलसी अखंडित, जोडुनी करसुर नरपंडित लागती पायी, शरण मी तुला जगन्नायके, प्रार्थना ही माझी आयके, म्हणे विष्णुदास जगदंबिके पावलवलाही। अर्थात श्री तुळजा भवानीने लवकरात लवकर पावावं, आशीर्वाद द्यावा, तिचं सानिध्य द्यावं अशा पद्धतीची प्रार्थना विष्णुदास नेहमी करत असतात आणि हेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हीच आपली भावना असते। आणि म्हणूनच आज परत एकदा आपण श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर आपल्या समवेत आहेत। ते तुळजा भवानीच्या पुराण साहित्य धार्मिक विधी याच्याशी निगडीत आहेत, त्याचा अभ्यास पण करतात आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतात। तसेच आपल्या समवेत आहेत श्री नागनाथ भाऊ भांजीकदम, ते स्थानिक पुजारी आहेत, इथल्या इतिहास परंपरा लोकपरंपरा ज्या आहेत त्याचे अभ्यासक आहेत। दोघांचंही स्वागत करतो। आणि आज चौथ्या माळेच्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम सर्वोत्तमाचार्य आपण काय सांगाल की चौथी माळ सुरू झालेली आहे, आपण दरवर्षी असा कार्यक्रम करत असताना तिथीवृद्धी तिथीक्षय अशा पद्धतीचा पण आपण बोलत असतो, तर नेमकी चौथी माळ सुरू आहे नेमकं काय ऐकणाऱ्या सर्व श्रोता वर्गांनी आणि भक्तांनी समजून घ्यायला हवं।
1: नमस्कार श्रोते हो, श्री भवानी दिव्ये नमः। एभिस्तवैश्च माम नित्यं स्तोषयन्ति यः समाहिता, तस्याहं सकलां बाधां नाशयिष्यामि संशयम्। सर्व प्रकारची विघ्न बाधा मी माझे स्मरण करणाऱ्याची सगळ्या प्रकारच्या बाधा आणि सगळ्या प्रकारचे संकट दूर करते असं आश्वासन भगवतीनं द्वादशाध्यायामध्ये म्हणजे 12व्या अध्यायात सप्तशतीच्या दिलेलं आहे। आज जर बघितलं तर जगदंबेची ही आराधनेची चौथी माळ, प्रत्यक्षामध्ये अश्विन शुक्ल चतुर्थी वार बुधवार, अनुराधा नक्षत्र, आयुष्मान योग, वणिज आणि विष्टीकरण आणि आज विनायक चतुर्थीसुद्धा आहे। अशा पद्धतीनं आजचा हा दिनविशेष आहे। त्याचबरोबर आता आपण जर

0: बघितलं तर श्रोते हो, आपल्या नवरात्र महोत्सवामध्ये प्रत्येकाच्या परंपरा आणि शास्त्रानुसार आपल्या ज्या कृती आहेत त्यामध्ये अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी आहेत। त्यामध्ये जर बघितलं तर देवांची नित्य पूजा करणं, घटाला पाणी घालणं, जोगवा मागणं, आपले जे अनुष्ठान आहेत ते अनुष्ठान सातत्यानं पुढं पुढं घेऊन जाणं, त्याचबरोबर जो अखंड नंदादीप लावलेला आहे त्या नंदादीपामध्ये जर काही अडचणी आल्या, नंदादीप शांत झाला तर तो परत लावणं, यामध्ये कुठलाही शकून आपशकून नसतो हे मनाशी पक्क बाळगून लक्षात ठेवा। कारण शास्त्रकारांनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की कुठलंही कर्म, कुठलीही भक्ती ही आपल्याला केवळ देवापाशी एकरूप करण्यासाठी आहे। आणि जो देवाचा भक्त झाला, म्हणजे जो देवापासून विभक्त नाही तो भक्त, आणि भक्ती आणि श्रद्धा आपल्यामध्ये असेल तर भीती आपल्यामध्ये नसायला पाहिजे। म्हणूनसाठी आपण जे कर्म करतो ते निःसंशय आणि चांगल्या मनोभावे करणं यासाठी हे महोत्सव आहेत। या महोत्सवाच्या निमित्तानंच आपल्या मनातलं धैर्य भगवंत ही देवी भगवती आपल्याकडून वाढवून घेत असते।
1: तर श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवातील आजच्या 14 ऑक्टोबरच्या दिवशीचं पंचांग असेल किंवा चौथ्या माळेचं जे वैशिष्ट्य आहे नक्षत्राच्या दृष्टिकोनातून ते आपण समजून घेतलेलं आहे। नागनाथ भाऊ भांजी आहेत, आपण काय सांगाल चौथ्या माळेच्या विषयी?
2: आता सर्वोत्तमाचार्यजींनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे की भक्ती कशी करावी, की अनेक वेळा देवीजींचे भक्त जे आहेत ते भक्ती करताना थोडीशी संकुचित वृत्तीनं आणि थोडंसं घाबरल्यासारखं किंवा देवीचा आपल्याला कुठंतरी कोप होईल किंवा काही आपल्याकडून अनिष्ट घडलं जाईल का अशा पद्धतीनं, किंवा ही देवी आम्हाला आहे ही देवी आम्हाला नाही अशा पद्धतीनं भक्ती केली जाते, ऐकण्या बघण्यात येतं। परंतु मला सर्व देवी भक्तांना सांगायचं आहे, त्यातल्या त्या तुळजाभवानी देवी भक्तांना सांगायचं आहे की ही तुळजाभवानी देवी जी आहे ती जगन्माता आहे, ही आई आहे। अशी कुठली आई असू शकते की जी आपल्या मुलाला किंवा आपल्या लेकराला दुःख त्रास अडचण देऊ शकेल? उलट एखाद्या वेळेस आपल्या मुलाचं, आपल्या मुलाकडून काही चुकलं तर ते पदरात घेणारी आई आहे की ना की आपल्या मुलाला त्रास देणारी किंवा अडचणीत आणणारी आहे। त्याच्यामुळं ही देवी आम्हाला आहे ती देवी आम्हाला नाही अशा प्रकारचं कुठलाही मनामध्ये संशय न आणता सर्व देवी भक्तांनी या तुळजाभवानी देवीजींचं जे काय पूजा आराधना जशी तुम्हाला जमल तशी भक्ती करावयास हरकत नाही, फक्त मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच ठेवू नये।
1: तर ज्या पद्धतीनं भाऊंनी सांगितलेलं आहे सर्वोत्तमाचार्य की भक्तांनी संकुचित भावना ठेवू नये किंवा मनामध्ये संकोच पाळू नये, संशय पण ठेवू नये, अगदी त्या पद्धतीनं जर आपण विचार करायला गेलं तर ही भक्ती परंपरा असेल किंवा खास करून शारदीय नवरात्र आणि देवी उत्सवाच्या दृष्टिकोनातून, शक्ती उत्सवाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेला तर अनेक जणांचे कुलदैवत वेगवेगळे असतात। जसं कोणाचं कोल्हापूरची असेल, कोणाची माहूरची देवी असेल, कोल्हापूरची अंबाबाई माहूरची रेणुका असेल किंवा तुळजापूरची तुळजाभवानी आहे, कोणाचं अंबाजोगाईचं कुलदैवत असतं, तर असे वेगवेगळे सप्तशृंगीचं कुलदैवत असतं। तर हे कुलदैवत काय असतं ते सांगा। आणि आपण जसं पाहायला गेलं की अनेक ठिकाणी शारदीय नवरात्रामध्ये किंवा आपण सुद्धा विचार करतो की देवीचं पहिल्या दिवशी वेगळं रूप आहे, दुसऱ्या दिवशी वेगळं रूप आहे, तिसऱ्या दिवशी वेगळं रूप आहे, तर हे रूप काय असतं ते एक सांगा।
0: मुळात श्रोते हो, कुलदेवता ही एक आपल्या शास्त्रकारांनी एक घालून दिलेली अशी शास्त्रीय संकल्पना आहे की ही जगामध्ये या गोष्टीला तोड नाही। कारण आपण मनुष्य मात्र जेवढे जन्मलेलो आहोत त्या प्रत्येकाला एक कुलदैवत ठरलेलं आहे आणि ते कुलदैवत कधीच बदलणार नाही। आपल्या कुळामध्ये अनेक पिढ्या होत जातात, हजारो पिढ्या झाल्या, परंतु कुलदैवत तेच आहे आणि कुलदैवत बदलत नाही, कुलदैवत तेच राहतं। आणि त्याचे सिद्धांत असे आहेत की अनेक जण कुलदैवत विसरतात, परंतु एक पिढी, दोन पिढी, चार पिढीनंतर का होईना परत त्यांचं कुलदैवत त्यांना कळतं आणि ते कुलाचार सुरू करतात। तर ही कुलदेवता म्हणजे नेमकं काय आहे? तर कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची ही आद्य देवता, आपल्या कुळाची माता असते। कुलदैवत पुरुष असेल तरीसुद्धा एक स्त्री कुलदैवत असतंच, म्हणजे कुलदेवता ही माताच आहे। तर अशा पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये जे पंचमहाभूत आहेत, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्या पंचमहाभूताशी साधर्म्य साधणारी आपली कुलदेवता असते, म्हणजे आपल्या शरीर मन बुद्धी यांना प्रेरणा देऊन आपल्यामध्ये जो आध्यात्मिक आणि व्यवहारिक जी उन्नती आहे ती केवळ कुलदेवतेच्या आशीर्वादाने प्राप्त होत असते। म्हणूनसाठी आज पण कुलधर्म कुलाचार करणं कुलदेवतेचं दर्शन करणं हे सहाय्यभूत ठरतं आणि आपल्या जीवनक्रमामध्ये कुलदेवता सगळ्यात महत्त्वाची प्रेरणास्थान असलेली देवता असते। म्हणूनसाठी कुलदैवत आपलं आपण म्हणजे कुठल्याही देवांना भजलं तरीसुद्धा कुलदैवत आपण न सोडता कुलाचार न सोडता आपण बाकीची देवी वेगवेगळ्या देवी देवतांची भावभक्ती आपण करू शकतो।
1: तर ज्या पद्धतीने आपण कुलदैवताचा विषय सांगितलेला आहे पण मी त्या प्रश्नामध्ये आणखीन एक प्रश्न विचारला होता की आपण दररोज एक देवीचं रूप जे आहे ते घेतो आणि मग जसं की ब्रह्मचारिणी कुष्मांडा अशा पद्धतीचे वेगवेगळे देवीचे रूपं घेतो तर ते कसे लागू पडतात तेही सांगा।
0: मुळात आत्ताच भाऊंनी सांगितलं की अनेक व्यक्तींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, ही देवी आमची आहे, ही देवी आमच्या कुळाची नाही आहे, आमच्यामध्ये नाही असा भाग आहे। मग प्रत्यक्षामध्ये कुलदैवत भजत असताना समजा आता तुळजाभवानीला आपलं कुलदैवत दुसरं कुठलं तरी आहे, माझं व्यंकटेश कुलदैवत आहे आणि तुळजापूरला आता जाय दर्शनाला जायचा योग आहे, नाही आमच्याकडे ते दैवत नाही आहे आणि आम्ही जाणार नाही किंवा आम्हाला जायचं नाही असं नाही। तर प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर आपल्या दुर्गांमध्ये 9 प्रकारच्या दुर्गा सांगितलेल्या आहेत, म्हणजे सप्तशतीमध्येच हा श्लोक येतो, प्रथमम शैलपुत्री च द्वितीयम ब्रह्मचारिणी तृतीयम चंद्रघंटेती कुष्मांडेती चतुर्थकम पंचमम स्कंदमातेती षष्ठम कात्यायनी तिच सप्तमम कालरात्रीती महागौरी तिच अष्टमम नवमम सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकृतीता। ह्या संपूर्ण सृष्टीच्या प्रकृतीमध्ये ह्या नवदुर्गा ह्या नियंत्रण करणाऱ्या आहेत। या नवदुर्गांच्याच माध्यमातून वेगवेगळ्या देवींची निर्मिती झालेली आहे। आता प्रथम शैलपुत्रीचा जर विचार केला तर आपल्या जीवनाचा पाया मजबूत करायला सांगणारी ही आपली देवता आहे। जर ब्रह्मचारिणीचा विचार केला तर आपल्या ध्येयासाठी आपण सातत्याने प्रयत्न करावं अशी प्रेरणा देणारी आहे। तर चंद्रघंटाईचा विचार केला तर निर्भयपणे अन्यायाचा सामना करायला आपल्याला शिकवणारी देवता आहे। आणि आजची जी बघितली तर कुष्मांडा देवी जर सकारात्मक विचारातून आपण नवनिर्मितीकडे जायला पाहिजे असं सांगणारी आहे। म्हणजे प्रत्येक देवीचं एक वैशिष्ट्यपूर्ण कार्य सुरू आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनात यश मिळवत असतो। तर या यशामागं ह्या नवदुर्गांची वेगवेगळी शक्ती आपल्या उपासनेच्या बळानं आपल्याला प्राप्त होत असते। म्हणूनसाठी कुलदेवता यांच्या देवी देवतांमध्ये भेद न करता भावभक्तीने आपण त्यांचं दर्शन करू शकतो। कालही आपल्याला पहिल्या माळेला सांगण्यात आलं माझ्याकडून की जर आपण तुळजाभवानीला येण्यासाठी आपण असमर्थ असू तर आपल्या ग्रामदेवतेला जाऊन दर्शन करून तिथं तुळजाभवानीचं स्मरण करणं हे सुद्धा तुळजाभवानीच्या दर्शनाचाच एक भाग होतो। अशा पद्धतीनं आपण ही अशा वेगवेगळ्या नवविध भक्तींच्या माध्यमातून किंवा नवदुर्गांची भक्ती आपण करू शकतो।
1: अतिशय सुंदररित्या म्हणजे आपल्याला सहज सोप्या भाषेत समजेल या पद्धतीनं प्रत्येक दिवशी जे देवीचं रूप येतं ते पण कशा पद्धतीनं येतं आणि याचं एकत्रित स्वरूप म्हणजे सुद्धा आपण आपल्या ग्रामदैवताला आपल्या गावातील देवीला जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होऊ शकतो आणि त्याची प्रार्थना करू शकतो। अशा पद्धतीचं सर्वोत्तमाचार्यांनी आपल्या सर्वांना खरं तर मार्गदर्शन पण केलेलं आहे। आपल्या समवेत आहेत भाऊ, आता खरं तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, आपल्याला श्री देवीजींची जी नित्य उपचार पूजा आहे ती पण समजून घ्यायचीच आहे, पण त्याच्या अगोदर भक्तांचा विषयच निघालेला आहे तर तुळजापूरला येणारे भक्त कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात तेही सांगा। म्हणजे आपल्याला आपण असं नेहमी पाहतो की महाराष्ट्रातले तर भक्त येतात कारण महाराष्ट्र महोदयांची ती कुलस्वामिनी आहे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी असल्यामुळे जवळपास महाराष्ट्रातले सर्वजण येतात, पण कर्नाटक आंध्र प्रदेश आहे त्यासोबत तामिळनाडू आहे अशा पद्धतीनं जर पाहायला गेलं तर अनेक राज्यातले लोक येताना दिसून येतात, मध्य प्रदेश गुजरातपासून सुद्धा येतात। तर नेमकं तुळजाभवानीला येणारे जे भक्त आहेत त्याच्यामध्ये काय वैविध्य दिसतं का?
2: जे तुळजाभवानी देवीजींना येणारे भक्त जे आहेत या ठिकाणी तुळजापूर शहरामध्ये देवीला येताना कुठल्याही प्रकारे सर्वात महत्वाचा भाग म्हणजे इथं जाती धर्माचा कसलाही प्रश्न नाही। तुळजाभवानीला येणारे जे भक्त आहेत ते सर्व जाती धर्माचे आहेत, कारण तुळजाभवानी देवी मंदिरामध्ये सुद्धा कुणालाही कुठल्याही प्रकारे कुठल्याही भक्ताला मज्जाव नाही, तो निर्धास्तपणे येऊन तुळजाभवानी देवीची पूजा अर्चा भक्ती करू शकतो। आणि एवढंच नाही तर आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तेलंगणा आंध्र प्रदेश या भागातून मोठ्या प्रमाणावरती जे बंजारा समाजाचे लोक आहेत, ज्या त्या बंजारा समाजाच्या लोकांची सुद्धा कुलस्वामिनी कुलदेवता ही तुळजाभवानी आहे. त्याचप्रमाणे इतर रजपूत समाजाचे सुद्धा लोक आहेत की जे हैदराबाद म्हणजे तेलंगणा किंवा भारतामध्ये इतर ठिकाणी असलेले लोक जे आहेत, हे रजपूत समाजाचे सुद्धा लोक तुळजाभवानीला आपले कुलस्वामिनी कुलदेवता मानली जातं. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की मग ते आंध्र प्रदेश असो, तेलंगणा असो, तुमचं कर्नाटक असो, कुठल्याही भागामध्ये या तुळजाभवानी देवीजीचे भक्त आहेत आणि इतर जाती धर्माचा विषय आणि प्रश्नच नाही.
1: तर आता हे तर आपण भक्तांविषयी सांगितलं भाऊ, पण आपण चौथ्या माळेविषयी बोलत आहोत. खरं तर आज तुळजाभवानीची जी नित्योपचार असतो तो कसा असतो ते सांगा, म्हणजे सकाळच्या चरणतीर्थापासून ते परत एकदा संध्याकाळची प्रक्षाळ पूजा असेल किंवा छबिना असेल.
2: आता तुम्ही सांगितलेलं आहे चौथी माळ आहे, प्रथमा द्वितीया तृतीया आणि चतुर्थी, या चारही दिवशी देवीजींची जी नित्योपचार पूजा असते, सकाळी मंदिर उघडणे, चरणतीर्थ पूजा, लोकांमध्ये आलेल्या भक्तांचं दर्शन, त्यानंतर देवीजींना भक्तांकडून केले जाणाऱ्या अभिषेक पूजा, सिंहासन पूजा, त्यानंतर देवीला उंची वस्त्र, साडी चोळी, फूलहार, दागिने घालणं, त्याच्यानंतर देवीजींना नैवेद्य दाखवणं, देवीजींची आरती, त्यानंतर पुन्हा देवीजींचं दर्शन आलेले जे काही भक्त आहेत त्यांना सुलभ आणि चांगलं व्यवस्थित दर्शन व्हावं याची अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे, ते दर्शनाची व्यवस्था, त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 7 वाजता अभिषेक पूजा, त्यानंतर नैवेद्य दाखवणं, आरती आणि त्याच्यानंतर नवरात्रोत्सवामधील छबिना उत्सव, हे संपन्न झाल्यानंतर पुन्हा मंदिर बंद होतं. अशा पद्धतीनं आज चौथ्या माळीचा सुद्धा एकंदर तुळजाभवानी मंदिरमधील धार्मिक कार्यक्रम असतो.
1: तर हे धार्मिक कार्यक्रम आपण याच्यासाठी समजून घेतो की आपण ज्यावेळेस पण तुळजाभवानीच्या दर्शनाला येणार आहात त्यावेळेस आपल्याला हे लक्षात यायला हवं की आपण तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर दिवसभरापासून ते संध्याकाळपर्यंत आपण कुठल्या वेळेला पोहोचणार आहात आणि आपल्याला कुठलं दर्शन मिळणार आहे. तर अगदी त्या पद्धतीनं जे आपण काल पण सांगितले होते की घाटशीर रोडला जो दर्शन मंडप उभा केलेला आहे, घाटशीर पार्किंग असं म्हटलं जातं, तर तुम्ही तुम्हाला तुळजापूर शहरामध्ये आल्या लगेचच लक्षात येऊन जाईल. तर अगदी त्या पद्धतीने येऊन तुमचं सुलभ आणि अतिशय व्यवस्थित दर्शन होतं हे मात्र निश्चित आहे. तेव्हा आपण परत एकदा ही चर्चा करत असताना आपल्याला तुळजापूरमध्ये आणखीन एक गोष्ट दिसून येते, ते म्हणजे मठ परंपरा. तर आपण जर मठ परंपरेकडे जर जायचं म्हटलं तर सर्वोत्तमाचार्य आपण पण सांगू शकता याच्यामध्ये की हे मठ परंपरा नेमकी कशी असते आणि तुळजाभवानीच्या सेवेशी त्याचा कसा संबंध आहे.
0: श्रोते हो, मुळात आपल्याकडे जी हिंदू धर्मशास्त्रीय परंपरा सांगितलेली आहे त्याच्यामध्ये सोयर आणि सुतक हे दोन गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला, प्रापंचिक लोकांना हे सोयर आणि सुतक पाळायला बंधनकारक सांगितलेलं आहे. आपल्याकडे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये पहिला आणि शेवटचा आश्रम यांना या सोयर आणि सुतकाचं कुठलंही बंधन पाळायचं नाही आहे. त्यामध्ये ब्रह्मचार्याला कुठलं सुतक नाही किंवा सोयर नाही आहे आणि त्याचबरोबर संन्यासी व्यक्तींनासुद्धा कुठल्याही प्रकारचं सोयर किंवा सुतक नाही आहे. याची परंपरा अखंड आणि फार मोठी आहे. ज्यांनी संन्यास घेतलेला आहे त्यांनी सर्वसंग परित्याग करावा असं सांगितलेलं आहे. मग सर्वसंग परित्याग म्हणजे काय, तर नाते गोत्यापासून धन अर्जित केले असेल त्यापासून ते अगदी पद प्रतिष्ठा हे सुद्धा समर्पण करून केवळ आपण ज्या देवासाठी आपण बाहेर पडलेलो आहेत, ज्या जगदंबेसाठी बाहेर पडलेलो आहेत, तर तिची सेवा अखंड करणं हेच या संन्यस्त वृत्तीचं कार्य असतं. आणि तीच वृत्ती तुळजापूरमध्ये जर दिसून येते, वेगवेगळ्या आखाड्यांची जे साधुसंत आहेत त्यांनी त्या तुळजाभवानीची अखंड सेवा घडावी म्हणून प्रत्येक आखाड्याची निर्मिती झालेली आणि त्या आखाड्याचे प्रतिनिधी स्वरूपामध्ये संन्यासी वर्ग या ठिकाणी अनेक म्हणजे दशकांपासून शतकांपासून उपस्थित आहे. त्यामध्ये काही काळाच्या ओघामध्ये काही मठ लुप्त झाले, त्या मठांचं कार्य लुप्त झालं, परंतु आजही तुळजापूरमध्ये ज्या काही परंपरा मंदिरामध्ये चालतात तर त्या मुख्य परंपरांचा सगळ्यात मोठा आधार म्हणजे या मठामध्ये असलेले दोन महंत यांच्यावरती संपूर्ण देवपूजेची जे देवीजींच्या पूजेची भिस्त असते. म्हणजे अगदी पुजारी वर्गाला सगळ्यांना जरी अडचण आली तरी या दोघांना कुठल्याही प्रकारची अडचण नाहीच आहे, त्यामुळे नित्योपचार पूजा कधीच थांबणार नाही अशी ही परंपरा अशा पद्धतीनं देवीच्या मंदिरामध्ये या मठ परंपरेच्या माध्यमातून लावलेली आहे.
1: भाऊ, ज्या पद्धतीनं मठाची एक जे पद्धत आहे म्हणजे त्याचा जो मुख्य गाभा आहे तो आपल्याला सर्वोत्तमाचार्य यांनी सांगितलेला आहे, तर सध्या तुळजापूरमध्ये अस्तित्वात असणारे आता सध्या किती मठ आहेत हे पण तुम्ही सांगा.
2: तुळजापूर शहरामध्ये जे मठाची परंपरा आहे याच्यामध्ये दोन प्रकार दिसून येतात. ते दोन प्रकार असे की जे तुळजाभवानी देवीजींच्या सेवेमध्ये असलेले मठ आहेत त्यांचा एक भाग, त्याच्यामध्ये पानेरी मठ, मळेकरी मठ आणि भारती भवांचा मठ, हे जे मठ आहेत ते तुळजाभवानी देवीजींच्या सेवेशी निगडीत आहेत. आणि याशिवाय जे तुळजापूर म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यावेळी तुळजापूर शहरामध्ये देवींचे भक्त येत असत आणि त्यांना इथं निवासाची, त्यांच्या स्वयंपाकाची, त्यांच्या राहण्याची व इतर व्यवस्था जी आहे ते करणारेही काही मठ होते. त्याच्यामध्ये सोमवारगिरींचा मठ म्हणून जो दीपक चौकात आहे तो एक मठ आणि आमचे दशावतार मठ, हे जे दोन मठ आहेत ते प्रमुख असून या ठिकाणी भक्तांना राहण्याची, निवासाची व एकंदर मुक्कामी थांबल्यानंतर जे काय त्यांना सोयी आहेत त्या दोन्ही मठामध्ये आहेत. याशिवायही मातोळकर महाराजांचा म्हणून एक मठ होता, परंतु ज्याप्रमाणे दिवस जातात आणि काही अडचणी निर्माण होतात आणि किंवा त्यांना पुढं ती शिष्य परंपरा चालू न राहिल्यामुळं ते मातोळकर महाराजांचे मठ जे आहेत याची फक्त जागा आहे, परंतु त्या गादीवरती आज कोणीही त्यांचा शिष्य दिसून येत नाही. व त्याचप्रमाणे मी आता जे दोन मठ सांगितले की ती भक्तांची सेवा करणारे, तसाच आरण्यभवांचा एक मठ आहे, या मठामध्ये सुद्धा येणाऱ्या भक्तांची सेवा केली जाते, त्यांना राहण्यासाठी जागा वगैरे दिली केली जाते. आणि हे जे मठ आहेत ते परंपरेने अनेक वर्षापासून आहेत व तुळजापूर शहरामध्ये सेवा करतात. काही मठ पुरी यांचे आहेत, काही मठ गिरी यांचे आहेत, तर काही मठ नाथपंथी यांचे आहेत. अशी पद्धत या तुळजापूर शहरामध्ये मठांची आहे.
1: तर श्रोते हो, ज्या पद्धतीने आपण समजून घेत आहोत की तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र जे आहे ते केवळ असं नाही आहे की फक्त भक्तांनी यायचं आणि दर्शन करून जायचं, म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय की परिवार देवता आहेत, मठ परंपरा आहेत, भैरवांचे देवस्थानं आहेत, ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे पुढच्या एपिसोडमध्ये. आणि त्यासोबत आपण एकूणच तुळजापूरमध्ये जर येत असाल तर सर्वांगीण पद्धतीनं श्री तुळजाभवानी आदिशक्तीचं दर्शन घेऊन आपण पुण्यपावन होतो, कारण सर्वंकष पद्धतीनं जर पाहायला गेलं तर आपल्याला दर्शनाचा पूर्ण लाभ जो आहे तो तुळजापूर तीर्थक्षेत्रामध्ये मिळतो. तर ज्या पद्धतीने भाऊंनी पण सांगितलेलं आहे की मठाची परंपरा म्हणजे भक्तांचं आणि तुळजाभवानीचं आणि मठाची असा एक प्रकारचा समन्वय होता, अगदी त्या पद्धतीनं पाहायला गेलं तर तुळजापूरला एक पुरातन परंपरा पण म्हणजे तुळजापूरचं एक पुरातन नाव पण होतं चिंचपूर म्हणून किंवा यमुनाचल प्रदेश असं म्हटलं जायचं. तर अगदी त्या पद्धतीनं जर आपण विचार करायला गेलं तर आपण पहिल्या माळेपासून आपण सर्व लोकांना सजग करण्याचा प्रयत्न करत आहोत ते म्हणजे जलसंकट आणि पर्यावरण. तर आपल्याला काय आपण सर्वोत्तम सांगू इच्छिता यामध्ये की यमुनाचल पर्वत असेल, चिंचपूर नाव का होतं किंवा काय असं अशा जर समजा आपण संदर्भानं बोलायचं म्हणतं तर काय सांगू इच्छिता?
0: श्रोते हो, आजही अनेक लोकांना निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहायला आवडतं. ही एक आपण म्हणजे बऱ्याच वेळा काय म्हणतात त्याला तर ते एक प्रकारची ट्रीप आपण काढतो आणि त्या ठिकाणी निसर्ग सान्निध्यामध्ये चार दिवस राहतो आणि मग वर्षभर आपण त्याच्या आठवणींमध्ये आपण आपला वर्ष आपल्या शहरामध्ये काढतो. परंतु ही काही मानवी वृत्ती नाही आहे, अगदी देवांची सुद्धा वृत्ती हीच आहे. म्हणजे एका आख्यायिकेनुसार तुळजाभवानी मातासुद्धा या निसर्गरम्य परिसराकडे बघूनच इथं स्थिरावलेली आहे असे एका कथेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणचा निसर्गसुद्धा आई जगदंबेला आवडला. तर निसर्ग म्हणजे काय? तर निसर्गाचं पहिलं स्वरूप आहे ते म्हणजे वृक्ष आणि दुसरं स्वरूप आहे म्हणजे त्या ठिकाणी मुबलक असणारं पाणी, त्या ठिकाणी असणारी शुद्ध हवा, त्या ठिकाणी असणारी फळं, मग हे निसर्गाचं स्वरूप आहे. या ठिकाणी जर बघितलं तर पहिलं वृक्ष आहेत ज्या वृक्षांमुळं म्हणजे पाऊस वर्षाव जास्त होतो, त्या ठिकाणी पाण्याचा उपलब्ध साठा होतो आणि त्याच ठिकाणी मग फळं, अन्नधान्य यांची निर्मितीसुद्धा नित्यानं होते. मग हे सगळं कशानं शक्य आहे? तर केवळ वृक्ष लागवडीमुळं. परंतु आज परिस्थिती अशी आहे आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात राहायचं पण वृक्ष लावायचे नाही आहेत. त्याचं कारण काय? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला असं झालेलं आहे की वृक्षांची गरज आहे, परंतु आपली वृत्ती गरज सरो वैद्य मरो अशी झालेली आहे। ज्यावेळेस आपल्याला एखाद्या वृक्षाची गरज असते त्यावेळेस आपण तो वृक्ष लावतो, परंतु गरज संपल्यानंतर त्या वृक्षाची तोडसुद्धा तेवढ्याच वेगाने होते। म्हणून साठी हा एक भाग सांगितलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या शास्त्रकारांनी वृक्षांचं संवर्धन व्हावं यासाठी काही नियम घातलेले आहेत। म्हणजे आजही पिंपळाचं झाड तोडलं जात नाही, आजही उंबराचं झाड तोडलं जात नाही, आजही आपल्या नक्षत्रांची 27 च्या 27 नक्षत्रांची झाडं आपल्याला पूजेसाठी सांगितली आहेत। त्याचं मुख्य कारण काय असेल तर ह्या औषधी वनस्पती असलेली झाडं असतील, दैवी आपल्याला बळ देणारी झाडं असतील, तर ह्या सगळ्या झाडांचं संगोपन करणं हाच त्यामागचा उद्देश आहे। आणि आता विज्ञानानं म्हणजे आधुनिक शास्त्रांचा विचार ज्या ठिकाणी मांडला जातो तर त्या ठिकाणी सुद्धा असं लक्षात येतं की अनेक वृक्ष हे पाऊस आकर्षित करणारे आहेत, अनेक वृक्ष हे आपल्या वातावरणाची शुद्धी करणारे आहेत। आता हे हळूहळू आपल्याला कळायला लागलेलं आहे। परंतु या नवरात्रीच्या निमित्तानं खरा तर मूळ संदेश असा आहे की आपण निसर्ग सान्निध्यात राहायचं असेल तर आपण वृक्ष लागवड करणं आणि ती संगोपन करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे।
1: तेव्हा श्रोते हो आणि खास करून ऐकणारे श्रेय सर्व जे देवी भक्त आहेत, खरं तर आपल्याला ही गोष्ट लक्षात आलेली असणार आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं संत तुकारामांनी सुद्धा म्हटलेलं आहे। त्याप्रमाणे निसर्गाच्या सान्निध्यात जाणं, निसर्गालाच देव मानणं, आहेच तो देव त्याला मानणं आणि वृक्ष संवर्धन करणं, जलसंवर्धन करणं, पर्यावरणाचं संवर्धन करणं, या सर्व ज्या बाबी आहेत त्या आपण संकल्प रूपाने का असं आपण या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये करणं आवश्यक आहे असं मला वाटतं। तेव्हा आपण सर्वांनी या संकल्पाकडे सुद्धा पुढे जाऊयात आणि आज परत एकदा या चौथ्या माळेच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त अशी माहिती श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर यांनी दिलेली आहे। त्यासमवेत श्री नागनाथ भाऊ भांजी कदम जे स्थानिक पुजारी आहेत त्यांनीही आपल्याला पूर्ण तुळजाभवानीच्या अनुषंगानं वेगवेगळी अशी माहिती दररोज देत आहेत आणि आपल्याला अचंबित करीत आहेत। या दोघांचेही धन्यवाद व्यक्त करतो। आणि उद्या मात्र ललिता पंचमी आहे, ललिता पंचमीला अनेक सोपस्कार आपण पूर्ण करत असतो आपल्या कुलाचाराचे, तेही आपण समजून घेणार आहोत पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये। आज मात्र तुर्तास इथे थांबतोय। नमस्कार, जय तुळजाभवानी।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।

आपल्या भारताची जुनी परंपरा असलेली जी शेती आपण करत आहोत त्याच्यामध्ये फुलशेती याचा समावेश आपल्याला करावा लागेल। तर फुलशेती कशी आहे, फुलशेतीच्या संदर्भातल्या सर्व बाबी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, फुलशेती करणे ही भारताची खूप जुनी परंपरा असली तरी सामाजिक सुधारणा आणि विकासाच्या दृष्टीनं एक शास्त्र म्हणून फुलशेती अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत आहे। देशाच्या कानाकोपऱ्यात लहान लहान क्षेत्रावर खूप प्राचीन काळापासून फुलशेती केली जाते, तरीसुद्धा व्यापारी तत्वावरील आधुनिक फुलशेती ही अलीकडची संकल्पना आहे। पूर्वीपासून उघड्यावर फुलशेती केली जात असल्यानं त्यांना जैविक आणि अजैविक घटकांशी सामना करावा लागत असे, त्यामुळे या पिकापासून भरपूर दर्जेदार उत्पादन हे मिळण्याची शाश्वती नसायची। आताच्या जागतिकीकरणाच्या युगात मात्र निर्यातक्षम फुलोत्पादनास महत्त्व प्राप्त झालेले आहे, त्यामुळे मागणी तसा पुरवठा या संकल्पनेनुसार सध्याच्या स्पर्धात्मक युगात उच्च प्रतीचे दर्जेदार फुलोत्पादन घेणे हे गरजेचे झालेले आहे। जगात सध्या फुलांचा व्यापार तेजीत आहे, त्यामध्ये 6-20% प्रतिवर्षी वाढ होत आहे, परंतु फुलांच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा अतिशय कमी आहे, म्हणजे 0.07% इतका आहे। गेल्या काही वर्षातील फुलशेतीविषयी केंद्र शासनाची धोरणे लक्षात घेऊन मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरांच्या आसपास अत्याधुनिक फुलोत्पादनासाठी उभारलेल्या उच्च तंत्रज्ञान हरितगृहांची उभारणी आता वाढल्याची दिसून येते आहे। तामिळनाडू हे भारतातील फुलोत्पादन करण्यामध्ये अग्रेसर असलेले राज्य असून त्याखालोखाल कर्नाटक राज्याचा समावेश होतो। या दोन्ही राज्यांमध्ये भारतात फुलशेतीखाली असलेले एकूण क्षेत्राच्या तसेच कर्नाटकमध्ये बंगळूर शहरात भारतातील पहिले फुलांचे संगणकीकृत लिलाव विक्री केंद्र हे कर्नाटक ॲग्रो इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने सुरू केले आहे। मंडळी, जगातील बहुतांश देशातील फुलशेती ही खेळते भांडवल निर्माण करणारा व्यवसाय आहे। फुलपिके आणि शोभिवंत झाडे ही देशी आणि परदेशी व्यापारासाठी लागवड करण्यास उपयुक्त असून त्यापासून प्रति एकर मिळणारे उत्पादन हे तुलनात्मकदृष्ट्या शेतातील इतर नगदी पिके, भाजीपाला या पिकांपेक्षा जास्त आहे। शेती उत्पादन हे बाजारात किलो अथवा क्विंटलमध्ये विकले जाते, परंतु फुलांच्या दांड्यांची विक्री ही नगावर केली जात असते, त्यामुळे फुलदांड्यापासून मिळणारे उत्पादन हे सर्वसाधारणपणे अधिक असतं। साधारणतः ग्लॅडिओस, गुलाब, जर्वेरा, कार्नेशन, ऑर्किडस, ॲथुरियम इत्यादी फुलांपैकी बाजारात फुलदांडे विकले जातात। तुलनात्मकदृष्ट्या फुलपिके ही हंगामी असून लागवडीपासून त्यांना फुलावर येण्यासाठी कमी काळ लागतो, म्हणजे उत्पादकता अवस्थाही लवकर सुरू होत असते। सध्याच्या आधुनिक युगात फुलशेती करणे म्हणजे बाजारात चढ्या दराने विक्री होणाऱ्या लांब दांड्याच्या फुलपिकांची शेती करणे असे मानले जाऊ लागले आहे। उच्च प्रतीची लांब दांड्याची फुले प्रामुख्याने घराच्या आतील भाग सुशोभित करण्यासाठी, सभा, संमेलन, समारंभासाठी लागणारे स्टेज डेकोरेशन करण्यासाठी, तसेच फुलांचे गुच्छ, पाकळ्या, तुरे हे इतर कामासाठी लागत असतात। भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीत सण आणि समारंभामध्ये जाई, जुई, मोगरा, आबोली, झेंडू, ॲस्टर, शेवंती, गॅलर्डिया इत्यादी फुलांच्या सुट्या भागांची मोठी मागणी असते, आणि असे सण, समारंभ आणि उत्सव भारतात हे वर्षभर चालू असतात। फुलांचा वाढता उपयोग व्यक्तिजीवनात करण्याला सध्या भारतात वेगळेच महत्त्व आहे। अगदी माणसाच्या जीवनशैलीला फुलांचा उपयोग जोडलेला आहे असे म्हणणं वावगं ठरणार नाही। याशिवाय कित्येक लोक फुलशेती, लँडस्केप, हरितगृहातील फुलशेती या महत्त्वपूर्ण विषयाचे सल्लागार म्हणून काम देखील करत आहेत, तर काही लोक या विषयाच्या अद्ययावत ज्ञानाचे धडे घेऊन इतरांना प्रशिक्षण देण्याचा देखील प्रयत्न सध्या करत आहेत। फुलशेतीतील काही यशस्वी उद्योजक या व्यवसायात इतर सुशिक्षित लोकांना नोकरीची संधीसुद्धा उपलब्ध सध्या करून देत आहेत। याशिवाय फुलशेतीमध्ये संशोधन आणि फुलपिकांचे उत्पादन या व्यवसायामध्येही मोठी संधी आहे। मोठ्या शहरांमध्ये सुंदर शहराचे नियोजन, त्याचा आराखडा तयार करणे, आखणी करणे आणि स्मार्ट सिटीची उभारणी करणे या हल्लीच्या वाढत्या शहरीकरणामध्ये अतिशय उच्च प्रतीचा आणि फायदेशीर व्यवसाय झाला आहे। जगामध्ये जवळपास 146 देश फुलांचे उत्पादन आणि विक्री या व्यवसायामध्ये अग्रेसर आहेत। अशा या व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्व असलेल्या फुलशेतीला सध्या सौंदर्याच्या दृष्टिकोनातूनही फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे। स्मार्ट सिटीची संकल्पना आणि सध्या

0: केंद्र शासनाने भारतातील 46 शहरांची सुंदर शहरामध्ये परिवर्तन करण्याची तसेच अनेक स्मार्ट सिटी उभा करण्याची जी महत्वाकांक्षी योजना आहे त्या अंतर्गत करोडो रुपयांचे उत्पादन देणारा बांधकाम उद्योग नावरूपाला येत असला तरीही यामध्ये फुलशेती, शोभिवंत झाडे याचबरोबर अनेक प्रकारची उद्यानं तयार करण्याचं काम देखील सुरू होत आहे. त्यामुळेच त्याच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे. शहराच्या सौंदर्याबरोबर घराचे आंतरबाह्य सौंदर्य देखील वाढायला हवं. घरातील सौंदर्य वाढवण्यासाठी शोभिवंत पानाफुलांच्या कुंडीतील झाडांची आणि फुलांची कल्पकतेने सौंदर्यपूर्ण मांडणी करून घराच्या आतील शोभा वाढवण्यासाठी देखील आता मोठे प्रयत्न केले जात आहेत. तर अशा प्रकारे घर, व्हरांडा, खिडक्या, गच्ची असेल त्याचबरोबर घराभोवतालचा मोकळा परिसर असेल या ठिकाणी आता मोठे प्रयत्न केले जात आहेत. मंडळी, जागतिकीकरण झाल्यानंतर कृषी क्षेत्रात फुलशेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय ठरला आहे. अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी एक चांगला मार्ग उदयास आला आहे. कमीत कमी क्षेत्रावर अधिकाधिक उत्पादन मिळण्याचं साधन म्हणून अल्पभूधारक असलेला शेतकरी याच्याकडे आकर्षित होत आहे. जागतिकीकरणामुळे विविध बाजारपेठा फुलांसाठी खुल्या झाल्या आहेत आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये फुलांची विक्री करण्याची संधी आहे. असे करून त्यातून बरीच परकीय गंगाजळी आपल्या देशात येऊ शकते. शेतकऱ्यांबरोबरच देशाचीही प्रगती होण्यास यामुळे मदत होणार आहे. जगभरात फुलशेतीचा विकास 10% दरानं होत आहे आणि 50 जास्त देश मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन आणि व्यवसाय करत आहेत. फुलांच्या उत्पादन मूल्यानुसार अमेरिका, जपान, इटली, जर्मनी आणि कॅनडा हे देश अग्रेसर आहेत. तर चीन आणि भारतामध्ये फुलांखालील लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. जगात जास्तीत जास्त फुलांचा वापर करणाऱ्या देशांमध्ये युरोप, अमेरिका आणि जपानचा समावेश होतो. परंतु बरेच आफ्रिकन देश आता या क्षेत्रामध्ये आगेकूच करत आहेत. उत्पादन करण्यासाठी एक नवा मार्ग उपलब्ध होत आहे. 2013 जगामध्ये फुलांच्या निर्यातीचे मूल्य 20 अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते. यामध्ये फुलदांड्या, पाने, कुंड्यातील शोभेच्या वनस्पती, फुलांचे कंद याचा देखील समावेश होतो. मंडळी, उत्तम दर्जांच्या फुलांची निर्मिती करणे आणि त्याच्यापासून अधिकचा भाव मिळवणे हा शेतकऱ्यांचा फुलशेती करण्यामागचा मुख्य उद्देश असतो. परंतु उत्तम प्रकारे फुलांचे उत्पादन करणे हे त्याच्याच हातात असते. फुलांच्या गुणवत्तेवर फुलांची बाजारातील किंमत ठरत असते. फुलांच्या दर्जानुसार ग्राहकाला आनंद आणि समाधान प्राप्त होत असते. मंडळी, फुलोत्पादन आणि मार्केटिंगचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस अनेक बाबींचा अभ्यास करणं हे शेतकरी बांधवांना खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तावान फुलांचे उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त उत्पादनच नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेली जी मानांकनं आहेत त्याची सुद्धा काटेकोरपणे अवलंब करणं गरजेचं असतं. उत्तम दर्जाच्या पिकवलेल्या फुलांना योग्य तो भाव मिळवण्यासाठी फुलांची योग्य पद्धतीनं वर्गीकरण करणं गरजेचं असतं. फुलोत्पादन करण्यासाठी जितक्या पुष्पदांड्याची काढणी केल्यानंतर लगेच त्यांना पाण्यामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. स्वच्छ पाणी, अवजारे, फुले ठेवण्याची बकेट, भांडे इत्यादी साहित्यांची वेळोवेळी स्वच्छता करणं खूप गरजेचं असतं. काढणी झाल्यानंतर ही फुले वर्गीकरणासाठी वर्गीकरण विभागात ठेवण्यात येतात. मार्केटमध्ये पाठवण्याअगोदर फुलांच्या प्रतीनुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. फुलांच्या वर्गीकरणासाठी जगामध्ये वेगवेगळी मानांकने अस्तित्वात आहेत. ती प्रत्येक देशानुसार वेगळी असू शकतात. गरजेनुसार वर्गीकरण केल्यानंतर फुलांचे पॅकिंग केले जाते. पॅकिंग करण्यासाठी विविध प्रकारचे बॉक्स उपलब्ध असतात. यामध्ये कोरुगेटेड फायबर बॉक्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. विविध आकाराचे आणि लांबी रुंदीचे बॉक्सेस सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यानुसार फुलांच्या प्रकारानुसार त्याची योग्य निवड केली जाते. ही पूर्ण प्रक्रिया वातानुकूलित क्षेत्रात करणं हे शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचं ठरू शकतं. मंडळी, 100% निर्यातक्षम फुलोत्पादन करणाऱ्या संस्थांना सरकारकडून सुद्धा 50% अनुदान हरितगृहातील पुष्प उत्पादनासाठी दिलं जात आहे. शिवाय अशा उत्पादनातून निघणाऱ्या मालाला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असेल तर 50% माल स्थानिक बाजारामध्ये विकण्याची सवलत या संस्थांसाठी आहे. निर्यातक्षम फुलोत्पादनाचा उद्योग भारतात वाढावा म्हणून भारत सरकारने उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील 10% कर सवलत दिली आहे. तसेच आयात निर्यातीवरील या उद्योगाशी निगडीत असलेले नियमही शिथिल केले आहेत. यामुळे भारतात हरितगृहातील फुलशेती हा उद्योग सध्या नावारूपाला येऊ शकतो. याची कारणेही तशीच आहेत. एक म्हणजे भारताच्या जवळ सिंगापूर सारखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे. भारताचे हवामान या उद्योगाला अत्यंत पोषक आहे, कारण भारताच्या वातावरणात भरपूर सूर्यप्रकाश असून येथील हिवाळा, कृत्रिम प्रकाश, तापमान याची भारतातील हरितगृहांना गरज पडत नाही. तो त्यांना योग्य प्रमाणात नैसर्गिकरित्या वर्षभर उपलब्ध होत असतो. त्यामुळे साहजिकच फुलोत्पादनाच्या निर्यातीमुळे देशाला 20-25% जास्त परकीय चलन इतर शेती उत्पादनाच्या तुलनेत मिळते. तसेच प्रति हेक्टर उत्पादनही इतर पिकांच्या तुलनेत फुलशेतीपासून आपणास मिळू शकते. फुलांच्या निर्यातीत असलेला वाव फायदे लक्षात घेऊन अपेडा या संस्थेने भारतातील नोएडा, बेंगलोर, मुंबई या ठिकाणी फुलांचे लिलाव केंद्र स्थापन केले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक केंद्र पुणे या ठिकाणीही स्थापन होत आहे. याशिवाय भारतातील पुष्प उद्योजकांना फुले निर्यातीस प्रोत्साहित करण्यासाठी अल्समेर नेदरलँड येथे फुलांचे बाजार केंद्र उपलब्ध आहे. मानवी जीवनातील फुलांचे महत्त्व, फुलोत्पादनात असलेला वाव लक्षात घेऊन भारत सरकारनेही देशातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या फुलपिकावर संशोधन करून त्याचा विकास करण्यासाठी अनेक प्रादेशिक विभाग पाडले आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे फुलशेतीस मिळत असलेले महत्त्व विचारात घेऊन शेतकरी बंधूंनी उच्च तंत्रावर आधारित फुलशेती करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणं हे आता अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. तर मंडळी, आपण भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजा भवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात कार्यक्रम आई तुळजा भवानी, भक्ती शक्ती इतिहास आणि परंपरा, भाग 4, लेखन इतिहास संशोधक डॉक्टर सतीश कदम।

0: श्रोते हो, श्री तुळजाभवानीच्या वास्तव्याने पावन झालेल्या तुळजापूर नगरीत कोणी उपाशी राहत नाही हा तुळजाभवानीचा महिमा आहे। परंतु त्याचबरोबर जो तो आपापल्या परीनं देवीच्या सेवेसाठी तत्पर आहे। तुळजाभवानीचं एकमेव ठाणं असावं जिथं हिंदू मुस्लिम जैन यांच्याबरोबरच दलित बलुतेदारांपासून ते राजा महाराजांपर्यंत अगदी सर्वांनाच देवीच्या दरबारात सेवेचा मान आहे।
1: श्रोते हो, देवीच्या सेवेत महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, भोपे पुजारी आणि पाळीकर पुजारी हे ठळकपणे दिसून येत असले तरी त्यांना मदत करण्याकरता इतरही अनेक भक्तगण आहेत ज्यांनी वंश परंपरेनं देवीच्या सेवेत खंड पडू दिला नाही। त्यांना सेवेकरी हा शब्द वापरला जात असला तरी तुळजापुरातील सर्वजण हे सेवेकरी ठरतात। याविषयी समर्थांनी एक छान कवन केला आहे। मातेसी काय चोरावे सर्व

0: खऱ्या अर्थाने देवीची अखंडपणे सेवा घडते ती म्हणजे महंत तुकोजी भवांच्या माध्यमातूनच. पहाटेच्या चरण तीर्थापासून ते संध्याकाळच्या प्रक्षालन पूजेपर्यंत सर्व काही महंतांशिवाय सुरूच होत नाही. आणि ही सेवा सातत्यानं पार पाडण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावं लागतं याची कल्पना करू शकत नाहीत. त्यांच्या निरंतर सेवेत छत्रे, पलंगे, तेलकाठी, झाडपिडे यांच्या योगदानाचा मोठा उपयोग होत असतो. दुसरे एक महंत चिलोजी बुवा त्यांना पोहेकरी, फुलारी, श्रीखंडे, मठेकरी, जामदार, पंचारतीवाला, करंडीवाला यांची मदत होत असते. तुळजाभवानीच्या सेवेकऱ्यांची सेवा शतकानुशतके अखंडपणे चालूच आहे. ही सेवा एवढी पक्की झाली आहे की तुळजापुरातील पलंगे, छत्रे, झाडपिडे, नाडापुढे यासारखी कितीतरी आडनावे ही केवळ त्यांच्या सेवेमुळेच त्यांना लावली गेली आहेत. महंत तुकोजी बुवा आणि महंत चिलोजी बुवा सोळा आणि पुजारी जे मूळ कदम लावतात, पाळीकर पुजारी या मुख्य सेवेकऱ्यांसोबतच शासकीय यंत्रणा असली तरी त्यांना मदत करणारे अनेक भक्त आहेत. त्यांची नावं याप्रमाणे आहेत.
1: सोबदार, नावाप्रमाणेच पोशाख, खांद्यावर आडवा पट्टा, हातात चांदीची काठी घेऊन कुठल्याही पूजेच्या वेळी महंत, पुजारी, छबीना, अंगारा, सीमोल्लंघन अशा प्रसंगी पुढील गर्दी हटवत रक्षकाबरोबरच देवीचा सेवेकरी म्हणून शोभा वाढवण्याचं काम चोपदार करतो. त्याच्याशिवाय कार्यक्रमाला शोभाच नाही.
0: पोहेकर किंवा पवेकर, महंत तुकोजी बुवा आणि भोपे पुजारी देवीची पूजा करताना त्यांना पाणी भरून देणं, पानाचं आणि फुलाचं घर तयार करणं, सर्वात महत्वाचं म्हणजे महापूजेपूर्वी भारती बुवांच्या मठात सारीपाठ खेळणाऱ्या देवीला छत्रपती शिवाजी दरवाजातून आई हो लवकर या अशी हाक मारणं यासारखी कामं पवेकराला करावी लागतात.
1: नगारेवाले, आईसाहेबांच्या सेवेत रोज 5-6 वेळा नगारा वाजत असतो. यावेळी मोठा नगारा आणि झील वाजवण्याचं काम मराठा समाजातील जाधवाकडे असून बाकी सनई आणि इतर वाद्य वाजवण्याचं काम परंपरेने नाभी समाजातील सेवेकरी करतात. पानिपतातील युद्धात विजय मिळवण्यासाठी पेशव्यांना दिलेला नगारा कायम आहे, तर बापू सनईवाला कधी काही नगारा खाण्याची शान होता. तसं पाहिलं तर नगाऱ्याची परंपरा फार जुनी आहे. आई तुळजाभवानीनं महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर त्याचं शिर हे देवीच्या चरणाजवळ पडलं. तेव्हा त्यानं देवीकडं अभयदान मागितलं आणि आपण ज्या जातीचं रूप घेतलं होतं त्या म्हैस प्राण्यासाठी भक्तीची सेवा मागितली.
0: आणि श्रोते हो, तेव्हापासूनच देवीला वाजवण्यात येणारा नगारा हा म्हैसीच्या कातडीपासून बनवायला सुरुवात झाली. मूळ महिषासुराचं रूप हे अकराळ विकराळ असल्यानं नगारा हा रणवाद्याच्या प्रकारात मोडतो. परंतु जिथं जागृत देवस्थान आहे अशा ठिकाणी नगारा वाजवण्याची पद्धत आहे, त्यामुळे दररोज आरती आणि सांजवेळी नगारा वाजवण्याची पद्धत फार पूर्वीपासून देवी मंदिरात सुरू आहे. नगाराच्या आवाजानं माणसाच्या अंगात स्फूर्ती येते. स्फूर्तीमुळे माणूस हा सकारात्मक विचार करायला लागतो आणि सकारात्मक विचारामुळे त्याच्या हातून फलदायी काम घडून येतं. यालाच आपण जागृत अवस्था म्हणत असतो. त्यामुळे माणसानं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की देव स्वतःहून काहीच करत नसतो, तर तो तुमच्याकडून सर्व काही करून घेतो.
1: श्रोते हो, पहिला नगारा खराब झाल्यानंतर मुहूर्त पाहून बिंडागी म्हैसीच्या कातड्यापासून नवीन नगारा तयार करतात. नगारे दोन असतात, मोठ्याला नर तर लहानाला झील नगारा म्हणतात. असे हे तयार केलेले नर आणि झील नगारे बैलगाडीत घालून मिरवत देवळापुढे आणतात. यावेळी बैलगाडी ओढण्याचं काम भक्तगण स्वतः करतात. मूळ नगारा हा दैत्य स्वरूप असल्यानं त्याला दिला जाणारा नैवेद्यही मांस आणि मद्य यांचा दिला जाईल असा देवीनं वर दिल्यानं ही प्रथा पुढे परंपरेनं चालूच राहिली. श्रोते हो, दैत्याला नैवेद्य देताना भक्तानंही त्याची चव बघितली आणि त्यातून मद्यपानाची सवय मोठ्या प्रमाणात जडली. तुळजापुरात मद्याचं व्यसन मोठ्या प्रमाणात होत असल्याची खबर थेट पेशव्यांपर्यंत गेली. त्यामुळं पेशव्यांना पानिपताच्या विजयासाठी देवीला नगारा देण्याचा नवस पूर्ण करावासा वाटला. यावेळी पेशव्यांनी पाठवलेलं पत्र या शब्दात आहे.
0: गोपालराव गोविंदानी यास नवस तुळजापुरी नगारखाना पाठवावा, त्याचे बेगमीस काठी परगण्यातील गाव लावून घ्यावे व सरकारतर्फेचा नैवेद्य नंदादीप पूजा नेमून खर्च घ्यावा. सर्व देवापुढील दक्षिणा वगैरे जमा करून जमादार खाना करावा. देवास खर्च करावा, कर घेऊच नये. करार खर्च असेल तर तो जहागिरीत करावा. तेथे मध्याचा प्रघात फार तो उत्तम नाही, यास्तव एक कलाल ठेवून देवीस नैवेद्य मात्र किंचित देत जावा. वरकट कोणी पिणे अगर घेणे करू नये, येणेप्रमाणे करावे. एवीसे नैवेद्यास मात्र मद्य द्यावे, देवीसही पुसावे, नाही म्हणत नाही, मद्य देखील सर्व करावे.
1: पुढे निजामशाही काळातही नगारखान्याचं महत्व तेवढंच होतं. म्हणूनच मंदिर परिसरात जमा होणारा कल्लोळ खुंटाफळीच्या करातून नगारखान्याचा सालिना खर्च 624 रुपये होता. सध्या नगारा वाजवणाऱ्या लोकांच्या मानधनात कुठलीही वाढ न झाल्यानं ही कला लोप पावल्यातच जमा आहे.
0: झाडपिढे. पारंपरिकपणे झाडपिढे हा दशावतार किंवा गरीबनाथाच्या मठाचा सेवक असून त्याच्याकडे महाद्वारापासून ते पश्चिमेकडील शिवाजी दरवाजापर्यंत मंदिराची स्वच्छता ठेवणं, तसेच गावातील कल्लोळ, तीर्थ, विहीर, बारव यांच्यावर झाडझुडूप उगवलं असेल तर ते काढून टाकण्याचं काम झाडपिढे नामक सेविकरी करत असून तो जातीनं मराठा आहे.
1: पोतदार. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात निजाम राजवटीत मंदिराची व्यवस्था परस्पर चालावी म्हणून सरकारनं कल्लोळ खुंटाफळी नावाचा कर यात्रेकऱ्यांकडून वसूल केला जायचा. याची व्यवस्था मंदिराबाहेर पोतदाराकडे असून तो भक्तांना 5 ते 11 पैसे घेऊन चिठ्ठी द्यायचा आणि बैलगाडी असेल तर यात्रेकऱ्याच्या धोत्रावर छाप मारायचा. त्यानंतर चिठ्ठी घेऊन भक्तगण कल्लोळात स्नानासाठी जात असत.
0: पुढचे सेविकरी आहेत तेल काढी आणि दिवटे. महंत तुकोजी बुवांच्या देखरेखीखाली मंदिरातील दिव्यांना तेलाची व्यवस्था करणं, त्यांची स्वच्छता करण्याचं काम तेलकाठी या सेविकऱ्याकडे असून दिवटे यांच्याकडे दोन्ही महापूजेच्या वेळी दिवटी लावून देवळात उभं राहणं आणि दुपारती बरोबर दिवटी घेऊन फिरणं अशी कामं आहेत.
1: हवालदार. याच्याकडे पुजाऱ्यास हाक मारणं, पूजेच्या वेळेला देवीच्या डाव्या बाजूला उभं राहून भक्तांना मूर्तीवरील चिन्ह दाखवणं, छबिण्याच्या वेळी मदत करण्याचं काम हवालदाराकडे असून तो ब्राह्मण जातीतील आहे.
0: माळेकरी, करंडीवाला, पंचारतीवाला. देवीच्या पूजेस लागणारे फूल, दीप, धूप हे साहित्य जमा करून ठेवणं, धुपारती तयार करणं आणि त्यानंतर ती घेऊन त्यासोबत पंचारती करणं, तसेच पुजाऱ्यासोबत सर्व साहित्य घेऊन फिरण्याचं काम त्यांना दिलेलं आहे.
1: जामदार. जामदार हा चिलोजी बुवाच्या मठाशी संलग्न असून त्याच्याकडे पूजेच्या वेळी देवीचे काढलेले दागिने तपासून जमादार खाण्यात ठेवणं आणि त्यानंतर ते परत देवीस घालण्याकरता देणं, याचबरोबर पुजारी वस्त्र नेसवत असताना त्याला मदत करण्याचं काम जामदाराकडे होतं.
0: देवीला अलंकार वस्त्र घातल्यानंतर देवीस गंध लेपण्यासाठी गंध उगाळून देण्याचं काम श्रीखंड यांच्याकडे होतं.
1: तांबोळी. देवीच्या मुकुटावर टोप घालण्यापूर्वी विड्याच्या पानाची चुंबळ केली जाते, तसेच देवीला संध्याकाळी विड्यांच्या पानाची प्रभावळ सिंहासनाला लावली जाते. याकरता लागणारी पानं तांबोळी नावाचा मुसलमान सेवेकरी पुरवतो, हे मात्र विशेष आहे.
0: श्रोतेहो, देवीची पूजा चालू असताना पलंगे मोर्चेल होऊन उभा असतो. वर्षभर देवीच्या पलंगाची सेवा करणं, महावस्त्र, अलंकार, मळवट भरल्यानंतर देवीची नजर काढण्याकरिता लागणारी चौरी देण्याची व्यवस्था तो करतो. सर्वात भक्तिभावाचं काम म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते श्रावण सुरू होईपर्यंत उन्हाळ्यामुळे देवीला सतत पंख्याने वारा घालण्याची सेवा पलंगे यांच्याकडून केली जाते.
1: पलंगे यांच्या सेवेला जोडूनच पिंजाऱ्याची सेवाही महत्वाची मानली जाते. त्यानुसार शाकंभरी नवरात्री महोत्सव शुद्ध प्रतिपदेला श्री तुळजाभवानीची नवीन गादी तयार करण्याचं काम केलं जातं. याकरता सकाळचं चरणतीर्थ झाल्यानंतर पलंगे देवीच्या पलंगावरील गाद्या, लोड, गिरद्या गणेश विहार या ठिकाणी आणून ठेवतात. त्या ठिकाणी गादी शिवणारे पिंजारी आणि भक्तगण जमा होतात. गादी उकलून त्यातील कापूस मोकळा केला जातो. भाविक लोक मोठ्या भक्तिभावानं तो पिंजत असतात.
0: यावेळी मागचा निद्रा कालावधी संपल्यानंतर पुढील निद्रा कालावधी पर्यंत देवीचं जे भ्रमण झालेलं असतं त्या दरम्यान त्यांना चालताना ज्या वेदना होतात त्या त्यांच्या पायात दिसून येतात, त्यामुळे कापसात सराटे काटे कुसळे काहीतरी सापडत असत. उपवास करून अगदी मनोभावे सर्व भक्तगण देवीची ही सेवा करत असतात. त्यानंतर पिंजारी कापूस पिंजून घेऊन गादीवाले गादी शिवून तयार करतात. सायंकाळी 5 वाजेपर्यंत पिंजारी आणि गादीवाल्यासह इतर भक्तांकडून नवीन गादी तयार करण्याची सेवा अखंडपणे चालू आहे, त्यामुळे पलंगेसोबत पिंजारी आणि गादीवाले यांची सेवाही अविरतपणे सुरूच आहे.
1: छत्रे छबिनाच्या वेळी देवीच्या मस्तकावर छत्री धरणं, अब्दागिरी धरून वेगवेगळ्या उत्सव प्रसंगी भाग घेण्याचं काम छत्रेकडे आहे.
0: उपरकर आई तुळजाभवानीला कितीही सोन्या चांदीनं मढविलं तर तिला भाजी भाकरीच आवडते, त्यामुळे रोजचा पहिला नैवेद्याचा मान हा उपरकर या भक्ताकडील भाजी भाकरीचा आहे.
1: कुतवळ सत्ता निजामाची असली तरी त्यांचे दरबारी देवीचे भक्तगण होतेच. निजामाचे दिवाण शिवराज बहादूर आणि त्यानंतर

0: भट्टे नवरात्रात मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना झाल्यानंतर घटाजवळ पारायण करण्याचं काम घटे यांच्याकडे असून तो ब्राह्मण आहे, तर घराकरता धान्य देण्याचं काम शेटे नावाचा लिंगायत करत असतो। तर अष्टमी दिवशी ब्राह्मण वृंद अनुष्ठान करतात।
1: श्रोतेहो, अशा रीतीने देवीची सेवा अखंडपणे सुरू असते। या तुळजापुरातील सेवेकऱ्यांबरोबरच बलिदानाकरिता बुऱ्हाणपूर नगर येथील पलंग आणि पालखीवाला, मानाच्या काठ्या धरणारा काटकर, नागपंचमी दिवशी चिखलाचा नाग आणून देणारा गुरव, उन्हाळ्याच्या दिवसात देवीला शरबत देणारे दीक्षित आणि भिसे, पूर्वीच्या काळी संस्थानाचा हिशोब ठेवणारे पेशवे असे कितीतरी सेवक आपल्या सेवेनं देवीची भक्ती करताना दिसतात। तसं तर आपण सर्वजण देवीचे सेवेकरी आहोत।
0: श्रोते हो, आज मंदिराचा कारभार प्रशासकीय यंत्रणेद्वारे चालत असला तरी सरकारी नोकरी करताना त्यांनी बजावलेली चाकरी ही सुद्धा एक सेवाच आहे। श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सव माहे अश्विन निमित्त श्री तुळजाभवानी देवस्थान कडून परिसरातील इतर देवस्थान आणि मानकरी तसेच सेवेकरी आहेत त्यांना मामूल रक्कम आहेर आणि वस्त्र दिले जातात, ते याप्रमाणे।
1: श्रोते हो, श्री काळ भैरवाचे जे पुजारी आहेत त्यांना तेलाबद्दल 251 रुपये मामूल रक्कम दिली जाते। त्याचप्रमाणे टोळ भैरवाचे टोले पुजारी त्यांनाही तेलाबद्दल 251 रुपये मामूल रक्कम दिली जाते। त्रिशूल देव यांचे जे पुजारी आहेत त्यांना डौरी असं म्हटलं जातं, त्यांनाही तेलाबद्दल 251 रुपये अशी मामूल रक्कम दिली जाते।
0: त्याचबरोबर श्री नरसिंह देव येथील नंदीबुवा यांना तेलाबद्दल 251 रुपये दिले जातात। रामदेव दत्त आखाडा येथील महंत इच्छागिरी आणि महंत माधवगिरी यांना तेलाबद्दल 251 रुपये दिले जातात। त्याप्रमाणेच यमाजी गोमाजी वाडा येथील देशपांडे यांना तेलाबद्दल 1001 रुपये दिले जातात।
1: शोदेव, बाळ भैरव याच्या पुजाऱ्याला बकऱ्याबद्दल 501 रुपये मामूल रक्कम दिली जाते। खंडोबाचे जे पुजारी आहेत वाघे त्यांना बकऱ्याबद्दल 501 रुपये दिले जातात। मातंगी देवीचे पुजारी कदम जे दलित आहेत त्यांना बकऱ्याबद्दल 501 रुपये मामूल रक्कम दिली जाते। अन्नपूर्णा मठातील महंत चिलोजी बोवा यांना बकऱ्याबद्दल 501 रुपयाची मामूल रक्कम दिली जाते। दुसऱ्या अन्नपूर्णा मठातील महंत तुकोजी बुवा यांना बकऱ्याबद्दल 501 रुपयाची मामूल रक्कम दिली जाते।
0: याबरोबरच रामवरदायिनी येथील पुजारी यांना बकऱ्याबद्दल 501 रुपये दिले जातात। रायखेल देवी येथील चव्हाण पुजारी यांना तेलाबद्दल 501 रुपये दिले जातात। जेवळीकर वाडा जेवळीकर यांना व्यंकटेश नवरात्र याबद्दल 151 रुपये दिले जातात। श्रीधराचार्य माधवाचार्य येथील ओवरीकरांना व्यंकटेश नवरात्र याबद्दल 151 रुपये दिले जातात। दोन्ही पाटील वाड्यातील अन्नपूर्णा देवीच्या नवरात्रासाठी पाटील या पुजाऱ्यांना 251 रुपये दिले जातात। गोविंद मिटकरी हे तुतारी वाजवतात, यांना आहेर म्हणून 51 रुपये दिले जातात। मृतिका कलश अर्थात मडकी बनवणारे कुंभार यांना आहेर म्हणून 51 रुपये दिले जातात।
1: श्रोतेहो, या मानकऱ्याबरोबरच काही व्यक्तींना त्यांच्या सेवेबद्दल वार्षिक मानधन दिलं जातं, ते याप्रमाणे। वर्षभर निघणाऱ्या छबीनास आवटी हे बाशिंग पुरवतात म्हणून त्यांना 1001 रुपये मानधन दिलं जातं। वर्षभरातील अभिषेक पूजेबाबत पवेकरांना 50 रुपये दिले जातात। वर्षभरात होणाऱ्या विक्रीकरिता 11 गोंधळ्यास प्रत्येकी 2401 रुपये मानधन दिलं जातं। तर मंदिरातील सण उत्सव कार्यक्रम विधीकरिता बंडोपंत पाठक यांना 2416 रुपये मानधन दिलं जातं।
0: श्रोते हो, देवीला येणाऱ्या भक्तात दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्याप्रमाणे वर्तमानपत्रातून मंदिर संस्थांच्या उत्पन्नाचे आकडेही आता कोटीवर पोहोचले आहेत। स्वच्छ प्रशासनामुळे नवनवीन सुधारणाही दिसत आहेत, परंतु देवीशी निगडीत सेवेकऱ्यांच्या मानधनात वाढ होताना दिसत नाही। एखाद्या मजुराला आठवड्याचा पगार मिळतो, तेवढं वार्षिक मानधन सेवेकऱ्यांना आहे।
1: श्री तुळजाभवानी संस्थान ही एक अशी यंत्रणा आहे की जिथं आजही पारंपरिकपणा जपला गेला आहे। पूजा विधी आणि या भव्य सेवेत अजूनही सेवेकरी आणि मानकरी आहेत। ही प्रथा परंपरा जपायची असेल

0: तर नवीन उपाययोजना करताना गत संस्कृतीचाही विचार होणं आवश्यक आहे. शेवटी श्रद्धा ही महत्वाची असते.
1: तसं पाहिलं तर अल्प मोबदल्यात देवाची केलेली सेवा ही श्रद्धा आहे. काळ बदलतो तशा गरजाही बदलतात. त्यातच सध्या भौतिक सुखाचा जमाना आहे, त्यामुळं मठाकडील सेवेकरी आता फक्त आडनावापुरतेच शिल्लक आहेत. कारण गरजा बदलल्या, दिवाबत्ती झाडलोट अशा सेवा आता मशीनवर सुरू झाल्या. मग झाडपिडींनी करायचं काय?
0: शोधेव, ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी तुळजापुरातील गोसाव्यांचे मठ आता संपुष्टात आले, त्याप्रमाणे सेवेकरी संपले. किमान नगारावाले, गोंधळी, पवेकर, हवालदार यासारख्यांना सेवेकरीऐवजी सेवेत घेतलं पाहिजे. नाहीतर नुकताच हवालदार हा मला सेवा परवडत नाही म्हणून निघून गेला. ती गत होऊ नये. संस्कृती टिकवायची असेल तर सेवेकरी टिकला पाहिजे. नुसतं देवीचं उत्पन्न वाढून भागणार नाही, संस्कृती पण टिकली पाहिजे.

0: श्रोते हो, भैरव हा शब्द सर्वांच्या परिचयाचा असला तरी भैरवाचा नेमका अर्थ काय हे विचारलं तर निश्चितपणे सांगता येत नाही। फार तर आपण कुलदैवताचं नाव म्हणून त्याच्याकडे पाहत असतो, परंतु या बाबतीत आपण ज्यावेळी सखोलपणे माहिती घेतल्यास नवनवीन माहिती समोर येते, त्यातलाच एक प्रकार म्हणजे भैरव आहे।
1: श्रोते हो, आपण देवीची माहिती घेत असताना भैरवाचा काय संबंध असाही एक सूर निघतो, याविषयी आपण सविस्तरपणे माहिती घेणारच आहोत। तूर्त आपण हे पाहूया, कुठल्याही देवीच्या मंदिरात प्रवेश करताना बाहेरच्या बाजूला एका दगडाला शेंदूर लावलेला असतो, त्याचे दर्शन घेऊनच आपण मंदिरात प्रवेश करत असतो। तो शेंदूर लावलेला दगड असल्यानं त्याच्याविषयी आपण काहीच माहिती घेत नाही, म्हणून अज्ञानी असतो।
0: शोधव, तो दगड म्हणजे काय, तो तिथेच का बसवलेला असतो, आपण सुरुवातीला त्याच्याच पाया का पडतो, याविषयी आपण माहिती घेत नाही। तरी पण देवी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला शेंदूर लावलेला दगड असतो, ज्याला तांदळा म्हटलं जातं, तोच भैरव आहे।
1: मग भैरव म्हणजे काय हे पाहत असताना विश्वकोशात भैरवाची उत्पत्ती अशी सांगितली आहे की भैरव हा शब्द भीरू या शब्दापासून तयार झाल्याचं म्हटलं आहे। परंतु भीरू या शब्दाचा अर्थ होतो भित्रा, तर भैरव या शब्दाचा अर्थ होतो भीषण। त्यामुळं या दोन्ही शब्दाचे अर्थ भिन्न भिन्न असल्यानं शब्दाच्या अर्थात फरक दिसून येतो। भीषणतेचं जे प्रतीक आहे तो म्हणजे भैरव।
0: श्रोते हो, हा भैरव देवीच्या ठिकाणी का आणि कसा आला हे पाहत असताना आपणाला शक्तीपीठाच्या निर्मितीचा इतिहास माहिती पाहिजे। दक्ष प्रजापतीची मुलगी सतीचा विवाह शिवाशी झाला होता। एका यज्ञप्रसंगी प्रजापतीनं आपली मुलगी सती आणि जावायास बोलवलं नाही, उलट न बोलवता गेलेल्या सतीचा अपमान केला, तसेच शिवाबद्दलही अपशब्द वापरले। त्यामुळे सतीनं पित्याने आरंभलेल्या यज्ञात उडी घेतली, त्यातूनच पुढे शिवाच्या तांडवातून शक्तीपीठाची निर्मिती झाली।
1: ब्रह्मदेवाने ज्यावेळी शिवाचा अपमान केला त्यावेळी त्याच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाच्या भैरवाची निर्मिती झाली। या भैरवानं ब्रह्मदेवाचं निंदा करणारं पाचवं मस्तक तोडलं, त्यामुळं ब्रह्मदेवाचं रूप हे चारच मुखात दाखवलं जातं। तर पुराणानुसार ज्यावेळी भैरवाचा जन्म झाला त्यावेळी त्यानं ब्रह्मदेवासह सर्वच देवांचं दमन केल्याचं सांगितलं आहे। या घटनेमुळं शिवही भैरवावर नाराज झाले आणि त्यांनी भैरवाला वृक्ष होण्याचा शाप दिला। तोच दमनक अथवा तातिरी नावाचा वृक्ष आहे।
0: प्रत्यक्षात शिवाच्या क्रोधातून भैरवाची निर्मिती झाल्यानं देवालयाच्या बाहेर तुझी पूजा केल्याशिवाय देवांच्या पूजेचं फळ मिळणार नाही अशा प्रकारचा उशाप दिला, त्यातूनच भैरवाचं स्थान निश्चित झालं।
1: श्रोते हो, हिंदू धर्म परंपरेनुसार काशीला जाऊन तीर्थस्नान केल्यानंतर पापमुक्ती होते अशी जी भावना आहे त्यामागं भैरवाची संकल्पना जोडलेली आहे। कारण क्रोधातून ज्यावेळी भैरवाच्या हातून ब्रह्महत्येचं पातक घडलं त्यावेळी भैरवालाही आपल्या चुकीचा पश्चाताप झाला। हे पाप कसं दूर करावं म्हणून तो ठिकठिकाणच्या तीर्थयात्रेला गेला, परंतु कोठेही त्याला मुक्ती मिळाली नाही।
0: भैरवाची सर्व तीर्थयात्रा झाल्यानंतर तो काशीला आला आणि त्या ठिकाणी त्यानं तीर्थस्नान केल्यानंतर पापमुक्ती मिळाली। यावेळी भैरवानं ब्रह्मदेवाचं तोडलेलं मस्तक काशी इथे ज्या ठिकाणी ठेवलं ते कपालमोचन तीर्थ बनलं। याचबरोबर काशीतच देवाच्या सेवेकरता थांबलेल्या भैरवाला काळभैरव म्हटलं जातं। हाच काळभैरव त्या तीर्थक्षेत्राची राखण करत असल्यानं त्याला काशीचा कोतवाल म्हटलं जातं। त्यामुळे काशीच्या मंदिरात जाताना प्रथम भैरवाचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर मंदिरातून परत येताना त्याच्या नावानं कंडा बांधायचा अशा प्रकारची पद्धत त्या ठिकाणी आजही रूढ आहे।
1: शैव आगमनानुसार भैरवाचे 64 प्रकार सांगितले असून त्याचे 8 भागात वर्गीकरण केलेलं असतं। प्रत्येक भागाच्या प्रमुखाला अष्टभैरव म्हटलं जातं। त्याच्या रूपाची नावं अशा प्रकारे सांगण्यात आली आहेत, अतितांग भैरव, रुरु भैरव, चंड भैरव, क्रोध भैरव, उन्मत्त भैरव, कपाली भैरव, भीषण भैरव आणि संहार भैरव ही प्रमुख नावं असली तरी स्थानिक भाषेतून भैरवाला इतरही नावं दिली जातात. ती त्या त्या बोली भाषेनुसार ठरलेली असतात.
0: श्रोतेहो, शिवाच्या एका रूपाला ज्यावेळी भैरव म्हटलं जातं त्यावेळी शिवाची पत्नी म्हणून देवीला भैरवी म्हटलं जातं. त्यामुळे 64 भैरव हे 64 योगिनीचे स्वामी आहेत आणि त्यामुळेच ज्या ठिकाणी देवीचं ठाणं आहे त्या ठिकाणी तिच्या रक्षणासाठी भैरवाचं आगमन झालं. त्यामुळे शिवमंदिराचे द्वारपाल आणि शक्तीपीठाचे रक्षक म्हणून भैरवाची भूमिका महत्वाची असते.
1: श्रोतेहो, देवीच्या रक्षणासाठी 8 दिशांना 8 भैरव कार्यरत असतात. म्हणून प्रत्येक शक्तीपीठाच्या ठिकाणी अष्टभैरवाची निर्मिती केलेली असते. शक्तीपीठाचे प्रतीकात्मक रूप म्हणून प्रत्येक गावात देवीचं ठाण असतं आणि त्या देवीच्या रक्षणासाठी गावात भैरवाची निर्मिती केलेली असते. त्यामुळेच गावात किंवा गावाबाहेर एखाद्या दगडाला जो शेंदूर लावलेला असतो तोच भैरव असतो. बोली भाषेनुसार त्याची नावं बदलतात. आपले शत्रूच्या नाशाकरता लोक त्याला आवाहन करत असतात. त्यामुळं विद्या, काम, नाग, स्वच्छंद, लंबित, देव, उग्र आणि विघ्न अशा सर्वांचाच समावेश भैरवात होत असतो.
0: श्रोतेहो, महाराष्ट्रात एक ग्रामदेवता म्हणून भैरवाला पूजलं जातं. म्हसोबा हा त्यातलाच एक प्रकार आहे. त्यामुळे अशी जी ग्रामदैवता असतात ते शिवाचे गण असून अनिष्ट प्रवृत्तीपासून ते आपलं संरक्षण करतात अशी लोकांची भावना असते. म्हणून गावाच्या बाहेर भैरोबा तर शेताच्या बांधावर म्हसोबाची प्रतिष्ठापना करण्यात येते. त्यामुळे शिव किंवा शंकर हे अखिल विश्वाचे पालनकर्ते मानल्यानंतर म्हसोबा, भैरोबा हे त्यांचे अधिकारी ठरतात.
1: श्रोतेहो, देवांची उत्पत्ती नेमकी कधी झाली हे निश्चितपणे सांगता येत नसलं तरी स्थापनेमागील भूमिका मौखिक पद्धतीनं पुढे चालूच असते. मूळतः भैरवाची निर्मितीच क्रोधातून झाल्यामुळं त्याचा वावरही कडक स्वभावाचा मानला गेला आहे. म्हणून शेतातील म्हसोबा असो किंवा घोड्यावरचा भैरोबा त्यांच्याविषयी लोकांची हीच भावना आहे. म्हणून प्रत्येक सणावाराला किंवा पीक काढण्यापूर्वी लोक याला नैवेद्य दाखवल्याशिवाय पुढील कामाला सुरुवात करतच नाहीत. सर्पदंश झाल्यानंतरही लोक त्याची आराधना करतात.
0: श्रोतेहो, भैरवाच्या मूर्ती फार कमी प्रमाणात आढळतात. शक्यतो एखाद्या दगडालाच शेंदूर लावलेला असतो आणि जर मूर्ती असलीच तर ती पूर्ण स्वरूपात उभ्या राहिलेल्या अवस्थेत असते. उजव्या हातात डमरू, गळ्यात नरमुंड माळा म्हणजे डोके कापल्यानंतर राहिलेल्या कवट्याची माळ असते. अंगावर हत्तीचं कातडं तर कमरेला सापाचं वेष्टन असतं. भैरवाच्या मूर्तीला 4, 8, 12 याप्रमाणे हात असतात. या हातात वेगवेगळ्या प्रकारची आयुध असतात.
1: मूर्तीकडे पाहता क्षणीच भैरवाचे भीषण असं स्वरूप ध्यानात येतं. कारण त्याचा चेहराच इतका भयानक स्वरूपात दाखवलेला असतो की नाकपुड्या रुंद असून तोंडाच्या दोन्ही बाजूला सोंडेसारखा पुढे आलेला भाग असतो. भैरव हा रात्रीचा पहारा करत असताना काळा कुत्रा हे त्याचं वाहन असतं.
0: श्रोतेहो, महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, नेपाळ या ठिकाणीही भैरवाची पूजा करतात. राजस्थानातील प्रत्येक गावात भैरवाची मूर्ती असून त्या ठिकाणी काळा भैरव आणि गोरा भैरव अशी त्याची संकल्पना असून दुर्गापूजेच्या वेळी कुत्र्यासह भैरवाची पूजा केली जाते. राजस्थानमधील मालसीच्या भैरवाचं स्थान सर्वात वरचं असून त्याच्या कृपेनं पुत्रप्राप्ती होते अशी तिथे लोकांची भावना आहे. कुमारिकांना या मंदिरात प्रवेश दिला जात नाही. या मंदिराचे पुजारी भिक्षेला निघण्यापूर्वी स्मशानात जाऊन भैरवाची प्रार्थना करून अंगाला भस्म लावून पुढे जातात. भैरवाच्या कृपेनं पुत्रप्राप्ती झाल्यानंतर मुलांची नावंही भैरुदान, भैरुबक्स, भैरवसिंग अशी ठेवली जातात.
1: श्रोतेहो, उज्जैन या ठिकाणी भैरवाचं भैरवगढ नावाचं मोठं मंदिर आहे. तर तामिळनाडूमध्ये भैरवाला वैरावर म्हटलं जातं. दक्षिणेच्या शैव मंदिराच्या समोर रक्षक म्हणून महाभैरव दाखवलेला असतो. जैन लोकही भैरवाला पूजतात, तर मुस्लिमात यथी भैरवाला मानतात. नेपाळमध्ये पाचली नावाच्या भैरवाची पूजा केली जाते. पंजाबात भैरवाला भिवभिवणारा देव असं म्हटलं जातं. अशा रीतीनं बंगाल ओरिसा या प्रांतातही भैरवाची पूजा केली जाते. श्रोतेहो, शैव धर्म ग्रंथानुसार भैरवाशिवाय शक्तीची केलेली उपासना ही निष्फळ आहे. कार्तिक वद्य अष्टमीला भैरव जयंती साजरी केली जाते. त्याला गावाचा क्षेत्रपाल समजून भक्तांनी भैरव पुराण रचलं आहे, तर पूजेकरिता आरतीही रचली आहे.

0: देव।
1: अशा रीतीने श्री तुळजाभवानी परिसरातही आठ भैरवाची आठ ठाणी असून ती वेगवेगळ्या दिशांना आहेत। मात्र काळ भैरव आणि टोळ भैरव यांच्याशिवाय बाकीच्या भैरवाच्या ठिकाणाविषयी जाणकारांना सुद्धा माहिती नाही, त्यामुळे मुख्य ठिकाणाशिवाय अन्य भैरवाविषयी सांगताना थोडं धाडसाचंच ठरणार आहे। त्यानुसार श्री तुळजाभवानी परिसरातील अष्टभैरवाची ठिकाणं याप्रमाणे सांगता येतील।
2: श्रोतेहो, श्री तुळजाभवानीच्या परिसरातील अष्टभैरवांपैकी काळ भैरव हा मंदिराच्या दक्षिण बाजूला काळोबा टेकडीवर आहे। बाळ भैरव हा काळ भैरवाच्या शेजारी आहे। टोळ भैरव हा कल्लोळाकडून आणि पाटीलवाड्याकडून जाताना रावराजे निंबाळकर दरवाजाच्या दक्षिणेला आहे। रक्त भैरव हा होमाजवळ समोरच्या बाजूला आहे। तर कपाल भैरव हा शुक्रवार पेठेत श्री चव्हाण यांच्या घरासमोर आहे। संहार भैरव हा तुळजापूर जवळ तीर्थ नावाच्या गावात आहे। उन्मत भैरव हा वझे यांच्या घराजवळ आहे। तर भीषण भैरव हा तुळजापूरच्या जवळ धारूर या ठिकाणी आहे। बऱ्याच वेळा काळ भैरवाच्या शेजारी बाळ भैरवाची स्थापना केलेली असते। काळ भैरवाची मूर्ती असते तर बाल भैरवासाठी एखाद्या दगडाला शेंदूर लावून त्याचा तांदळा तयार करण्यात आलेला असतो। शेंदूर आणि तूप दिल्यानंतर बाळ भैरव संतुष्ट होतो अशी भक्तांची भावना आहे।
1: टोळ भैरव हा नावानुसार उग्र स्वरूपातील असून एकदा देवीने भैरवाच्या डोक्यावर टिचकी मारली म्हणून त्याचं नाव टोळ भैरव पडलं। तुळजापुरातील त्याचं स्थान देवीच्या अग्नेय कोपऱ्यात असून टोळ भैरवाचं मंदिर हे हेमाडपंथी असल्यानं त्याचं प्राचीनत्व सिद्ध होतं। तुळजापुरातील टोळ भैरवाच्या पुजाऱ्याचे नावही त्यावरूनच टोले असं झालं।
2: श्रोतेहो, भैरवाच्या हातातील शस्त्रानुसार त्याच्या स्थानात आणि नावात फरक असतो। त्यानुसार श्री तुळजाभवानी मंदिरातील होमाच्या समोरच्या बाजूला तांदळाच्या रूपातील जो भैरव आहे त्याला रक्त भैरव म्हटलं जातं। वास्तविक पाहता अष्टभैरवात हे नाव दिसत नाही, तरी पण मागे आपण नमूद केल्याप्रमाणे स्थानिक पातळीवर वेगवेगळी नावं दिलेली असतात। त्यानुसार देवीचं ठाण हे शक्तीपीठ असल्यानं बलिदान हे आलंच आणि त्यातूनच भैरवाच्या स्थानानुसार रक्त भैरव हे नाव दिलं असावं। होमाच्या ठिकाणी खालच्या बाजूला दगडाला सर्वच जण पाया पडतात, परंतु त्या निमित्तानं आपण एका भैरवाचं दर्शन घेतो हे समजलं तरी भरपूर आहे।
1: श्रोतेहो, भैरवाविषयी सर्व माहिती घेतल्यानंतर असं दिसून येतं की भैरव हे शंकराचं रूप असून ज्याप्रमाणे देवीची रूप आहेत त्याप्रमाणे भैरवाचीही विविध रूप आहेत। यातही कालभैरवाला सर्वात वरचं स्थान असून त्यामुळे त्याला महाभैरव म्हटलं जातं। म्हणूनच जवळपास सर्वच ठिकाणी काळभैरवाची ठाणी असतात। तुळजापुरातही काळभैरवाला विशेष महत्व असून दरवर्षी अश्विन अमावस्येला कालभैरवाच्या मंदिरातून भेंडोळी निघते। मूळचे शिंदे आडनावाचे काळभैरवाचे पुजारी आहेत।
2: श्रोतेहो, काळभैरवाचा नैवेद्यही विशेष आहे। त्यात बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, मिरच्याचा ठेसा, कांदा किंवा मद्य अशा पद्धतीने नैवेद्य दिला जातो आणि त्याचबरोबर गांजांची चिलीमही पेटून दिली जाते। वर्षातून एकदा काळभैरव हा भेंडोळीच्या रूपात देवीला भेटायला येतो असं म्हटलं जात असलं तरी भैरवाच्या संकल्पनेनुसार या दिवशी शंकराचा या परिसराचा क्षेत्रपाल असणारा हा काळोबा वर्षातून एकदा आपल्या परिसराचं निरीक्षण करण्याकरिता दौऱ्यावर निघत असतो। त्याची गस्त ही नेहमीप्रमाणे संध्याकाळी असल्यानं त्यातूनच भेंडोळी म्हणजे पलिते पेटून केलेला प्रकाश होय। भेंडोळी देवीच्या चरणस्पर्शानंतर ज्यावेळी गावाबाहेर नेऊन विझवली जाते तेव्हा त्याचा अंगारा घेण्याकरिता जी गर्दी झालेली असते त्याच्या मागे भैरवाच्या ताकदीची संकल्पना आहे। त्याचबरोबर भेंडोळी म्हणजे एका अनिष्ट प्रवृत्तीचं दमन आहे।
1: वास्तविक पाहता भैरव हा शिवाचाच अवतार मानल्यानंतर प्रत्येक शक्तीपीठाच्या ठिकाणी त्याचं ठाणं हे असतंच, कारण ज्यावेळी आपण शक्तीला मानतो त्यावेळी भैरवाची पूजा व्हायलाच पाहिजे। काही वेळेला धार्मिक अज्ञानातून याकडे दुर्लक्ष होताना दिसून येतं, परंतु ते चुकीचं आहे। फार तर एका तांदळाच्या स्वरूपात भैरवाचं ठाणं प्रत्येक देवी मंदिरात असावं कारण भैरवाशिवाय देवीची केलेली पूजा अर्धवट आहे।
2: श्रोतेहो, शिव किंवा शंकर हे पृथ्वीचे पालन करते असल्याने अखिल मानवाची चिंता करणे हे त्यांचंच काम, त्यामुळे शंकरानं आपला गण त्याकरिता नियुक्त केलेला आहे। म्हणूनच आपण पाहतो की प्रत्येक गावात म्हसोबा, खंडोबा, सिंदोबा, ज्योतिबा, भैरोबा याप्रमाणे ग्रामरक्षक ते क्षेत्ररक्षक या श्रेणीप्रमाणे त्यांची नियुक्ती केलेली आहे। हे सर्व खऱ्या अर्थाने भैरवच, परंतु तरीही त्यांच्या मूर्तीत मूलभूत फरक आहे। काळभैरवाच्या हातात ब्रह्मदेवाचं डोकं असतं, ज्योतिबाच्या डाव्या हातात त्रिशूल असतं, तर खंडोबाच्या उजव्या हातात त्रिशूल असतो।
1: देवाचं रूप हे उग्र असो की सौम्य, शेवटी ते मानवाचे रक्षकच। मानवाचा संबंध भूमीशी येत असल्यानं बाप म्हणजे पिता आणि पिता म्हणजे पालन करता, या अर्थानं हे सर्व रक्षक अनिष्टाशी चाललेल्या युद्धातील सेनापती, तर मानव हा त्याचा सैनिक ठरतो। त्यानुसार ज्याच्या तुकडीत त्याची नियुक्ती झाली तो त्याचा कुलरक्षक आहे। म्हणून आपण पाहतो की कुलदैवत हे पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं आहे। ते कधीपासून आहे हे कोणालाच निश्चितपणे सांगता येत नाही। दरवर्षी आपण खंडोबा, भैरोबा, सिदोबा, ज्योतिबा या कुलदेवतांच्या दर्शनासाठी जातो, त्याचं कारणही हेच आहे।
2: श्रोतेहो, कालिका पुराणानुसार वाराणसी येथील राजा आणि खांडव वनाचा निर्माता विजय हा भैरवांचा वंशज मानला जातो। भैरव ज्याप्रमाणे गावाच्या रक्षणासाठी असतात त्याप्रमाणे ते देवीच्या रक्षणासाठीही असतात, त्यामुळेच देवीच्या एका रूपाला भैरवी म्हटलं आहे। सर्वांना सामावून घेणारी ती माता, म्हणून संगीतातील एका रागाचं नाव ही भैरवी असून ती सर्वात शेवटी घेतली जाते। त्याचं कारणही हेच आहे की भैरवीत संगीतातील सर्व सप्तसुरांचा समावेश होतो।
1: अशा रीतीनं भैरवाचं स्थान हे फारच महत्वाचं असून त्याचीही आपण तेवढ्याच मनोभावे पूजा केली पाहिजे। भैरवाच्या आक्रमक रूपामुळं समाजातील दांडगावा करणाऱ्या व्यक्तीलाही टोळ भैरव म्हटलं जातं। यावरून भैरवाच्या आक्रमकतेचा अंदाज बांधता येईल। म्हणूनच कुलदैवताची अवकृपा झाल्यास विनाश होतो ही समजूत आजही

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।
2: तुळजाभवानीला केले जाणारे नवस हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवाजीराजांच्या जीवनात प्रेरक ठरलेली शक्ती म्हणजे आई तुळजाभवानी। हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा, यावरूनच शिवाजीराजांची आई तुळजाभवानीवरची भक्ती आपणास दिसून येते। भोगी नावाचा एक नवस आहे। देवीची मुख्य नवस भोगी पूजा करणे हा आहे। यात पंचामृत स्नान, वस्त्र नेसविणे आणि ओटी भरणे या 3 गोष्टींचा समावेश होतो। या ठिकाणी येणारे ब्राह्मण लोक, श्रीमंत लोक, सर्वसामान्य लोक या भोगीचा नवस पुरा करतात। याला दही, दूध, मध, लिंबू, केळी, साखर हे पंचामृताचे सामान लागते। याशिवाय ओटीचे सामान, सुपारी, खोबऱ्याच्या वाट्या, बदाम, खारका, नारळ, तांदूळ, ओंजळभरी हे लागते। शिवाय वस्त्र आणि हळद कुंकू लागते आणि हा नवस पूर्ण केला जातो। त्याच्यानंतरचा दुसरा नवस आहे ओटीभरण। ओटीभरण आई भवानी नवसाला पावली म्हणून अनेक बायका आपण हा नवस फेडताना बघतो। त्याच्यामध्ये हिरवी साडी, ब्लाऊज पीस आणि मग पुन्हा ओटीभरणाचं जे सामान आहे, सुपारी, खोबरे, बदाम, खारका, नारळ, तांदूळ, हळद कुंकू हे सामान घेऊन आईची ओटीभरून हा नवस पूर्ण केला जातो। जावळ हा नवस असे लोक करतात ज्यांची मुले वाचत नाहीत किंवा मुलांना त्रास होतो अशा स्त्री आपली मुले वाचण्यासाठी हा नवस करतात। आई भवानी नवसाला पावली म्हणून त्या मुलाचे जावळ श्री देवीच्या पुढे त्या प्रांगणामध्ये काढून हा नवस पूर्ण केला जातो। दंडवत यात्रेकरू ज्या पुरोहिताच्या घरी उतरला असेल त्याच्या घरापासून स्त्रीच्या सिंहासनापर्यंत दंडवत घातले जाते। हा दंडवत म्हणजेच देवीला केला जाणारा साष्टांग नमस्कार। लोटांगण म्हणजेच त्या देवीच्या कल्लोळामध्ये ज्याला नमस पूर्ण करायचा आहे तो तिथं स्नान करतो आणि हातामध्ये एक लिंबाची ढाळी घेऊन त्या देवीच्या प्रांगणापर्यंत आणि किंवा पुढं जिथं देवीचं देऊळ आहे तिथंपर्यंत लोटांगण घालण्याचा हा प्रयत्न करतो। त्याच्यानंतरचा आहे भद। भद हा जो नवस आहे तो लिंगायत किंवा वाणी या लोकांमध्ये हा पूर्ण केला जातो। त्यांच्या लग्नामध्ये लग्नामधून धूप म्हणून एक प्रकारची जी विधी असते तो बहुतेकाच्या पाहण्यात असेल। त्या धूपाप्रमाणेच एक डेऱ्यावरील अर्धा भाग फोडून टाकतात व खालच्यात ओंजळ, 2 ओंजळी तांदूळ घालून त्यावर कणकेचा दिवा ठेवून तो नवस फेडणाऱ्याच्या डोक्यावर तो ठेवला जातो आणि पुरोहिताच्या घरापासून देवालयापर्यंत हा दीप वाजत गाजत नेला जातो। याला भद असे म्हणतात। आणि तिसरा आहे लिंबणेसणे। ज्याला नवस फेडायचा आहे त्याच्या कमरेला स्नान केल्यानंतर लिंबाची ढाळी बांधली जातात आणि तसेच डोक्यावर सुद्धा ही ढाळी ठेवली जातात आणि वाजत गाजत त्याला देवीच्या मंदिरापर्यंत दर्शनासाठी नेलं जातं। आठवा आहे माळ, परडी आणि पोत। देवीची जो नवीन भक्त होणार आहे त्याच्यासाठी हा नवस आहे। त्याच्यासाठी माळ, परडी आणि पोत घ्यावा लागतो। माळ ही कवड्याची लागते, परळी वेळूची असते व पोत नवीन कापडाचा केलेला असतो। आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा अमावस्या दिवशी हा नवस केला जातो आणि त्याला पहिलं सुतक घातलं जातं। त्याच्यानंतर हे सगळ्या वस्तू आणून एक पांढरा कपडा असतो त्याला वरून लाल कपडा लावला जातो आणि ती माळ केली जाते। हे सगळं करून त्याचा हा जगदंबेचा जागरणाचा एक दिवस ठेवला जातो आणि त्या दिवशी हा नवस पूर्ण केला जातो। नऊ आहे पानाची प्रभावळ। एक थोरली प्रभावळ म्हणून असते, तिथे विड्यांच्या पाण्या करून त्या देवीच्या प्रक्षालन पूजेच्या पूर्वी लावला जातात आणि हा नवस पूर्ण केला जातो। फुलांचे घर। देवीच्या मूर्तीच्या वर एक मंडपी बांधलेली असते। नवस फेडणारे लोक त्या आणि ती मंडपी म्हणजे उभ्या आणि आडव्या अशा फळ कळे असल्यासारखी असते ती आणि त्याच्यावरती फुलांच्या आणि पानांच्या माळ बांधलेल्या असतात, यालाच फुलांचे घर असे म्हणतात. हळदी कुंकवाचा सडा सौभाग्यावरील संकट टाळून सौभाग्य कायमची मिळण्यासाठी सुवासिनी स्त्रियांनी हा नवस केलेला असतो. हा सडा सर्व देवालयाभर शिंपडण्यात येतो व हा नवस दिवसातून कोणत्याही वेळी फेडला जातो. शेवटचा आहे गोंधळ. जे सामान लागते ते सामान करून पूजा मांडली जाते आणि त्याच्यानंतर नाईक जो असतो तो गणेश स्तवन प्रथम करतो आणि मग गोंधळाला सुरुवात करतो. यानंतर जगदंबेचे स्तवन केले जाते आणि सर्व जेवढे हिंदू दैवत आहेत त्या सगळ्यांना बोलावलं जातं गीतेच्या माध्यमातून आणि गोंधळ सुरू केला जातो आणि हा गोंधळ पूर्ण करून हा नवस फेडला जातो. लखुजीरावांची पत्नी महासाबाई सिंदखेड मधील कुलस्वामीला म्हणजेच रेणुकेला कन्यारत्न प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आणि महासाबाईच्या पोटी पौर्णिमेस सूर्योदयासमयी लखुजींना कन्यारत्न प्राप्त झाले. मुखावर तेज असे की जशी कडाडणारी वीजच प्रत्यक्ष जगदंबास त्यांच्या पोटी जन्माला आली. अवघी कुळी पोरीने उद्धारली. लखुजीचा हत्ती साखर पाणी वाटी 40,000 वस्तीच्या सिंदखेडात झुलू लागला. महाली मंत्रोगो सुरू झाला. उदोय आंबे उदय. या आजच्या काळात दैवी कला कदाचित कुचकामी वाटल्या तरी त्यांची पूर्वकालीन योग्यता कमी होत नाही. आज 21वे शतक चालू आहे. आजच्या 21व्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानाने आघाडी घेतली आहे तरी सुद्धा या श्रद्धेचे महत्व कमी झाल्याचे दिसून येत नाही. अनेक जण आपल्या मनातील अतृप्त इच्छा पूर्ण होण्यासाठी देवीला नवस बोलतात आणि ते नवस पूर्ण झालेले प्रसंगी आपणास दिसून येतात. म्हणूनच ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न अज्ञात आहे, परंतु माणूस हा ईश्वरी श्रद्धेने भारावलेला आहे. थँक्यू.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: तुळजा भवानी माता मंदिर संकल्पना व जीवनातील आयुर्वेदीय तत्वज्ञान विषय फार मोठा आहे, व्यापक आहे. आधी अत्यंत संक्षिप्तपणे मी इथे हा विचार माझा मांडणार आहे. मनुष्य देहाचा विचार करत असताना शरीर मन आणि आत्मा ह्यांच्या समन्वयाने ही जी मंदिर संकल्पना आहे ह्याचा विचार करावा लागतो. ही जी माता आहे, सांख्यांनी सांगितलेला जो विचार आहे, प्रकृती विचार, प्रकृती पुरुष विचार, फार तपशिलात न जाता ही देवी माता आहे, जननी माता आहे, प्रकृती आहे, प्रसव धर्मिणी आहे, सृजन करणारी शक्ती आहे. ही एक कॉस्मिक एनर्जी आहे. वेदामध्ये गीतेमध्ये हिला मरुद गण अशा प्रकारची व्याख्या आलेली आहे. अशा प्रकारची ही शक्ती ह्या पर्यावरणामध्ये, अवकाशामध्ये, पोकळीमध्ये सातत्याने उपस्थित असते. कालच उदाहरण सांगितलं आपण, H2O म्हणजे काय, H आणि O अशा प्रकारचे तत्वज्ञान, तत्व बेसिक कन्सेप्ट जे असलेले घटक, ह्या दोन्हीला एकत्र आणणारी जी तिसरी शक्ती आहे हीच आहे विजातीय शक्ती असलेली कॉस्मिक एनर्जी किंवा प्रकृतीची शक्ती किंवा निसर्गातील शक्ती, त्यालाच आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो, त्यालाच आपण देवी म्हणतो. अशा प्रकारची ही देवी शक्ती आहे. दीव धातू आहे याच्यामध्ये. देवी किंवा देव ह्या शब्दामध्ये दीव धातू आहे, संस्कृत धातू. दीव मूल धातू आहे. दीव शब्दाचा अर्थ आहे विद्युत. विद्युत म्हणजे विद शक्ती, एक प्रेरणा शक्ती, ऊर्जा शक्ती. अशा प्रकारची ही एनर्जी, एक प्रचंड अशा प्रकारची शक्ती, त्यालाच देवी माता म्हटलेलं आहे. ही जे तूळ हे मूलभूत जे शब्द आहेत हे ऐतिहासिक विचार करण्यासारखे आहेत. तूळ शब्द हे तूळ, तुळा, तराजू, बॅलन्स्ड स्टेटस आणणारी शक्ती, शरीर मनाचं समन्वय करणारी शक्ती आहे. मित्र हो, वैद्यकीय शास्त्रामध्ये स्वस्थाची व्याख्या सांगत असताना 1988 नंतर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पहिली जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये बदलून आध्यात्मिक शक्तीची मान्यता दिलेली आहे. फिजिकल, मेंटल, सोशल, स्पिरिच्युअल वेलबिंग इज हेल्थ. शरीरे इंद्रिय सत्व आत्मसंयोगे धारी जीवितम नित्य गश्य अनुबंधस्य पर्याय रा आयुर्वचेते. अशा प्रकारची जबरदस्त अशा प्रकारची शक्ती आहे, अशा प्रकारची व्याख्या आहे. समन्वय सांगत असताना ही जे बॅलन्स्ड शक्ती आहे, समता, न्याय देवता आहे, ही न्याय देवताच आहे. समानता, सभ्यता, इक्विलिब्रियम करणारी शक्ती आहे. अशा प्रकारची ही शरीरात शक्ती आहे, त्याला आपण शरीरबल म्हणतो. हा लघु मस्तिष्काचं कार्यच आहे, शरीराचं संतुलन करणारे आणि मनाची शक्ती करणारे, संतुलन करणारी ही मानसिक शक्ती आहे. अशा प्रकारची ही जी शक्ती आहे, ही जी व्याख्या आहे, आयुर्वेदामध्ये फार उत्तम प्रकारची दिलेली दुसरी व्याख्या, समदोष हा समाग्निश्च समधातुमल प्रक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थ इति अभिधीयते. ही जी स्वस्थाची व्याख्या आहे, ही 3-dimensional विचार देणारी आहे. शरीर मन आत्मा संतुलन करणारी शक्ती आहे. आणि ही जी शक्ती, ही तुळाजी देवी आहे, ही तुळजा भवानी जी माता आहे, ही शक्तीच पर्यायाने समानता देणारी, शरीर मन आणि बुद्धी स्थिर करणारी, बुद्धी स्थिर करण नव्हेच शुद्ध करणारी, अशा प्रकारची आचार विचारांची ही शक्ती आद्य देवता आहे. प्युरिफिकेशन ऑफ माइंड ह्याच्यामध्ये महत्वाचा उत्कर्ष निष्कर्ष आहे, ज्यास विचार मी तपशिलात नाही जाणार नाही. शुद्ध भावना, भाव भावना है, भावानी आहे। शरीर म्हणजे निगडित आहे, शरीर मनाच्या आत्म्याच्या भाव भावनाशी निगडित आहे। नुसतं शरीर म्हणजे हाडा मासाचा गोळा नाही, शरीर हे मंदिर आहे आणि याच्यावर पुष्कळ संशोधन झालेलं आहे। मी इथे आता डिटेल मध्ये जाणार नाही। ट्रायंगुलर ही पिरामिडल अशा प्रकारची ही शरीराची आकृती आहे। हा हेच नाही, अशा प्रकारचे बारीक अणुपरमाणू मध्ये तुम्ही जासाल, नाकापासून डोळ्यापासून ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय अणुपरमाणू पर्यंत तुम्ही जासाल, उदाहरणार्थ क्युबाइटल फोसा, एस्कल्टेटरी ट्रायंगल, लंग्स, फुफ्फुस, हृदय, कुठलाही भाग, तुम्ही नाक, नाक डोळे कान कुठे जा तुम्ही ट्रायंगुलर दिसणार, वर्तुळ ते त्रिकोणाकृतीच दिसणार। शरीर हे त्रिकोणाकृतीच आहे, मंदिर हे त्रिकोणाकृतीच आहे, ही जी रचना आहे पंचकोशात्मक आहे। शरीर हे दिसतं ते तुम्हाला फक्त स्थूलमय शरीर आहे, फिजिकल स्टेटस, फिजिकल बॉडी म्हणलेले, अन्नमय कोश म्हणलेले, तैतिरीय उपनिषेदामध्ये अन्नमय कोश म्हणले। दुसरा जो कोश आहे प्राणमय कोश आहे, त्याला इथेरिक बॉडी म्हणलेले। तिसरा जो कोश आहे मनोमय कोश आहे, मेंटल बॉडी म्हणलेले त्याला। चौथा जो कोश आहे विज्ञानमय कोश, युनिव्हर्सल बॉडी म्हटलेले। आणि पाचवा जो कोश आहे तो आनंदमय कोश आहे, ब्लिस। ह्याचं सबमिलिशन कसं होतं, ह्याचं मिलन कसं होतं, एकमेकात संमिश्रण कसं होतं आणि आत्मदेवाकडे कसं जातं, हा एक प्रोसेस आहे, हा एक विभाग आहे आणि त्याची निर्देशक हे मंदिर संकल्पना आहे। भारतीय मंदिर संकल्पना ही आपल्या शरीर मनाच्या आत्म्याशी निगडित आहे। बाकीच्या याच्यामध्ये अप्लाइड घ्यायचं आपल्याला, बाकीच्या गोष्टी तथाकथित मध्ये परंपरा ट्रॅडिशन गोष्टी आहे, त्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्या। पॉझिटिव्ह थिंकिंग करणारचं हे सेंटर आहे। जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की काहीतरी प्रसन्न वाटतं आणि असे इलेक्ट्रिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असतो तिथे, एक विशिष्ट अशा प्रकारच्या ध्वनिलहरी उपलब्ध असतात देवीच्या सानिध्यात त्या परिसरामध्ये आणि आपल्याला आनंद देऊन जातात, आपल्या विचारामध्ये क्रांती करतात, बदल करतात, आपला वैचारिक बदल करतात, ॲटिट्यूड चेंज करतात। अशा प्रकारचं हे तत्व आहे। हे प्रकार नुसतं आपण देवी देवी नाही, अशा प्रकारचे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अशा प्रकारचे शरीररूपी देह मंदिररूपी देह आहे, आपण अशा प्रकारचे विचार करूया। ह्यामध्ये ह्याचा जो बेस आहे, ही जी उन्नत आहे नराचा नारायण होण्यासाठी, अशा प्रकारची ही देह रचना आहे। नराचा नारायण म्हणजे ही जी कॉस्मिक एनर्जी मधून उत्थान होऊन देव, ज्याला म्हणतो आपण देव शब्द, मनुष्याचा सामान्य

0: तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजा भवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजित सिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजित सिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती तुम्हाला भेटायला आलीय. आजचा शो खरंच खूपच खास असणार आहे, कारण रेडिओ म्हणू नका किंवा त्या जुन्या कॅसेट्स म्हणू नका किंवा तुमच्याकडे असणाऱ्या कुठल्याही माध्यमातून आशाजींचं गाणं ऐकलं नाही आहे असं कधी झालंय का हो? आशाजींचं गाणं ऐकलं नाही असा एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. गेली अनेक वर्ष सुरेल आवाजानं आनंद देणाऱ्या आणि क्लासिकलच्या बरोबरीनं अनेक शैलींची गाणी गाणाऱ्या मेलडी क्वीन आशा भोसले. आज आपण आशाजींचीच गाणी ऐकणार आहोत.

भावगीत, नाट्यगीत, भजन, भक्तिगीत, लावण्या, कव्वाली ते अगदी डिस्को, डुएट, प्रेमगीत, गजल, अगदी रिमिक्स पर्यंत विविध प्रकारची गाणी गाऊन आशाताईंनी आपला आवाका सिद्ध करून दाखवलाय. नवे प्रवाह, नवे कल्चर, नवे गायक, नवे कंपोजर्स यांच्याशी सुरांचं नातं निर्माण करून त्या सतत पुढे झेप घेत राहिल्यात आणि म्हणूनच आत्ताच्या पिढीलाही त्या अगदी जवळच्या वाटतात. आपलं बालपण आशाताईंनी समृद्ध केले, म्हणजे लहानपणीची बडबड गीतं ते अगदी कॉलेजला पोहोचून प्रेम करेपर्यंत कानावरती आशाताईंची गाणी आपल्या आयुष्यात परफेक्ट सिच्युएशनला कायमच फिट बसतात, नाही का? सो चला सुरुवात करूया आजच्या क्लासिक रेडिओ शोची. धाकटी बहीण या चित्रपटातील गाण्यासोबतच धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आले मुख्या भावनांना. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत तर सुधीर फडकेंचं संगीत आहे. यमन रागातील बांधलेलं हे गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगतीसोबत.

क्या बात है, हेमंत मुखर्जी आणि आशा भोसले यांचा हा आवाज तर हृदयनाथ मंगेशकरांनी हे संगीतबद्ध केलं होतं. गोम संगतीनं माझ्या तू येशील का, त्यावेळेची प्रपोजल्स कशी असायची ते या गाण्यातून परफेक्ट सांगितलंय. नाहीतर आजकाल कॉफी डेट्स रेस्टॉरंट्समध्ये आपल्या गप्पा रंगतात, ते त्या काळी रंगत नव्हत्या आणि हे या गाण्यातून अगदी लीलया सांगण्यात आलंय. आजचा आपला हा शो आहे आशाताई स्पेशल आणि त्यामुळेच त्यांची खास गाणी, सर्व पॅटर्न्समधील गाणी आज आपल्याला ऐकायला मिळतात. आशाताईंबद्दल सांगायचं झालं तर 8 सप्टेंबर 1933 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 1943 मध्ये त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती आणि तेव्हापासूनच आजपर्यंत त्यांची गाणी बहरतायत आणि आपल्याला आनंद देत आहेत. सुरांच्या सहाय्यानं जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा असा हा आवाज आपणास लाभलाय. आशाताईंना दीनानाथ मंगेशकर यांचा गाण्याचा मोठा वारसा लाभलाय आणि सगळीच मंगेशकर कुटुंबीय म्हणजे गाण्यातले एक से बढकर एक अव्वलच. लता दिदी आणि हृदयनाथ यांच्या तालमीत त्या चांगल्याच तयार झाल्या. आशाताईंनी माझं बाळ या सिनेमातून गाण्याची सुरुवात केली होती, मात्र सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी अत्यंत अवघड होता. शमशाद बेगम, गीता दत्त, लता मंगेशकर यांनी चित्रपट सृष्टीत जम बसवला होता, त्यामुळे आशाताईंना दुय्यम स्थान मिळत होतं. त्यात वैवाहिक जीवनात सुद्धा अडचणींमुळे त्यांची बरीच ओढाताण सुरू होती. तरीही अशा खडतर परिस्थितीत सुद्धा अनेक प्रकारची गाणी गाण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली. मेहनतीची तयारी तर होतीच आणि आशाताईंनी स्वतःचा वेगळा मार्ग काढला आणि वैशिष्ट्यपूर्ण असं स्वतःचं स्थान निर्माण केलं. मला कायमच आशाताई जिद्दी लढाऊ वृत्तीच्या स्त्री वाटतात. त्यांच्या कारकिर्दीला संघर्षाची किनार आहे. त्यांनीच गायलेल्या गाण्याप्रमाणे ये तो आसमान को जमीन पर उतार लाए, मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए, असंच त्या जगल्यात. त्यांच्या आयुष्यात अनेक वादळ आली पण त्या कधीही डगमगल्या नाहीत. पण त्यांचं आला आला वारा गाणं हे मात्र भलतंच फेमस आहे बरं का. तर हेच गाणं आपण ऐकणार आहोत. आशा आणि अनुराधा यांचा हा आवाज आहे. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं हे गाणं आहे. तर हृदयनाथ मंगेशकरांनी अप्रतिम म्युझिक केलंय. स्वतः छान वाराही येतोय. तर या वाऱ्याची झुळूक आपण सगळेच अनुभवत ऐकत रहा क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा. तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात जागर कुलस्वामिनीचा.
2: तुळजाभवानीला केले जाणारे नवस हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवाजीराजांच्या जीवनात प्रेरक ठरलेली शक्ती म्हणजे आई तुळजाभवानी. हे राज्य व्हावे हे श्रींची इच्छा, यावरूनच शिवाजीराजांची आई तुळजाभवानीवरची भक्ती आपणास दिसून येते. भोगी नावाचा एक नवस आहे. देवीची मुख्य नवस भोगी पूजा करणे हा आहे. यात पंचामृत स्नान, वस्त्र नेसविणे आणि ओटी भरणे या 3 गोष्टींचा समावेश होतो. या ठिकाणी येणारे ब्राह्मण लोक, श्रीमंत लोक, सर्वसामान्य लोक या भोगीचा नवस पुरा करतात. याला दही, दूध, मध, लिंबू, केळी, साखर हे पंचामृताचे सामान लागते. याशिवाय ओटीचे सामान, सुपारी, खोबऱ्याच्या वाट्या, बदाम, खारका, नारळ, तांदूळ, ओंजळभरी हे लागते. शिवाय वस्त्र आणि हळद कुंकूही लागते आणि हा नवस पूर्ण केला जातो. त्याच्यानंतरचा दुसरा नवस आहे ओटीभरण. ओटीभरण आई भवानी नवसाला पावली म्हणून अनेक बायका आपण हा नवस फेडताना बघतो. त्याच्यामध्ये हिरवी साडी, ब्लाऊज पीस आणि मग पुन्हा ओटीभरणाचं जे सामान आहे, सुपारी, खोबरे, बदाम, खारका, नारळ, तांदूळ, हळद कुंकू हे सामान घेऊन आईची ओटीभरून हा नवस पूर्ण केला जातो. जावळ हा नवस असे लोक करतात ज्यांची मुले वाचत नाहीत किंवा मुलांना त्रास होतो अशा स्त्री आपली मुले वाचण्यासाठी हा नवस करतात. आई भवानी नवसाला पावली म्हणून त्या मुलाचे जावळ श्री देवीच्या पुढे त्या प्रांगणामध्ये काढून हा नवस पूर्ण केला जातो. दंडवत यात्रेकरू ज्या पुरोहिताच्या घरी उतरला असेल त्याच्या घरापासून स्त्रीच्या सिंहासनापर्यंत दंडवत घातले जाते. हा दंडवत म्हणजेच देवीला केला जाणारा साष्टांग नमस्कार. लोटांगण म्हणजेच त्या देवीच्या कल्लोळामध्ये ज्याला नवस पूर्ण करायचा आहे तो तिथं स्नान करतो आणि हातामध्ये एक लिंबाची ढाळी घेऊन त्या देवीच्या प्रांगणापर्यंत किंवा पुढं जिथं देवीचं देऊळ आहे तिथंपर्यंत लोटांगण घालण्याचा हा प्रयत्न करतो. त्याच्यानंतरचा आहे भद. भद हा जो नवस आहे तो लिंगायत किंवा वाणी या लोकांमध्ये हा पूर्ण केला जातो. त्यांच्या लग्नामध्ये लग्नामधून धूप म्हणून एक प्रकारची जी विधी असते तो बहुतेकाच्या पाहण्यात असेल. त्या धूपाप्रमाणेच एक डेऱ्यावरील अर्धा भाग फोडून टाकतात व खालच्यात ओंजळ, 2 ओंजळी तांदूळ घालून त्यावर कणकेचा दिवा ठेवून तो नवस फेडणाऱ्याच्या डोक्यावर तो ठेवला जातो आणि पुरोहिताच्या घरापासून देवालयापर्यंत हा दीप वाजत गाजत नेला जातो. याला भद असे म्हणतात. आणि तिसरं आहे लिंबणेसणे. ज्याला नवस फेडायचा आहे त्याच्या कमरेला स्नान केल्यानंतर लिंबाची ढाळी बांधली जातात आणि तसेच डोक्यावर सुद्धा ही ढाळी ठेवली जातात आणि वाजत गाजत त्याला देवीच्या मंदिरापर्यंत दर्शनासाठी नेलं जातं. आठवा आहे माळ, परडी आणि पोत. देवीची जो नवीन भक्त होणार आहे त्याच्यासाठी हा नवस आहे. त्याच्यासाठी माळ, परडी आणि पोत घ्यावा लागतो. माळ ही कवडेची लागते, परळी वेळूची असते व पोत नवीन कापडाचा केलेला असतो. आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा अमावस्या दिवशी हा नवस केला जातो आणि त्याला पहिलं सुतक घातलं जातं. त्याच्यानंतर हे सगळ्या वस्तू आणून एक पांढरा कपडा असतो त्याला वरून लाल कपडा लावला जातो आणि ती माळ केली जाते. हे सगळं करून त्याचा हा जगदंबेचा जागरणाचा एक दिवस ठेवला जातो आणि त्या दिवशी हा नवस पूर्ण केला जातो. नऊ आहे पानाची प्रभावळ. एक थोरली प्रभावळ म्हणून असते, तिथं विड्यांच्या पाण्या करून त्या देवीच्या प्रक्षालन पूजेच्या पूर्वी लावला जातात आणि हा नवस पूर्ण केला जातो. फुलांचे घर. देवीच्या मूर्तीच्या वर एक मंडपी बांधलेली असते. नवस फेडणारे लोक त्या आणि ती मंडपी म्हणजे उभ्या आणि आडव्या अशा फळे कळे असल्यासारखी असते ती आणि त्याच्यावरती फुलांच्या आणि पानांच्या माळ बांधलेल्या असतात, यालाच फुलांचे घर असे म्हणतात. हळदी कुंकवाचा सडा सौभाग्यावरील संकट टाळून सौभाग्य कायमची मिळण्यासाठी सुवासिनी स्त्रियांनी हा नवस केलेला असतो. हा सडा सर्व देवालयाभर शिंपडण्यात येतो व हा नवस दिवसातून कोणत्याही वेळी फेडला जातो. शेवटचा आहे गोंधळ. जे सामान लागतं ते सामान करून पूजा मांडली जाते आणि त्याच्यानंतर नाईक जो असतो तो गणेश स्तवन प्रथम करतो आणि मग गोंधळाला सुरुवात करतो. यानंतर जगदंबेचे स्तवन केले जाते आणि सर्व जेवढे हिंदू देवत आहेत त्या सगळ्यांना बोलावलं जातं गीतेच्या माध्यमातून आणि गोंधळ सुरू केला जातो आणि हा गोंधळ पूर्ण करून हा नवस फेडला जातो. लखुजीरावांची पत्नी महासाबाई सिंदखेड मधील कुलस्वामीला म्हणजेच रेणुकेला कन्यारत्न प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आणि महासाबाईच्या पोटी पौर्णिमेस सूर्योदयासमी लखुजींना कन्यारत्न प्राप्त झाले. मुखावर तेज असे की जशी कडाडणारी वीजच प्रत्यक्ष जगदंबास त्यांच्या पोटी जन्माला आली. अवघी कुळी पोरीने उद्धारली. लखुजीचा हत्ती साखरपाणी वाटी 40,000 वस्तीच्या सिंदखेडात झुलू लागला. महाली मंत्रोगोष सुरू झाला. उदोय आंबे उदय. या आजच्या काळात दैवी कला कदाचित कुचकामी वाटल्या तरी त्यांची पूर्वकालीन योग्यता कमी होत नाही. आज 21वे शतक चालू आहे. आजच्या 21व्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानाने आघाडी घेतली आहे तरी सुद्धा या श्रद्धेचे महत्व कमी झाल्याचे दिसून येत नाही. अनेक जण आपल्या मनातील अतृप्त इच्छा पूर्ण होण्यासाठी देवीला नवस बोलतात आणि ते नवस पूर्ण झालेले प्रसंगी आपणास दिसून येतात. म्हणूनच ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न अज्ञात आहे, परंतु माणूस हा ईश्वरी श्रद्धेने भारावलेला आहे. थँक्यू.

तुलजा भवानी माता मंदिर संकल्पना व जीवनातील आयुर्वेदीय तत्वज्ञान विषय फार मोठा आहे, व्यापक आहे। आधी अत्यंत संक्षिप्तपणे मी इथे हा विचार माझा मांडणार आहे। मनुष्य देहाचा विचार करत असताना शरीर मन आणि आत्मा ह्यांच्या समन्वयाने ही जी मंदिर संकल्पना आहे ह्याचा विचार करावा लागतो। ही जी माता आहे, सांख्यांनी सांगितलेला जो विचार आहे, प्रकृती विचार, प्रकृती पुरुष विचार, फार तपशिलात न जाता ही देवी माता आहे, जननी माता आहे, प्रकृती आहे, प्रसव धर्मिणी आहे, सृजन करणारी शक्ती आहे, ही एक कॉस्मिक एनर्जी आहे। वेदामध्ये गीतेमध्ये हिला मरुद्गण अशा प्रकारची व्याख्या आलेली आहे। अशा प्रकारची ही

शक्ती ह्या पर्यावरणामध्ये अवकाशामध्ये पोकळीमध्ये सातत्याने उपस्थित असते. कालच उदाहरण सांगितलं आपण H2O म्हणजे काय. H आणि O अशा प्रकारचे तत्वज्ञान तत्व बेसिक कन्सेप्ट जे असलेले घटक ह्या दोन्हीला एकत्र आणणारी जी तिसरी शक्ती आहे हीच आहे विजातीय शक्ती असलेली कॉस्मिक एनर्जी किंवा प्रकृतीची शक्ती किंवा निसर्गातील शक्ती. त्यालाच आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो, त्यालाच आपण देवी म्हणतो. अशा प्रकारची ही देवी शक्ती आहे. दीव धातू आहे याच्यामध्ये. देवी किंवा देव ह्या शब्दामध्ये दीव धातू आहे, संस्कृत धातू. दीव मूल धातू आहे. दीव शब्दाचा अर्थ आहे विद्युत. विद्युत म्हणजे वीज शक्ती, एक प्रेरणा शक्ती, ऊर्जा शक्ती. अशा प्रकारची ही एनर्जी, एक प्रचंड अशा प्रकारची शक्ती, त्यालाच देवी माता म्हटलेलं आहे. ही जे तूळ हे मूलभूत जे शब्द आहेत हे ऐतिहासिक विचार करण्यासारखे आहेत. तूळ शब्द हे तूळ, तुळा, तराजू, बॅलन्स्ड स्टेटस आणणारी शक्ती, शरीर मनाचं समन्वय करणारी शक्ती आहे. मित्र हो, वैद्यकीय शास्त्रामध्ये स्वस्थाची व्याख्या सांगत असताना 1988 नंतर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पहिली जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये बदलून आध्यात्मिक शक्तीची मान्यता दिलेली आहे. फिजिकल, मेंटल, सोशल, स्पिरिच्युअल वेलबिंग इज हेल्थ. शरीरे इंद्रिये सत्व आत्मसंयोगे धारी जीवितम नित्य गश्य अनुबंधस्य पर्याय रा आयुर्वचेते. अशा प्रकारची जबरदस्त अशा प्रकारची शक्ती आहे, अशा प्रकारची व्याख्या आहे. समन्वय सांगत असताना ही जे बॅलन्स्ड शक्ती आहे, समता न्यायदेवता आहे, ही न्यायदेवताच आहे. समानता, सभ्यता, इक्विलिब्रियम करणारी शक्ती आहे. अशा प्रकारची ही शरीरातच शक्ती आहे, त्याला आपण शरीरबल म्हणतो. हा लघु मस्तिष्काचं कार्यच आहे, शरीराचं संतुलन करणारे आणि मनाची शक्ती करणारे, संतुलन करणारी ही मानसिक शक्ती आहे. अशा प्रकारची ही जी शक्ती आहे, ही जी व्याख्या आहे, आयुर्वेदामध्ये फार उत्तम प्रकारची दिलेली. दुसरी व्याख्या, समदोषः समाग्निश्च समधातुमल प्रक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. ही जी स्वस्थाची व्याख्या आहे, ही थ्री डायमेन्शनल विचार देणारी आहे. शरीर, मन, आत्मा संतुलन करणारी शक्ती आहे. आणि ही जी शक्ती, ही तुळा जी देवी आहे, ही तुळजा भवानी जी माता आहे, ही शक्तीच पर्यायाने समानता देणारी, शरीर, मन आणि बुद्धी स्थिर करणारी, बुद्धी स्थिर करण नव्हे शुद्ध करणारी, अशा प्रकारची आचार विचारांची ही शक्ती आद्य देवता आहे. प्युरिफिकेशन ऑफ माइंड ह्याच्यामध्ये महत्वाचा उत्कर्ष निष्कर्ष आहे. जास्त विचार मी तपशिलात नाही जाणार नाही. शुद्ध भावना आहे, भावानी आहे. शरीर म्हणजे निगडीत आहे, शरीर मनाच्या आत्म्याच्या भाव भावनाशी निगडीत आहे. नुसतं शरीर म्हणजे हाडा मासाचा गोळा नाही, शरीर हे मंदिर आहे. आणि याच्यावर पुष्कळ संशोधन झालेलं आहे, मी इथे आता डिटेलमध्ये जाणार नाही. ट्रायंगुलर ही पिरामिडल अशा प्रकारची ही शरीराची आकृती आहे. हा हेच नाही, अशा प्रकारचे बारीक अणुपरमाणूमध्ये तुम्ही जासाल, नाकापासून डोळ्यापासून ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय अणुपरमाणूपर्यंत तुम्ही जासाल. उदाहरणासाठी क्युबाटल फोसा, एस्कल्टेटरी ट्रायंगल, लंग्स, फुफ्फुस, हृदय, कुठलाही भाग तुम्ही, नाक, डोळे, कान, कुठे जा तुम्ही ट्रायंगुलर दिसणार. वर्तुळ ते त्रिकोणाकृतीच दिसणार. शरीर हे त्रिकोणाकृतीच आहे, मंदिर हे त्रिकोणाकृतीच आहे. ही जी रचना आहे पंचकोशात्मक आहे. शरीर हे दिसतं ते तुम्हाला फक्त स्थूलमय शरीर आहे, फिजिकल स्टेटस, फिजिकल बॉडी म्हणलेले. अन्नमय कोश म्हणलेले तैतिरीय उपनिषदामध्ये, अन्नमय कोश म्हणले. दुसरा जो कोश आहे प्राणमय कोश आहे, त्याला इथेरिक बॉडी म्हणलेले. तिसरा जो कोश आहे मनोमय कोश आहे, मेंटल बॉडी म्हणलेले त्याला.
चौथा जो कोश आहे विज्ञानमय कोश, युनिवर्सल बॉडी म्हटलेले आहे, आणि पाचवा जो कोश आहे तो आनंदमय कोश आहे, ब्लिस। ह्याचं सबलिसेंट कसं होतं, ह्याचं मिलन कसं होतं, एकमेकात संमिश्रण कसं होतं आणि आत्मदेवाकडे कसं जातं, हा एक प्रोसेस आहे, हा एक विभाग आहे, आणि त्याची निर्देशक हे मंदिर संकल्पना आहे। भारतीय मंदिर संकल्पना ही आपल्या शरीर मनाच्या आत्म्याशी निगडीत आहे। बाकीच्या याच्यामध्ये अप्लाइड घ्यायचं आपल्याला, बाकीच्या गोष्टी तथाकथित मध्ये परंपरा ट्रॅडिशन गोष्टी आहे, त्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्या। पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याचं हे सेंटर आहे। जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की काहीतरी प्रसन्न वाटतं, आणि असे इलेक्ट्रिक माय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असतो तिथे, एक विशिष्ट अशा प्रकारच्या ध्वनिलहरी उपलब्ध असतात देवीच्या सानिध्यात त्या परिसरामध्ये, आणि आपल्याला आनंद देऊन जातात, आपल्या विचारामध्ये क्रांती करतात, बदल करतात, आपला वैचारिक बदल करतात, ॲटिट्यूड चेंज करतात। अशा प्रकारचं हे तत्व आहे। हे प्रकार नुसतं आपण देवी देवी नाही, अशा प्रकारचे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अशा प्रकारचे शरीररूपी देह मंदिररूपी देह आहे, आपण अशा प्रकारचे विचार करूया। ह्यामध्ये ह्याचा जो बेस आहे, ही जी उन्नत आहे नराचा नारायण होण्यासाठी, अशा प्रकारची ही देहरचना आहे। नराचा नारायण म्हणजे ही जी कॉस्मिक एनर्जीमधून उत्थान होऊन देव, ज्याला म्हणतो आपण देवशब्द, मनुष्याचा सामान्याचा असामान्य तत्व होण्याचं हे एक प्रकारचं माध्यम आहे।

0: प्रेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजा भवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उतेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उतेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.

0: श्रोते हो नमस्कार। महिमा कुलस्वामिनीचा उदयस्तू तुळजाभवानीचा या कार्यक्रमात मी संजय महिंदरगे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। श्रोते हो, श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील आजची चौथी माळ म्हणजे दिनांक 14 ऑक्टोबर 2026 रोजी शारदीय नवरात्र सुरू होऊन 4 दिवस झालेले आहेत आणि प्रचलित भाषेमध्ये चौथी माळ असं आपण म्हणतो। आणि आजच्या या चौथ्या माळेला तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये होणाऱ्या नित्योपचार पूजा तथा आपले धार्मिक विधी आणि आपलं घरगुती अनुष्ठान कशा पद्धतीचं असायला हवं याहीविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। संत कवी विष्णुदास म्हणतात, नमो श्री तुळजापूर वासिनी, नमो चित्कले अविनाशिनी, नमो उदयस्तु नारायणी अखिल वरदेई, पंडिते तारकाख्य वल्लभे, त्रितापतंके महादुर्लभे, अजरामर सुख सौरभे दे निरदेही, तुझ्या करुणामृत वृष्टीने विकसिले सौख्यांकुर सृष्टीने, तरी मजकडे कर्मदृष्टीने विलोकुनी पाहे, संजीवन कला गुणमंडित समाधित डोलसी अखंडित, जोडुनी करसुर नरपंडित लागती पायी, शरण मी तुला जगन्नायके, प्रार्थना ही माझी आयके, म्हणे विष्णुदास जगदंबिके पावलवलाही। अर्थात श्री तुळजाभवानीने लवकरात लवकर पावावं, आशीर्वाद द्यावा, तिचं सानिध्य द्यावं अशा पद्धतीची प्रार्थना विष्णुदास नेहमी करत असतात आणि हेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हीच आपली भावना असते। आणि म्हणूनच आज परत एकदा आपण श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर आपल्या समवेत आहेत। ते तुळजाभवानीच्या पुराण साहित्य धार्मिक विधी याच्याशी निगडीत आहेत, त्याचा अभ्यास पण करतात आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतात। तसेच आपल्या समवेत आहेत श्री नागनाथ भाऊ भांजीकदम, ते स्थानिक पुजारी आहेत, इथल्या इतिहास परंपरा लोकपरंपरा ज्या आहेत त्याचे अभ्यासक आहेत। दोघांचंही स्वागत करतो। आणि आज चौथ्या माळेच्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम सर्वोत्तमाचार्य आपण काय सांगाल की चौथी माळ सुरू झालेली आहे, आपण दरवर्षी असा कार्यक्रम करत असताना तिथीवृद्धी तिथीक्षय अशा पद्धतीचा पण आपण बोलत असतो, तर नेमकी चौथी माळ सुरू आहे नेमकं काय ऐकणाऱ्या सर्व श्रोतावर्गांनी आणि भक्तांनी समजून घ्यायला हो।
1: नमस्कार श्रोते हो, श्री भवानी देव्ये नमः। एभिस्तवैश्च माम नित्यं स्तोषयन्ति यः समाहिता, तस्याहं सकलां बाधां नाशयिष्यामि संशयम्। सर्व प्रकारचे विघ्न बाधा मी माझे स्मरण करणाऱ्याची सगळ्या प्रकारच्या बाधा आणि सगळ्या प्रकारचे संकट दूर करते असं आश्वासन भगवतीनं द्वादशाध्यायामध्ये म्हणजे 12व्या अध्यायात सप्तशतीच्या दिलेलं आहे। आज जर बघितलं तर जगदंबेची ही आराधनेची चौथी माळ, प्रत्यक्षामध्ये अश्विन शुक्ल चतुर्थी वार बुधवार, अनुराधा नक्षत्र, आयुष्मान योग, वणीज आणि विष्टीकरण आणि आज विनायक चतुर्थी सुद्धा आहे। अशा पद्धतीनं आजचा हा दिनविशेष आहे। त्याचबरोबर आता आपण जर बघितलं तर श्रोते हो, आपल्या नवरात्र महोत्सवामध्ये प्रत्येकाच्या परंपरा आणि शास्त्रानुसार आपल्या ज्या कृती आहेत त्यामध्ये अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी आहेत। त्यामध्ये जर बघितलं तर देवांची नित्यपूजा करणं, घटाला पाणी घालणं, जोगवा मागणं, आपले जे अनुष्ठान आहेत ते अनुष्ठान सातत्यानं पुढं घेऊन जाणं, त्याचबरोबर जो अखंड नंदादीप लावलेला आहे त्या नंदादीपामध्ये जर काही अडचणी आल्या, नंदादीप शांत झाला तर तो परत लावणं, यामध्ये कुठलाही शकून आपशकून नसतो हे मनाशी पक्क बाळगून लक्षात ठेवा। कारण शास्त्रकारांनी पहिल्यांदाच सांगितलेलं

0: ऑक्टोबरच्या दिवशीचं पंचांग असेल किंवा चौथ्या माळेचं जे वैशिष्ट्य आहे नक्षत्राच्या दृष्टिकोनातून ते आपण समजून घेतलेलं आहे. नागनाथ भाऊ भांजी आहेत, आपण काय सांगाल चौथ्या माळेच्या विषयी?
1: आता सर्वोत्तमाचार्यजींनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे की भक्ती कशी करावी, की अनेक वेळा देवीजींचे भक्त जे आहेत ते भक्ती करताना थोडीशी संकुचित वृत्तीनं आणि थोडंसं घाबरल्यासारखं किंवा देवीचा आपल्याला कुठंतरी कोप होईल किंवा काही आपल्याकडून अनिष्ट घडलं जाईल का अशा पद्धतीनं, किंवा ही देवी आम्हाला आहे ही देवी आम्हाला नाही अशा पद्धतीनं भक्ती केली जाते, ऐकण्या बघण्यात येतं. परंतु मला सर्व देवी भक्तांना सांगायचं आहे, त्यातल्या त्या तुळजाभवानी देवी भक्तांना सांगायचं आहे की ही तुळजाभवानी देवी जी आहे ती जगन्माता आहे, ही आई आहे. अशी कुठली आई असू शकते की जी आपल्या मुलाला किंवा आपल्या लेकराला दुःख त्रास अडचण देऊ शकेल? उलट एखाद्या वेळेस आपल्या मुलाचं आपल्या मुलाकडून काही चुकलं तर ते पदरात घेणारी आई आहे की ना की आपल्या मुलाला त्रास देणारी किंवा अडचणीत आणणारी आहे. त्याच्यामुळं ही देवी आम्हाला आहे ती देवी आम्हाला नाही अशा प्रकारचं कुठलाही मनामध्ये संशय न आणता सर्व देवी भक्तांनी या तुळजाभवानी देवीजींचं जे काय पूजा आराधना जशी तुम्हाला जमल तशी भक्ती करावयास हरकत नाही, फक्त मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच ठेवू नये.
0: तर ज्या पद्धतीनं भाऊंनी सांगितलेलं आहे सर्वोत्तमाचार्य की भक्तांनी संकोचित भावना ठेवू नये किंवा मनामध्ये संकोच पाळू नये, संशय पण ठेवू नये, अगदी त्या पद्धतीनं जर आपण विचार करायला गेलं तर ही भक्ती परंपरा असेल किंवा खास करून शारदीय नवरात्र आणि देवी उत्सवाच्या दृष्टिकोनातून शक्ती उत्सवाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेला तर अनेक जणांचे कुलदैवत वेगवेगळे असतात. जसं कोणाचं कोल्हापूरची असेल, कोणाची माहूरची देवी असेल, कोल्हापूरची अंबाबाई माहूरची रेणुका असेल किंवा तुळजापूरची तुळजाभवानी आहे, कोणाचं अंबाजोगाईचं कुलदैवत असतं, तर असे वेगवेगळे सप्तशृंगीचं कुलदैवत असतं. तर हे कुलदैवत काय असतं ते सांगा. आणि आपण जसं पाहायला गेलं की अनेक ठिकाणी शारदीय नवरात्रामध्ये किंवा आपण सुद्धा विचार करतो की देवीचं पहिल्या दिवशी वेगळं रूप आहे, दुसऱ्या दिवशी वेगळं रूप आहे, तिसऱ्या दिवशी वेगळं रूप आहे, तर हे रूप काय असतं ते एक सांगा.
2: मुळात श्रोते हो, कुलदेवता ही एक आपल्या शास्त्रकारांनी एक घालून दिलेली अशी शास्त्रीय संकल्पना आहे की ही जगामध्ये या गोष्टीला तोड नाही, कारण आपण मनुष्य मात्र जेवढे जन्मलेलो आहोत त्या प्रत्येकाला एक कुलदैवत ठरलेलं आहे आणि ते कुलदैवत कधीच बदलणार नाही. आपल्या कुळामध्ये अनेक पिढ्या होत जातात, हजारो पिढ्या झाल्या, परंतु कुलदैवत तेच आहे आणि कुलदैवत बदलत नाही, कुलदैवत तेच राहतं. आणि त्याचे सिद्धांत असे आहेत की अनेक जण कुलदैवत विसरतात, परंतु एक पिढी दोन पिढी चार पिढीनंतर का होईना परत त्यांचं कुलदैवत त्यांना कळतं आणि ते कुलाचार सुरू करतात. तर ही कुलदेवता म्हणजे नेमकं काय आहे? तर कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची ही आद्य देवता, आपल्या कुळाची माता असते. कुलदैवत पुरुष असेल तरीसुद्धा एक स्त्री कुलदैवत असतंच, म्हणजे कुलदेवता ही माताच आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये जे पंचमहाभूत आहेत, म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश, ह्या पंचमहाभूताशी साधर्म्य साधणारी आपली कुलदेवता असते. म्हणजे आपल्या शरीर मन बुद्धी यांना प्रेरणा देऊन आपल्यामध्ये जो आध्यात्मिक आणि व्यवहारिक जी उन्नती आहे ती केवळ कुलदेवतेच्या आशीर्वादाने प्राप्त होत असते. म्हणूनसाठी आज पण कुलधर्म कुलाचार करणं, कुलदेवतेचं दर्शन करणं हे सहाय्यभूत ठरतं आणि आपल्या जीवनक्रमामध्ये कुलदेवता सगळ्यात महत्त्वाची प्रेरणास्थान असलेली देवता असते. म्हणूनसाठी कुलदैवत आपलं आपण म्हणजे कुठल्याही देवांना भजलं तरीसुद्धा कुलदैवत आपण न सोडता, कुलाचार न सोडता आपण बाकीची वेगवेगळ्या देवी देवतांची भावभक्ती आपण करू शकतो.
0: तर ज्या पद्धतीनं आपण कुलदैवताचा विषय सांगितलेला आहे, पण मी त्या प्रश्नामध्ये आणखीन एक प्रश्न विचारला होता की आपण दररोज एक देवीचं रूप जे आहे ते घेतो आणि मग जसं की ब्रह्मचारिणी कुष्मांडा अशा पद्धतीचे वेगवेगळे देवीचे रूपं घेतो, तर ते कसे लागू पडतात तेही सांगा.
2: मुळात आत्ताच भाऊंनी सांगितलं की अनेक व्यक्तींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, ही देवी आमची आहे, ही देवी आमच्या कुळाची नाही आहे, आमच्यामध्ये नाही असा भाग आहे. मग प्रत्यक्षामध्ये कुलदैवत भजत असताना समजा आता तुळजाभवानीला

0: आपलं कुलदैवत दुसरं कुठलं तरी आहे, माझं व्यंकटेश कुलदैवत आहे आणि तुळजापूरला आता जाय दर्शनाला जायचा योग आहे, नाही आमच्याकडं ते दैवत नाही आहे आणि आम्ही जाणार नाही किंवा आम्हाला जायचं नाही असं नाही. तर प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर आपल्या दुर्गांमध्ये 9 प्रकारच्या दुर्गा सांगितलेल्या आहेत. म्हणजे सप्तशतीमध्येच हा श्लोक येतो, प्रथमम शैलपुत्रीच द्वितीयम ब्रह्मचारिणी तृतीयम चंद्रघंटेती कुष्मांडेती चतुर्थकम पंचमम स्कंदमातेती षष्ठम कात्यायनी तिच सप्तमम कालरात्रीती महागौरी तिच अष्टमम नवमम सिद्धिदात्रीच नवदुर्गा प्रकृतीता. ह्या संपूर्ण सृष्टीच्या प्रकृतीमध्ये ह्या नवदुर्गा ह्या नियंत्रण करणाऱ्या आहेत. मी या नवदुर्गांच्याच माध्यमातून वेगवेगळ्या देवींची निर्मिती झालेली आहे. आता प्रथम शैलपुत्रीचा जर विचार केला तर आपल्या जीवनाचा पाया मजबूत करायला सांगणारी ही आपली देवता आहे. जर ब्रह्मचारिणीचा विचार केला तर आपल्या ध्येयासाठी आपण सातत्याने प्रयत्न करावं अशी प्रेरणा देणारी आहे. तर चंद्रघंटाईचा विचार केला तर निर्भयपणे अन्यायाचा सामना करायला आपल्याला शिकवणारी देवता आहे. आणि आजची जी बघितली तर कुष्मांडा देवी, जर सकारात्मक विचारातून आपण नवनिर्मितीकडे जायला पाहिजे असं सांगणारी आहे. म्हणजे प्रत्येक देवीचं एक वैशिष्ट्यपूर्ण कार्य सुरू आहे आणि त्याची प्रेरणा घेऊन आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनात यश मिळवत असतो. तर या यशामागं ह्या नवदुर्गांची वेगवेगळी शक्ती आपल्या उपासनेच्या बळानं आपल्याला प्राप्त होत असते. म्हणूनसाठी कुलदेवता यांच्या देवी देवतांमध्ये भेद न करता भावभक्तीने आपण त्यांचं दर्शन करू शकतो. कालही आपल्याला पहिल्या माळेला सांगण्यात आलं माझ्याकडून की जर आपण तुळजाभवनीला येण्यासाठी आपण असमर्थ असू तर आपल्या ग्रामदेवतेला जाऊन दर्शन करून तिथं तुळजाभवानीचं स्मरण करणं हे सुद्धा तुळजाभवानीच्या दर्शनाचाच एक भाग होतो. अशा पद्धतीनं आपण हे अशा वेगवेगळ्या नवविधा भक्तींच्या माध्यमातून किंवा नवदुर्गांची भक्ती आपण करू शकतो.
1: अतिशय सुंदररित्या म्हणजे आपल्याला सहज सोप्या भाषेत समजेल या पद्धतीनं प्रत्येक दिवशी जे देवीचं रूप येतं ते पण कशा पद्धतीनं येतं आणि याचं एकत्रित स्वरूप म्हणजे सुद्धा आपण आपल्या ग्रामदैवताला आपल्या गावातील देवीला जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होऊ शकतो आणि त्याची प्रार्थना करू शकतो. अशा पद्धतीचं सर्वोत्तमाचार्यांनी आपल्या सर्वांना खरं तर मार्गदर्शन पण केलेलं आहे. आपल्या समवेत आहेत भाऊ. भाऊ, आता खरं तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आपल्याला श्री देवीजींची जी नित्योपचार पूजा आहे ती पण समजून घ्यायचीच आहे, पण त्याच्या अगोदर भक्तांचा विशेष निघालेला आहे तर तुळजापूरला येणारे भक्त कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात तेही सांगा. म्हणजे आपल्याला आपण असं नेहमी पाहतो की महाराष्ट्रातले तर भक्त येतात कारण महाराष्ट्र महोदयांची ती कुलस्वामिनी आहे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी असल्यामुळे जवळपास महाराष्ट्रातले सर्वजण येतात, पण कर्नाटक आंध्र प्रदेश आहे त्यासोबत तमिळनाडू आहे, अशा पद्धतीनं जर पाहायला गेलं तर अनेक राज्यातले लोक येताना दिसून येतात, मध्य प्रदेश गुजरातपासून सुद्धा येतात. तर नेमकं तुळजाभवानीला येणारे जे भक्त आहेत त्याच्यामध्ये काय वैविध्य दिसतं का?
2: जे तुळजाभवानी देवीजींना येणारे भक्त जे आहेत, या ठिकाणी तुळजापूर शहरामध्ये देवीला येताना कुठल्याही प्रकारे सर्वात महत्वाचा भाग म्हणजे इथं जाती धर्माचा कसलाही प्रश्न नाही. तुळजाभवानीला येणारे जे भक्त आहेत ते सर्व जाती धर्माचे आहेत, कारण तुळजाभवानी देवी मंदिरामध्ये सुद्धा कुणालाही कुठल्याही प्रकारे कुठल्याही भक्ताला मज्जाव नाही, तो निर्धास्तपणे येऊन तुळजाभवानी देवीची पूजा अर्चा भक्ती करू शकतो. आणि एवढंच नाही तर आत्ता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तेलंगणा आंध्र प्रदेश या भागातून मोठ्या प्रमाणावरती जे बंजारा समाजाचे लोक आहेत, ज्या त्या बंजारा समाजाच्या लोकांची सुद्धा कुलस्वामिनी कुलदेवता ही तुळजाभवानी आहे. त्याचप्रमाणे इतर रजपूत समाजाचे सुद्धा लोक आहेत की जे हैदराबाद म्हणजे तेलंगणा किंवा भारतामध्ये इतर ठिकाणी असलेले लोक जे आहेत, हे रजपूत समाजाचे सुद्धा लोक तुळजाभवानीला आपले कुलस्वामिनी कुलदेवता मानली जातं. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की मग ते आंध्र प्रदेश असू, तेलंगणा असू, तुमचं कर्नाटक असू, कुठल्याही भागामध्ये या तुळजाभवानी देवीजीचे भक्त आहेत आणि इतर जाती धर्माचा विषय आणि प्रश्नच नाही.
1: तर आता हे तर आपण भक्तांविषयी सांगितलं भाऊ, पण आपण चौथ्या माळेविषयी बोलत आहोत. खरं तर आज तुळजाभवानीची जी नित्योपचार असतो तो कसा असतो ते सांगा. म्हणजे सकाळच्या चरणतीर्थापासून ते परत एकदा संध्याकाळची प्रक्षाळ पूजा असेल किंवा छबिना असेल.
2: आता तुम्ही सांगितलेलं आहे चौथी माळ आहे, प्रथमा द्वितीया तृतीया आणि चतुर्थी, या चारही दिवशी देवीजींची जी नित्योपचार पूजा असते सकाळी मंदिर उघडणे, चरणतीर्थ पूजा, लोकांमध्ये आलेल्या भक्तांचं दर्शन, त्यानंतर देवीजींना भक्तांकडून केले जाणारे अभिषेक पूजा, सिंहासन पूजा, त्यानंतर देवीला उंची वस्त्र, साडी, चोळी, फुलहार, दागिने घालणं, त्याच्यानंतर देवीजींना नैवेद्य दाखवणं, देवीजींची आरती, त्यानंतर पुन्हा देवीजींचं दर्शन आलेले जे काही भक्त आहेत त्यांना सुलभ आणि चांगलं व्यवस्थित दर्शन व्हावं याची अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे, त्या दर्शनाची व्यवस्था, त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 7 वाजता अभिषेक पूजा, त्यानंतर नैवेद्य दाखवणं, आरती, आणि त्याच्यानंतर नवरात्रोत्सवामधील छबिना उत्सव हे संपन्न झाल्यानंतर पुन्हा मंदिर बंद होतं। अशा पद्धतीनं आज चौथ्या माळीचा सुद्धा एकंदर तुळजाभवानी मंदिरमधील धार्मिक कार्यक्रम असतो।
1: तर हे धार्मिक कार्यक्रम आपण याच्यासाठी समजून घेतोत की आपण ज्यावेळेस पण तुळजाभवानीच्या दर्शनाला येणार आहात त्यावेळेस आपल्याला हे लक्षात यायला हवं की आपण तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर दिवसभरापासून ते संध्याकाळपर्यंत आपण कुठल्या वेळेला पोहोचणार आहात आणि आपल्याला कुठलं दर्शन मिळणार आहे। तर अगदी त्या पद्धतीनं जे आपण काल पण सांगितले होते की घाटशीर रोडला जो दर्शन मंडप उभा केलेला आहे, घाटशीर पार्किंग असं म्हटलं जातं, तर तुम्ही तुम्हाला तुळजापूर शहरामध्ये आल्या आल्या लगेचच लक्षात येऊन जाईल। तर अगदी त्या पद्धतीने येऊन तुमचं सुलभ आणि अतिशय व्यवस्थित दर्शन होतं हे मात्र निश्चित आहे। तेव्हा आपण परत एकदा ही चर्चा करत असताना आपल्याला तुळजापूरमध्ये आणखीन एक गोष्ट दिसून येते, ते म्हणजे मठ परंपरा। तर आपण जर मठ परंपरेकडे जर जायचं म्हटलं तर सर्वोत्तमाचार्य आपण पण सांगू शकता याच्यामध्ये की हे मठ परंपरा नेमकी कशी असते आणि तुळजाभवानीच्या सेवेशी त्याचा कसा संबंध आहे।
0: श्रोते हो, मुळात आपल्याकडे जी हिंदू धर्मशास्त्रीय परंपरा सांगितलेली आहे त्याच्यामध्ये सोयर आणि सुतक हे दोन गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला, प्रापंचिक लोकांना हे सोयर आणि सुतक पाळायला बंधनकारक सांगितलेलं आहे। आपल्याकडे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम सांगितलेले आहेत। तर त्यामध्ये पहिला आणि शेवटचा आश्रम यांना या सोयर आणि सुतकाचं कुठलंही बंधन पाळायचं नाही आहे। त्यामध्ये ब्रह्मचार्याला कुठलं सुतक नाही किंवा सोयर नाही आहे आणि त्याचबरोबर संन्यासी व्यक्तींनासुद्धा कुठल्याही प्रकारचं सोयर किंवा सुतक नाही आहे। याची परंपरा अखंड आणि फार मोठी आहे। ज्यांनी संन्यास घेतलेला आहे त्यांनी सर्वसंग परित्याग करावा असं सांगितलेलं आहे। मग सर्वसंग परित्याग म्हणजे काय? तर नाते गोत्यापासून धन अर्जित केले असेल त्यापासून ते अगदी पद प्रतिष्ठा हे सुद्धा समर्पण करून केवळ आपण ज्या देवासाठी आपण बाहेर पडलेलो आहेत, ज्या जगदंबेसाठी बाहेर पडलेलो आहेत, तर तिची सेवा अखंड करणं हेच या संन्यास्त वृत्तीचं कार्य असतं। आणि तीच वृत्ती तुळजापूरमध्ये जर दिसून येते, वेगवेगळ्या आखाड्यांचे जे साधुसंत आहेत त्यांनी या तुळजाभवानीची अखंड सेवा घडावी म्हणून प्रत्येक आखाड्याची निर्मिती झालेली आणि त्या आखाड्याचे प्रतिनिधी स्वरूपामध्ये संन्यासी वर्ग या ठिकाणी अनेक म्हणजे दशकांपासून शतकांपासून उपस्थित आहे। त्यामध्ये काही काळाच्या ओघामध्ये काही मठ लुप्त झाले, त्या मठांचं कार्य लुप्त झालं, परंतु आजही तुळजापूरमध्ये ज्या काही परंपरा मंदिरामध्ये चालतात तर त्या मुख्य परंपरांचा सगळ्यात मोठा आधार म्हणजे या मठामध्ये असलेले 2 महंत यांच्यावरती संपूर्ण देवपूजेची म्हणजे देवीजींच्या पूजेची भिस्त असते। म्हणजे अगदी पुजारी वर्गाला सगळ्यांना जरी अडचण आली तरी या दोघांना कुठल्याही प्रकारची अडचण नाहीच आहे, त्यामुळं नित्योपचार पूजा कधीच थांबणार नाही अशी ही परंपरा अशा पद्धतीनं मठ देवीच्या मंदिरामध्ये या मठ परंपरेच्या माध्यमातून लावलेली आहे।
1: भाऊ, ज्या पद्धतीनं मठाची एक जे पद्धत आहे म्हणजे त्याचा जो मुख्य गाभा आहे तो आपल्याला सर्वोत्तमाचार्य यांनी सांगितलेला आहे, तर सध्या तुळजापूरमध्ये अस्तित्वात असणारे आता सध्या किती मठ आहेत हे पण तुम्ही सांगा।
2: तुळजापूर शहरामध्ये जे मठाची परंपरा आहे याच्यामध्ये 2 प्रकार दिसून येतात। ते 2 प्रकार असे की जे तुळजाभवानी देवीजींच्या सेवेमध्ये असलेले मठ आहेत त्यांचा एक भाग, त्याच्यामध्ये पानेरी मठ, मळेकरी मठ आणि भारती भवांचा मठ, हे जे मठ आहेत ते तुळजाभवानी देवीजींच्या सेवेशी निगडीत आहेत। आणि याशिवाय जे तुळजापूर म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यावेळी तुळजापूर शहरामध्ये देवींचे भक्त येत असत आणि त्यांना इथं निवासाची, त्यांच्या स्वयंपाकाची, त्यांच्या राहण्याची व इतर व्यवस्था जी आहे ते करणारेही काही मठ होते, त्याच्यामध्ये सोमवारगिरींचा मठ म्हणून जो दीपक चौकात आहे तो एक मठ आणि आमचे दशावतार मठ हे जे दोन मठ आहेत ते प्रमुख असून या ठिकाणी भक्तांना राहण्याची, निवासाची व एकंदर मुक्कामी थांबल्यानंतर जे काय त्यांना सोयी आहेत त्या दोन्ही मठामध्ये आहेत. याशिवायही मातोळकर महाराजांचा म्हणून एक मठ होता, परंतु ज्याप्रमाणे दिवस जातात आणि काही अडचणी निर्माण होतात किंवा त्यांना पुढं ती शिष्य परंपरा चालू न राहिल्यामुळं ते मातोळकर महाराजांचे मठ जे आहे याची फक्त जागा आहे, परंतु त्या गादीवरती आज कोणीही त्यांचा शिष्य दिसून येत नाही. व त्याचप्रमाणे मी आता जे दोन मठ सांगितले की ती भक्तांची सेवा करणारे, तसाच आरण्यभवांचा एक मठ आहे. या मठामध्ये सुद्धा येणाऱ्या भक्तांची सेवा केली जाते, त्यांना राहण्यासाठी जागा वगैरे दिली केली जाते. आणि हे जे मठ आहेत ते परंपरेने अनेक वर्षापासून आहेत व तुळजापूर शहरामध्ये सेवा करतात. काही मठ पुरी यांचे आहेत, काही मठ गिरी यांचे आहेत, तर काही मठ नाथपंथी यांचे आहेत. अशी पद्धत या तुळजापूर शहरामध्ये मठांची आहे.
1: तर श्रोते हो, ज्या पद्धतीने आपण समजून घेत आहोत की तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र जे आहे ते केवळ असं नाही आहे की फक्त भक्तांनी यायचं आणि दर्शन करून जायचं, म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय की परिवार देवता आहेत, मठ परंपरा आहेत, भैरवांचे देवस्थानं आहेत, ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे पुढच्या एपिसोडमध्ये. आणि त्यासोबत आपण एकूणच तुळजापूरमध्ये जर येत असाल तर सर्वांगीण पद्धतीनं श्री तुळजाभवानी आदिशक्तीचं दर्शन घेऊन आपण पुण्यपावन होतो, कारण सर्वंकष पद्धतीनं जर पाहायला गेलं तर आपल्याला दर्शनाचा पूर्ण लाभ जो आहे तो तुळजापूर तीर्थक्षेत्रामध्ये मिळतो. तर ज्या पद्धतीने भाऊंनी पण सांगितलेलं आहे की मठाची परंपरा म्हणजे भक्तांचं आणि तुळजाभवानीचं आणि मठाची असा एक प्रकारचा समन्वय होता, अगदी त्या पद्धतीनं पाहायला गेलं तर तुळजापूरला एक पुरातन परंपरा पण म्हणजे तुळजापूरचं एक पुरातन नाव पण होतं चिंचपूर म्हणून किंवा यमुनाचल प्रदेश असं म्हटलं जायचं. तर अगदी त्या पद्धतीनं जर आपण विचार करायला गेलं तर आपण पहिल्या माळेपासून आपण सर्व लोकांना सजग करण्याचा प्रयत्न करत आहोत ते म्हणजे जलसंकट आणि पर्यावरण. तर आपल्याला काय आपण सर्वोत्तम सांगू इच्छिता यामध्ये की यमुनाचल पर्वत असेल, चिंचपूर नाव का होतं किंवा काय असं अशा जर समजा आपण संदर्भानं बोलायचं म्हणतं तर काय सांगू इच्छिता?
0: श्रोते हो, आजही अनेक लोकांना निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहायला आवडतं. ही एक आपण म्हणजे बऱ्याच वेळा काय म्हणतात त्याला, तर ते एक प्रकारची ट्रीप आपण काढतो आणि त्या ठिकाणी निसर्ग सान्निध्यामध्ये चार दिवस राहतो आणि मग वर्षभर आपण त्याच्या आठवणींमध्ये आपण आपलं वर्ष आपल्या शहरामध्ये काढतो. परंतु ही काही मानवी वृत्ती नाही आहे, अगदी देवांची सुद्धा वृत्ती हीच आहे. म्हणजे एका आख्यायिकेनुसार तुळजाभवानी मातासुद्धा या निसर्गरम्य परिसराकडे बघूनच इथं स्थिरावलेली आहे असं एका कथेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणचा निसर्गसुद्धा आई जगदंबेला आवडला. तर निसर्ग म्हणजे काय? तर निसर्गाचं पहिलं स्वरूप आहे ते म्हणजे वृक्ष आणि दुसरं स्वरूप आहे म्हणजे त्या ठिकाणी मुबलक असणारं पाणी, त्या ठिकाणी असणारी शुद्ध हवा, त्या ठिकाणी असणारी फळं, मग हे निसर्गाचं स्वरूप आहे. या ठिकाणी जर बघितलं तर पहिलं वृक्ष आहेत, ज्या वृक्षांमुळंच म्हणजे पाऊस वर्षाव जास्त होतो, त्या ठिकाणी पाण्याचा उपलब्ध साठा होतो आणि त्याच ठिकाणी मग फळं अन्नधान्य यांची निर्मितीसुद्धा नित्यानं होते. हे सगळं कशानं शक्य आहे? तर केवळ वृक्ष लागवडीमुळं. परंतु आज परिस्थिती अशी आहे आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात राहायचे पण वृक्ष लावायचे नाही आहेत. त्याचं कारण काय? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला असं झालेलं आहे की वृक्षांची गरज आहे, परंतु आपली वृत्ती गरज सर्व वैद्य मरो अशी झालेली आहे. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या वृक्षाची गरज असते त्यावेळेस आपण तो वृक्ष लावतो, परंतु गरज संपल्यानंतर त्या वृक्षाची तोडसुद्धा तेवढ्याच वेगाने होते. म्हणूनसाठी हा एक भाग सांगितलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या शास्त्रकारांनी वृक्षांचं संवर्धन व्हावं यासाठी काही नियम घातलेले आहेत. म्हणजे आजही पिंपळाचं झाड तोडलं जात नाही, आजही उंबराचं झाड तोडलं जात नाही, आजही आपल्या नक्षत्रांची 27 च्या 27 नक्षत्रांची झाडं आपल्याला पूजेसाठी सांगितली आहेत. त्याचं मुख्य कारण काय असेल? तर ह्या औषधी वनस्पती असलेली झाडं असतील, दैवी आपल्याला बळ देणारी झाडं असतील, तर ह्या सगळ्या झाडांचं संगोपन करणं हाच त्यामागचा उद्देश आहे. आणि आता विज्ञानानं म्हणजे आधुनिक शास्त्रांचा विचार ज्या ठिकाणी मांडला जातो तर त्या ठिकाणी सुद्धा असं लक्षात येतं की अनेक वृक्ष हे पाऊस आकर्षित करणारे आहेत, अनेक वृक्ष हे आपल्या वातावरणाची शुद्धी करणारे आहेत. आता हे हळूहळू आपल्याला कळायला लागलेलं आहे. परंतु या नवरात्रीच्या निमित्तानं खरा तर मूळ संदेश असा आहे की आपण निसर्ग सान्निध्यात राहायचं असेल तर आपण वृक्ष लागवड करणं आणि ती संगोपन करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे.
1: तेव्हा श्रोते हो आणि खास करून ऐकणारे श्रेय सर्व जे देवी भक्त आहेत, खरं तर आपल्याला ही गोष्ट लक्षात आलेली असणार आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं संत तुकारामांनी सुद्धा म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे निसर्गाच्या सान्निध्यात जाणं, निसर्गालाच देव मानणं, आहेच तो देव त्याला मानणं आणि वृक्ष संवर्धन करणं, जलसंवर्धन करणं, पर्यावरणाचं संवर्धन करणं, या सर्व ज्या बाबी आहेत त्या आपण संकल्प रूपाने का असं आपण या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तेव्हा आपण सर्वांनी या संकल्पाकडे सुद्धा पुढे जाऊयात आणि आज परत एकदा या चौथ्या माळेच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त अशी माहिती श्री सर्वोत्तमाचार्य जेवळीकर यांनी दिलेली आहे. त्यासमवेत श्री नागनाथभाऊ भांजी कदम जे स्थानिक पुजारी आहेत त्यांनीही आपल्याला पूर्ण तुळजाभवनीच्या अनुषंगानं वेगवेगळी अशी माहिती दररोज देत आहेत आणि आपल्याला अचंबित करीत आहेत. या दोघांचेही धन्यवाद व्यक्त करतो. आणि उद्या मात्र ललिता पंचमी आहे. ललिता पंचमीला अनेक सोपस्कार आपण पूर्ण करत असतो आपल्या कुलाचाराचे, तेही आपण समजून घेणार आहोत. पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये आज मात्र तुर्तास इथे थांबतोय. नमस्कार. जय तुळजाभवानी.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।

0: धाराशिव शहरात प्रथमच वैदिक पद्धतीने भव्य नवरात्री उत्सव व महाचंडी होम।
1: आर्ट ऑफ लिव्हिंग धाराशिव यांचा संकल्प प्रत्येक कुटुंबाच्या सुखशांती व समृद्धीसाठी, विश्वशांती आणि जनकल्याणासाठी।
0: गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या बंगळुरू आश्रमातील पंडित विद्यानंदजी यांच्या अधिपत्याखाली दिनांक 16 ते 18 ऑक्टोबर। स्थळ श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, जाधववाडी रोड, धाराशिव। सर्वांसाठी प्रवेश मोफत। जिजाऊ चौकातून स्थळापर्यंत बस सेवा आणि 3 दिवस महाप्रसादाची व्यवस्था।
1: आई राजा उदो उदो।

0: प्रेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त ऐकूयात कार्यक्रम आई तुळजा भवानी, भक्ती शक्ती इतिहास आणि परंपरा, भाग चौथा, लेखन इतिहास संशोधक डॉक्टर सतीश कदम।

0: श्रोते हो, श्री तुळजाभवानीच्या वास्तव्याने पावन झालेल्या तुळजापूर नगरीत कोणी उपाशी राहत नाही हा तुळजाभवानीचा महिमा आहे। परंतु त्याचबरोबर जो तो आपापल्या परीनं देवीच्या सेवेसाठी तत्पर आहे। तुळजाभवानीचं एकमेव ठाणं असावं जिथं हिंदू मुस्लिम जैन यांच्याबरोबरच दलित बलुतेदारांपासून ते राजा महाराजांपर्यंत अगदी सर्वांनाच देवीच्या दरबारात सेवेचा मान आहे।
1: श्रोते हो, देवीच्या सेवेत महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, भोपे पुजारी आणि पाळेकर पुजारी हे ठळकपणे दिसून येत असले तरी त्यांना मदत करण्याकरता इतरही अनेक भक्तगण आहेत ज्यांनी वंश परंपरेनं देवीच्या सेवेत खंड पडू दिला नाही। त्यांना सेवेकरी हा शब्द वापरला जात असला तरी तुळजापुरातील सर्वजण हे सेवेकरी ठरतात। याविषयी समर्थांनी एक छान कवन केला आहे। माते सिकाय चोरावे

0: खऱ्या अर्थाने देवीची अखंडपणे सेवा घडते ती म्हणजे महंत तुकोजी बुवांच्या माध्यमातूनच. पहाटेच्या चरण तीर्थापासून ते संध्याकाळच्या प्रक्षालन पूजेपर्यंत सर्व काही महंतांशिवाय सुरूच होत नाही. आणि ही सेवा सातत्यानं पार पाडण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावं लागतं याची कल्पना करू शकत नाही. त्यांच्या निरंतर सेवेत छत्रे, पलंगे, तेलकाठी, झाडपिडे यांच्या योगदानाचा मोठा उपयोग होत असतो. दुसरे एक महंत चिलोजी बुवा त्यांना पोहेकरी, फुलारी, श्रीखंडे, मठेकरी, जामदार, पंचारतीवाला, करंडीवाला यांची मदत होत असते. तुळजाभवानीच्या सेवेकऱ्यांची सेवा शतकानुशतके अखंडपणे चालूच आहे. ही सेवा एवढी पक्की झाली आहे की तुळजापुरातील पलंगे, छत्रे, झाडपिडे, नाडापुढे यासारखी कितीतरी आडनावे ही केवळ त्यांच्या सेवेमुळेच त्यांना लावली गेली आहेत. महंत तुकोजी बुवा आणि महंत चिलोजी बुवा सोळा आणि पुजारी जे मूळ कदम लावतात, पाळीकर पुजारी या मुख्य सेवेकऱ्यांसोबतच शासकीय यंत्रणा असली तरी त्यांना मदत करणारे अनेक भक्त आहेत. त्यांची नावं याप्रमाणे आहेत.
1: चोपदार, नावाप्रमाणेच पोशाख, खांद्यावर आडवा पट्टा, हातात चांदीची काठी घेऊन कुठल्याही पूजेच्या वेळी महंत, पुजारी, छबीना, अंगारा, सीमोल्लंघन अशा प्रसंगी पुढील गर्दी हटवत रक्षकाबरोबरच देवीचा सेवेकरी म्हणून शोभा वाढवण्याचं काम चोपदार करतो. त्याच्याशिवाय कार्यक्रमाला शोभाच नाही.
0: पोहेकर किंवा पवेकर, महंत तुकोजी बुवा आणि भोपे पुजारी देवीची पूजा करताना त्यांना पाणी भरून देणं, पानाचं आणि फुलाचं घर तयार करणं, सर्वात महत्वाचं म्हणजे महापूजेपूर्वी भारती बुवांच्या मठात सारीपाठ खेळणाऱ्या देवीला छत्रपती शिवाजी दरवाजातून आई हो लवकर या अशी हाक मारणं यासारखी कामं

0: आहे। आई तुळजाभवानीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर त्याचं शिर हे देवीच्या चरणाजवळ पडलं। तेव्हा त्याने देवीकडे अभयदान मागितलं आणि आपण ज्या जातीचं रूप घेतलं होतं त्या म्हैस प्राण्यासाठी भक्तीची सेवा मागितली।
1: आणि श्रोते हो, तेव्हापासूनच देवीला वाजवण्यात येणारा नगारा हा म्हैसीच्या कातडीपासून बनवायला सुरुवात झाली। मूळ महिषासुराचं रूप हे अकराळ विकराळ असल्यानं नगारा हा रणवाद्याच्या प्रकारात मोडतो, परंतु जिथं जागृत देवस्थान आहे अशा ठिकाणी नगारा वाजवण्याची पद्धत आहे, त्यामुळे दररोज आरती आणि सांजवेळी नगारा वाजवण्याची पद्धत फार पूर्वीपासून देवी मंदिरात सुरू आहे। नगाराच्या आवाजानं माणसाच्या अंगात स्फूर्ती येते, स्फूर्तीमुळे माणूस हा सकारात्मक विचार करायला लागतो आणि सकारात्मक विचारामुळे त्याच्या हातून फलदायी काम घडून येतं, यालाच आपण जागृत अवस्था म्हणत असतो। त्यामुळे माणसानं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की देव स्वतःहून काहीच करत नसतो, तर तो तुमच्याकडून सर्व काही करून घेतो।
0: श्रोते हो, पहिला नगारा खराब झाल्यानंतर मुहूर्त पाहून बिंडागी म्हैसीच्या कातड्यापासून नवीन नगारा तयार करतात। नगारे दोन असतात, मोठ्याला नर तर लहानाला झील नगारा म्हणतात। असे हे तयार केलेले नर आणि झील नगारे बैलगाडीत घालून मिरवत देवळापुढे आणतात। यावेळी बैलगाडी ओढण्याचं काम भक्तगण स्वतः करतात। मूळ नगारा हा दैत्य स्वरूप असल्यानं त्याला दिला जाणारा नैवेद्यही मांस आणि मद्य यांचा दिला जाईल असा देवीनं वर दिल्यानं ही प्रथा पुढे परंपरेनं चालूच राहिली। श्रोते हो, दैत्याला नैवेद्य देताना भक्तानंही त्याची चव बघितली आणि त्यातून मद्यपानाची सवय मोठ्या प्रमाणात जडली। तुळजापुरात मद्याचं व्यसन मोठ्या प्रमाणात होत असल्याची खबर थेट पेशव्यांपर्यंत गेली, त्यामुळं पेशव्यांना पानिपताच्या विजयासाठी देवीला नगारा देण्याचा नवस पूर्ण करावासा वाटला। यावेळी पेशव्यांनी पाठवलेलं पत्र या शब्दात आहे।
1: गोपालराव गोविंदानी यास नवस तुळजापुरी नगारखाना पाठवावा, त्याचे बेगमीस काठी परगण्यातील गाव लावून घ्यावे व सरकारतर्फेचा नैवेद्य नंदादीप पूजा नेमून खर्च घ्यावा। सर्व देवापुढील दक्षिणा वगैरे जमा करून जमादार खाना करावा, देवास खर्च करावा, कर घेऊच नये। करार खर्च असेल तर तो जहागिरीत करावा। तेथे मध्याचा प्रघात फार तो उत्तम नाही, यास्तव एक कलाल ठेवून देवीस नैवेद्य मात्र किंचित देत जावा। वरकट कोणी पिणे अगर घेणे करू नये, येणेप्रमाणे करावे। देवीसे नैवेद्यास मात्र मद्य द्यावे, देवीसही पुसावे, नाही म्हणत नाही, मद्य देखील सर्व करावे।
0: पुढे निजामशाही काळातही नगारखान्याचं महत्व तेवढंच होतं, म्हणूनच मंदिर परिसरात जमा होणारा कल्लोळ खुंटाफळीच्या करातून नगारखान्याचा सालिना खर्च 624 रुपये होता। सध्या नगारा वाजवणाऱ्या लोकांच्या मानधनात कुठलीही वाढ न झाल्यानं ही कला लोप पावल्यातच जमा आहे।
1: झाडपिडे, पारंपरिकपणे झाडपिडे हा दशावतार किंवा गरीबनाथाच्या मठाचा सेवक असून त्याच्याकडे महाद्वारापासून ते पश्चिमेकडील शिवाजी दरवाजापर्यंत मंदिराची स्वच्छता ठेवणं तसेच गावातील कल्लोळ तीर्थ विहीर बारव यांच्यावर झाडझुडूप उगवलं असेल तर ते काढून टाकण्याचं काम झाडपिडे नामक सेविकरी करत असून तो जातीनं मराठा आहे।
0: पोतदार, स्वातंत्र्यपूर्व कालखंडात निजाम राजवटीत मंदिराची व्यवस्था परस्पर चालावी म्हणून सरकारनं कल्लोळ खुंटाफळी नावाचा कर यात्रेकऱ्यांकडून वसूल केला जायचा। याची व्यवस्था मंदिराबाहेर पोतदाराकडे असून तो भक्तांना 5 ते 11 पैसे घेऊन चिठ्ठी द्यायचा आणि बैलगाडी असेल तर यात्रेकऱ्याच्या धोत्रावर छाप मारायचा, त्यानंतर चिठ्ठी घेऊन भक्तगण कल्लोळात स्नानासाठी जात असत।
1: पुढचे सेविकरी आहेत तेलकाढी आणि दिवटे। महंत तुकोजी बुवांच्या देखरेखीखाली मंदिरातील दिव्यांना तेलाची व्यवस्था करणं, त्यांची स्वच्छता करण्याचं काम तेलकाठी या सेविकऱ्याकडे असून दिवटे यांच्याकडे दोन्ही महापूजेच्या वेळी दिवटी लावून देवळात उभं राहणं आणि धुपारती बरोबर दिवटी घेऊन फिरणं अशी कामं आहेत।
0: हवालदार, याच्याकडे पुजाऱ्यास हाक मारणं, पूजेच्या वेळेला देवीच्या डाव्या बाजूला उभं राहून भक्तांना मूर्तीवरील चिन्ह दाखवणं, छबिनाच्या वेळी मदत करण्याचं काम हवालदाराकडे असून तो ब्राह्मण जातीतील।

0: माळेकरी करंडीवाला पंचारतीवाला देवीच्या पूजेस लागणारे फूल दीप धूप हे साहित्य जमा करून ठेवणं धूपारती तयार करणं आणि त्यानंतर ती घेऊन त्यासोबत पंचारती करणं तसेच पुजाऱ्यासोबत सर्व साहित्य घेऊन फिरण्याचं काम त्यांना दिलेलं आहे.
1: जामदार जामदार हा चिलोजी बुवाच्या मठाशी संलग्न असून त्याच्याकडे पूजेच्या वेळी देवीचे काढलेले दागिने तपासून जमादार खान्यात ठेवणं आणि त्यानंतर ते परत देवीस घालण्याकरता देणं याचबरोबर पुजारी वस्त्र नेसवत असताना त्याला मदत करण्याचं काम जामदाराकडे होतं.
0: देवीला अलंकार वस्त्र घातल्यानंतर देवीस गंध लेपण्यासाठी गंध उगाळून देण्याचं काम श्रीखंड यांच्याकडे होतं.
1: तांबोळी देवीच्या मुकुटावर टोप घालण्यापूर्वी विड्याच्या पानाची चुंबळ केली जाते. तसेच देवीला संध्याकाळी विड्यांच्या पानाची प्रभावळ सिंहासनाला लावली जाते. याकरता लागणारी पानं तांबोळी नावाचा मुसलमान सेवेकरी पुरवतो हे मात्र विशेष आहे.
0: श्रोतेहो देवीची पूजा चालू असताना पलंगे मोर्चेल होऊन उभा असतो. वर्षभर देवीच्या पलंगाची सेवा करणं महावस्त्र अलंकार मळवट भरल्यानंतर देवीची नजर काढण्याकरिता लागणारी चौरी देण्याची व्यवस्था तो करतो. सर्वात भक्तिभावाचं काम म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते श्रावण सुरू होईपर्यंत उन्हाळ्यामुळे देवीला सतत पंख्याने वारा घालण्याची सेवा पलंगे यांच्याकडून केली जाते.
1: पलंगे यांच्या सेवेला जोडूनच पिंजऱ्याची सेवाही महत्वाची मानली जाते. त्यानुसार शाकंभरी नवरात्री महोत्सव शुद्ध प्रतिपदेला श्री तुळजाभवानीची नवीन गादी तयार करण्याचं काम केलं जातं. याकरता सकाळचं चरणतीर्थ झाल्यानंतर पलंगे देवीच्या पलंगावरील गाद्या लोड गिरद्या गणेश विहार या ठिकाणी आणून ठेवतात. त्या ठिकाणी गादी शिवणारे पिंजारी आणि भक्तगण जमा होतात. गादी उकलून त्यातील कापूस मोकळा केला जातो. भाविक लोक मोठ्या भक्तिभावानं तो पिंजत असतात.
0: यावेळी मागचा निद्रा कालावधी संपल्यानंतर पुढील निद्रा कालावधीपर्यंत देवीचं जे भ्रमण झालेलं असतं त्या दरम्यान त्यांना चालताना ज्या वेदना होतात त्या त्यांच्या पायात दिसून येतात. त्यामुळे कापसात सराटे काटे कुसळे काहीतरी सापडत असतं. उपवास करून अगदी मनोभावे सर्व भक्तगण देवीची ही सेवा करत असतात. त्यानंतर पिंजारी कापूस पिंजून घेऊन गादीवाले गादी शिवून तयार करतात. सायंकाळी 5 वाजेपर्यंत पिंजारी आणि गादीवाल्यासह इतर भक्तांकडून नवीन गादी तयार करण्याची सेवा अखंडपणे चालू आहे. त्यामुळे पलंगेसोबत पिंजारी आणि गादीवाले यांची सेवाही अविरतपणे सुरूच आहे.
1: छत्रे छबिनाच्या वेळी देवीच्या मस्तकावर छत्री धरणं अब्दागिरी धरून वेगवेगळ्या उत्सव प्रसंगी भाग घेण्याचं काम छत्रेकडे आहे.
0: उपरकर आई तुळजाभवानीला कितीही सोन्या चांदीनं मढविलं तर तिला भाजी भाकरीच आवडते. त्यामुळे रोजचा पहिला नैवेद्याचा मान हा उपरकर या भक्ताकडील भाजी भाकरीचा आहे.
1: कुतवळ सत्ता निजामाची असली तरी त्यांचे दरबारी देवीचे भक्तगण होतेच. निजामाचे दिवाण शिवराज बहादूर आणि त्यानंतर चंदूलाल यांचा नैवेद्य आजही कुतवळ यांच्याकडून रोज दिला जातो.
0: आवटी वर्षभरात मंदिर परिसरात 16 प्रकारचे सण समारंभ साजरे केले जातात. त्याची तयारी करणं पूजेचं साहित्य देणं छबिन्याचं बासिंग ही कामं आवटीकडे आहेत.
1: गोंधळी महापूजा धुपारती छबिना अशा प्रसंगी संबळ वाजवण्याचं काम गोंधळ्याकडे आहे. यावेळी अशा प्रकारची कवन तो करत असतो.
0: कुंभार घटस्थापनेच्या वेळी 3 खापराच्या घागरी आणून त्यानंतर घटस्थापना होते. घागरी आणण्याचं काम कुंभार करत असतो.
1: घटे नवरात्रात मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना झाल्यानंतर घटाजवळ पारायण करण्याचं काम घटे यांच्याकडे असून तो ब्राह्मण आहे. तर घराकरता धान्य देण्याचं काम शेटे नावाचा लिंगायत करत असतो. तर अष्टमी दिवशी ब्राह्मण वृंद अनुष्ठान करतात.
0: श्रोतेहो अशा रीतीनं देवीची सेवा अखंडपणे सुरू असते. या तुळजापुरातील सेवेकऱ्यांबरोबरच बलिदानाकरिता बुऱ्हाणपूर नगर येथील पलंग आणि पालखीवाला मानाच्या काठ्या धरणारा काटकर नागपंचमी दिवशी चिखलाचा नाग आणून देणारा गुरव उन्हाळ्याच्या दिवसात देवीला शरबत देणारे दीक्षित आणि भिसे पूर्वीच्या काळी संस्थानाचा हिशोब ठेवणारे पेशवे असे कितीतरी सेवक आपल्या सेवेनं देवीची भक्ती भक्ती करताना दिसतात. तसं तर आपण सर्वच जण देवीचे सेवेकरी आहोत.
1: श्रोते हो, आज मंदिराचा कारभार प्रशासकीय यंत्रणेद्वारे चालत असला तरी सरकारी नोकरी करताना त्यांनी बजावलेली चाकरी ही सुद्धा एक सेवाच आहे. श्रोते हो, शारदीय नवरात्र महोत्सव माहे अश्विन निमित्त श्री तुळजाभवानी देवस्थानकडून परिसरातील इतर देवस्थान आणि मानकरी तसेच सेवेकरी आहेत त्यांना मामूल रक्कम आहेर आणि वस्त्र दिले जातात ते याप्रमाणे.
0: श्रोते हो, श्री काळभैरवाचे जे पुजारी आहेत त्यांना तेलाबद्दल 251 रुपये मामूल रक्कम दिली जाते. त्याचप्रमाणे टोळभैरवाचे टोले पुजारी त्यांनाही तेलाबद्दल 251 रुपये मामूल रक्कम दिली जाते. त्रिशूल देव यांचे जे पुजारी आहेत त्यांना डौरी असं म्हटलं जातं, त्यांनाही तेलाबद्दल 251 रुपये अशी मामूल रक्कम दिली जाते.
1: त्याचबरोबर श्री नरसिंह देव येथील नंदीबुवा यांना तेलाबद्दल 251 रुपये दिले जातात. रामदेव दत्त आखाडा येथील महंत इच्छागिरी आणि महंत माधवगिरी यांना तेलाबद्दल 251 रुपये दिले जातात. त्याप्रमाणेच यमाजी गोमाजी वाडा येथील देशपांडे यांना तेलाबद्दल 1001 रुपये दिले जातात.
0: शोदेव बाळ भैरव याच्या पुजाऱ्याला बकऱ्याबद्दल 501 रुपये मामूल रक्कम दिली जाते. खंडोबाचे जे पुजारी आहेत वाघे त्यांना बकऱ्याबद्दल 501 रुपये दिले जातात. मातंगी देवीचे पुजारी कदम जे दलित आहेत त्यांना बकऱ्याबद्दल 501 रुपये मामूल रक्कम दिली जाते. अन्नपूर्णा मठातील महंत चिलोजी बोवा यांना बकऱ्याबद्दल 501 रुपये मामूल रक्कम दिली जाते. दुसऱ्या अन्नपूर्ण मठातील महंत तुकोजी बुवा यांना बकऱ्याबद्दल 501 रुपयाची मामूल रक्कम दिली जाते.
1: याबरोबरच रामवरदायिनी येथील पुजारी यांना बकऱ्याबद्दल 501 रुपये दिले जातात. रायखेल देवी येथील चव्हाण पुजारी यांना तेलाबद्दल 501 रुपये दिले जातात. जेवळीकर वाडा जेवळीकर यांना व्यंकटेश नवरात्र याबद्दल 151 रुपये दिले जातात. श्रीधराचार्य माधवाचार्य येथील ओवरीकरांना व्यंकटेश नवरात्र याबद्दल 151 रुपये दिले जातात. दोन्ही पाटील वाड्यातील अन्नपूर्ण देवीच्या नवरात्रासाठी पाटील या पुजाऱ्यांना 251 रुपये दिले जातात. गोविंद मिटकरी हे तुतारी वाजवतात यांना आहेर म्हणून 51 रुपये दिले जातात. मृतिका कलश अर्थात मडकी बनवणारे कुंभार यांना आहेर म्हणून 51 रुपये दिले जातात.
0: श्रोतेहो, या मानकऱ्याबरोबरच काही व्यक्तींना त्यांच्या सेवेबद्दल वार्षिक मानधन दिलं जातं ते याप्रमाणे. वर्षभर निघणाऱ्या छबीनास आवटी हे बाशिंग पुरवतात म्हणून त्यांना 1001 रुपये मानधन दिलं जातं. वर्षभरातील अभिषेक पूजेबाबत पवेकरांना 50 रुपये दिले जातात. वर्षभरात होणाऱ्या विक्रीकरिता 11 गोंधळ्यास प्रत्येकी 2401 रुपये मानधन दिलं जातं. तर मंदिरातील सण उत्सव कार्यक्रम विधीकरिता बंडोपंत पाठक यांना 2416 रुपये मानधन दिलं जातं.
1: श्रोते हो, देवीला येणाऱ्या भक्तात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याप्रमाणे वर्तमानपत्रातून मंदिर संस्थांच्या उत्पन्नाचे आकडेही आता कोटीवर पोहोचले आहेत. स्वच्छ प्रशासनामुळे नवनवीन सुधारणाही दिसत आहेत, परंतु देवीशी निगडीत सेवेकऱ्यांच्या मानधनात वाढ होताना दिसत नाही. एखाद्या मजुराला आठवड्याचा पगार मिळतो तेवढं वार्षिक मानधन सेवेकऱ्यांना आहे.
0: श्री तुळजाभवानी संस्थान ही एक अशी यंत्रणा आहे की जिथं आजही पारंपरिकपणा जपला गेला आहे. पूजा विधी आणि या भव्य सेवेत अजूनही सेवेकरी आणि मानकरी आहेत. ही प्रथा परंपरा जपायची असेल तर नवीन उपाययोजना करताना गतसंस्कृतीचाही विचार होणं आवश्यक आहे. शेवटी श्रद्धा ही महत्वाची असते.
1: तसं पाहिलं तर अल्प मोबदल्यात देवाची केलेली सेवा ही श्रद्धा आहे. काळ बदलतो तशा गरजाही बदलतात. त्यातच सध्या भौतिक सुखाचा जमाना आहे, त्यामुळे मठाकडील सेवेकरी आता फक्त आडनावापुरतेच शिल्लक आहेत. कारण गरजा बदलल्या, दिवाबत्ती झाडलोट अशा सेवा आता मशीनवर सुरू झाल्या, मग झाडपिडींनी करायचं काय?
0: शोदेव, ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी तुळजापुरातील गोसाव्यांचे मठ आता संपुष्टात आले, त्याप्रमाणे सेवेकरी संपले. किमान नगारावाले गोंधळी पवे

बेकर, हवालदार यासारख्यांना सेवेक्रियाऐवजी सेवेत घेतलं पाहिजे, नाहीतर नुकताच हवालदार हा मला सेवा परवडत नाही म्हणून निघून गेला, ते गत होऊ नये. संस्कृती टिकवायची असेल तर सेवेकरी टिकला पाहिजे. नुसतं देवीचं उत्पन्न वाढून भागणार नाही, संस्कृती पण टिकली पाहिजे.

0: श्रोते हो, भैरव हा शब्द सर्वांच्या परिचयाचा असला तरी भैरवाचा नेमका अर्थ काय हे विचारलं तर निश्चितपणे सांगता येत नाही। फार तर आपण कुलदैवताचं नाव म्हणून त्याच्याकडे पाहत असतो, परंतु या बाबतीत आपण ज्यावेळी सखोलपणे माहिती घेतल्यास नवनवीन माहिती समोर येते, त्यातलाच एक प्रकार म्हणजे भैरव आहे।
1: श्रोते हो, आपण देवीची माहिती घेत असताना भैरवाचा काय संबंध असाही एक सूर निघतो, याविषयी आपण सविस्तरपणे माहिती घेणारच आहोत। तूर्त आपण हे पाहूया, कुठल्याही देवीच्या मंदिरात प्रवेश करताना बाहेरच्या बाजूला एका दगडाला शेंदूर लावलेला असतो, त्याचे दर्शन घेऊनच आपण मंदिरात प्रवेश करत असतो। तो शेंदूर लावलेला दगड असल्यानं त्याच्याविषयी आपण काहीच माहिती घेत नाही, म्हणून अज्ञानी असतो।
0: श्रोदेव, तो दगड म्हणजे काय, तो तिथेच का बसवलेला असतो? आपण सुरुवातीला त्याच्याच पाया का पडतो याविषयी आपण माहिती घेत नाही, तरी पण देवी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला शेंदूर लावलेला दगड असतो ज्याला तांदळा म्हटलं जातं, तोच भैरव आहे।
1: मग भैरव म्हणजे काय हे पाहत असताना विश्वकोशात भैरवाची उत्पत्ती अशी सांगितली आहे की भैरव हा शब्द भीरू या शब्दापासून तयार झाल्याचं म्हटलं आहे, परंतु भीरू या शब्दाचा अर्थ होतो भित्रा, तर भैरव या शब्दाचा अर्थ होतो भीषण। त्यामुळं या दोन्ही शब्दाचे अर्थ भिन्न भिन्न असल्यानं शब्दाच्या अर्थात फरक दिसून येतो। भीषणतेचं जे प्रतीक आहे तो म्हणजे भैरव।
0: श्रोते हो, हा भैरव देवीच्या ठिकाणी का आणि कसा आला हे पाहत असताना आपणाला शक्तीपीठाच्या निर्मितीचा इतिहास माहिती पाहिजे। दक्ष प्रजापतीची मुलगी सतीचा विवाह शिवाशी झाला होता। एका यज्ञप्रसंगी प्रजापतीनं आपली मुलगी सती आणि जावयास बोलवलं नाही, उलट न बोलवता गेलेल्या सतीचा अपमान केला, तसेच शिवाबद्दलही अपशब्द वापरले। त्यामुळे सतीनं पित्याने आरंभलेल्या यज्ञात उडी घेतली, त्यातूनच पुढे शिवाच्या तांडवातून शक्तीपीठाची निर्मिती झाली।
1: ब्रह्मदेवाने ज्यावेळी शिवाचा अपमान केला त्यावेळी त्याच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाच्या भैरवाची निर्मिती झाली। या भैरवानं ब्रह्मदेवाचं निंदा करणारं पाचवं मस्तक तोडलं, त्यामुळं ब्रह्मदेवाचं रूप हे चारच मुखात दाखवलं जातं। तर पुराणानुसार ज्यावेळी भैरवाचा जन्म झाला त्यावेळी त्यानं ब्रह्मदेवासह सर्वच देवांचं दमन केल्याचं सांगितलं आहे। या घटनेमुळं शिवही भैरवावर नाराज झाले आणि त्यांनी भैरवाला वृक्ष होण्याचा शाप दिला, तोच दमनक अथवा तातिरी नावाचा वृक्ष आहे।
0: प्रत्यक्षात शिवाच्या क्रोधातून भैरवाची निर्मिती झाल्यानं देवालयाच्या बाहेर तुझी पूजा केल्याशिवाय देवांच्या पूजेचं फळ मिळणार नाही अशा प्रकारचा उशाप दिला, त्यातूनच भैरवाचं स्थान निश्चित झालं।
1: श्रोते हो, हिंदू धर्म परंपरेनुसार काशीला जाऊन तीर्थस्नान केल्यानंतर पापमुक्ती होते अशी जी भावना आहे त्यामागे भैरवाची संकल्पना जोडलेली आहे। कारण क्रोधातून ज्यावेळी भैरवाच्या हातून ब्रह्महत्येचं पातक घडलं त्यावेळी भैरवालाही आपल्या चुकीचा पश्चाताप झाला। हे पाप कसं दूर करावं म्हणून तो ठिकठिकाणच्या तीर्थयात्रेला गेला, परंतु कोठेही त्याला मुक्ती मिळाली नाही।
0: भैरवाची सर्व तीर्थयात्रा झाल्यानंतर तो काशीला आला आणि त्या ठिकाणी त्यानं तीर्थस्नान केल्यानंतर पापमुक्ती मिळाली। यावेळी भैरवानं ब्रह्मदेवाचं तोडलेलं मस्तक काशी इथे ज्या ठिकाणी ठेवलं ते कपालमोचन तीर्थ बनलं। याचबरोबर काशीतच देवाच्या सेवेकरता थांबलेल्या भैरवाला काळभैरव म्हटलं जातं। हाच काळभैरव त्या तीर्थक्षेत्राची राखण करत असल्यानं त्याला काशीचा कोतवाल म्हटलं जातं। त्यामुळे काशीच्या मंदिरात जाताना प्रथम भैरवाचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर मंदिरातून परत येताना त्याच्या नावानं कंडा बांधायचा अशा प्रकारची पद्धत त्या ठिकाणी आजही रूढ आहे।
1: शैव आगमनानुसार भैरवाचे 64 प्रकार सांगितले असून त्याचे 8 भागात वर्गीकरण केलेलं असतं। प्रत्येक भागाच्या प्रमुखाला अष्टभैरव म्हटलं जातं। त्याच्या रूपाची नावं अशा प्रकारे सांगण्यात आली आहेत, अतितांग भैरव, रुरु भैरव, चंड भैरव, क्रोध भैरव, उन्मत्त भैरव, कपाली भैरव, भीषण भैरव आणि संहार भैरव ही प्रमुख नावं असली तरी स्थानिक भाषेतून भैरवाला इतरही नावं दिली जातात. ती त्या त्या बोली भाषेनुसार ठरलेली असतात.
0: श्रोतेहो, शिवाच्या एका रूपाला ज्यावेळी भैरव म्हटलं जातं त्यावेळी शिवाची पत्नी म्हणून देवीला भैरवी म्हटलं जातं. त्यामुळे 64 भैरव हे 64 योगिनीचे स्वामी आहेत आणि त्यामुळेच ज्या ठिकाणी देवीचं ठाणं आहे त्या ठिकाणी तिच्या रक्षणासाठी भैरवाचं आगमन झालं. त्यामुळे शिवमंदिराचे द्वारपाल आणि शक्तीपीठाचे रक्षक म्हणून भैरवाची भूमिका महत्वाची असते.
1: श्रोते हो, देवीच्या रक्षणासाठी 8 दिशांना 8 भैरव कार्यरत असतात. म्हणून प्रत्येक शक्तीपीठाच्या ठिकाणी अष्टभैरवाची निर्मिती केलेली असते. शक्तीपीठाचे प्रतीकात्मक रूप म्हणून प्रत्येक गावात देवीचं ठाण असतं आणि त्या देवीच्या रक्षणासाठी गावात भैरवाची निर्मिती केलेली असते. त्यामुळेच गावात किंवा गावाबाहेर एखाद्या दगडाला जो शेंदूर लावलेला असतो तोच भैरव असतो. बोली भाषेनुसार त्याची नावं बदलतात. आपले शत्रूच्या नाशाकरता लोक त्याला आवाहन करत असतात. त्यामुळं विद्या, काम, नाग, स्वच्छंद, लंबित, देव, उग्र आणि विघ्न अशा सर्वांचाच समावेश भैरवात होत असतो.
0: श्रोते हो, महाराष्ट्रात एक ग्रामदेवता म्हणून भैरोबाला पूजलं जातं. म्हसोबा हा त्यातलाच एक प्रकार आहे. त्यामुळे अशी जी ग्रामदैवता असतात ते शिवाचे गण असून अनिष्ट प्रवृत्तीपासून ते आपलं संरक्षण करतात अशी लोकांची भावना असते. म्हणून गावाच्या बाहेर भैरोबा तर शेताच्या बांधावर म्हसोबाची प्रतिष्ठापना करण्यात येते. त्यामुळे शिव किंवा शंकर हे अखिल विश्वाचे पालनकर्ते मानल्यानंतर म्हसोबा, भैरोबा हे त्यांचे अधिकारी ठरतात.
1: श्रोते हो, देवांची उत्पत्ती नेमकी कधी झाली हे निश्चितपणे सांगता येत नसलं तरी स्थापनेमागील भूमिका मौखिक पद्धतीनं पुढे चालूच असते. मूळतः भैरवाची निर्मितीच क्रोधातून झाल्यामुळं त्याचा वावरही कडक स्वभावाचा मानला गेला आहे. म्हणून शेतातील म्हसोबा असो किंवा घोड्यावरचा भैरोबा त्यांच्याविषयी लोकांची हीच भावना आहे. म्हणून प्रत्येक सणावाराला किंवा पीक काढण्यापूर्वी लोक याला नैवेद्य दाखवल्याशिवाय पुढील कामाला सुरुवात करतच नाहीत. सर्पदंश झाल्यानंतरही लोक त्याची आराधना करतात.
0: श्रोतेहो, भैरवाच्या मूर्ती फार कमी प्रमाणात आढळतात. शक्यतो एखाद्या दगडालाच शेंदूर लावलेला असतो आणि जर मूर्ती असलीच तर ती पूर्ण स्वरूपात उभ्या राहिलेल्या अवस्थेत असते. उजव्या हातात डमरू, गळ्यात नरमुंड माळा म्हणजे डोके कापल्यानंतर राहिलेल्या कवट्याची माळ असते. अंगावर हत्तीचं कातडं तर कमरेला सापाचं वेष्टन असतं. भैरवाच्या मूर्तीला 4, 8, 12 याप्रमाणे हात असतात. या हातात वेगवेगळ्या प्रकारची आयुध असतात.
1: मूर्तीकडे पाहता क्षणीच भैरवाचे भीषण असं स्वरूप ध्यानात येतं. कारण त्याचा चेहराच इतका भयानक स्वरूपात दाखवलेला असतो की नाकपुड्या रुंद असून तोंडाच्या दोन्ही बाजूला सोंडेसारखा पुढे आलेला भाग असतो. भैरव हा रात्रीचा पहारा करत असताना काळा कुत्रा हे त्याचं वाहन असतं.
0: श्रोते हो, महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, नेपाळ या ठिकाणीही भैरवाची पूजा करतात. राजस्थानातील प्रत्येक गावात भैरवाची मूर्ती असून त्या ठिकाणी काळा भैरव आणि गोरा भैरव अशी त्याची संकल्पना असून दुर्गापूजेच्या वेळी कुत्र्यासह भैरवाची पूजा केली जाते. राजस्थानमधील मालसीच्या भैरवाचं स्थान सर्वात वरचं असून त्याच्या कृपेनं पुत्रप्राप्ती होते अशी तिथे लोकांची भावना आहे. कुमारिकांना या मंदिरात प्रवेश दिला जात नाही. या मंदिराचे पुजारी भिक्षेला निघण्यापूर्वी स्मशानात जाऊन भैरवाची प्रार्थना करून अंगाला भस्म लावून पुढे जातात. भैरवाच्या कृपेनं पुत्रप्राप्ती झाल्यानंतर मुलांची नावंही भैरुदान, भैरुबक्स, भैरवसिंग अशी ठेवली जातात.
1: श्रुते हो, उज्जैन या ठिकाणी भैरवाचं भैरवगढ नावाचं मोठं मंदिर आहे. तर तामिळनाडूमध्ये भैरवाला वैरावर म्हटलं जातं. दक्षिणेच्या शैव मंदिराच्या समोर रक्षक म्हणून महाभैरव दाखवलेला असतो. जैन लोकही भैरवाला पूजतात, तर मुस्लिमात यथी भैरवाला मानतात. नेपाळमध्ये पाचली नावाच्या भैरवाची पूजा केली जाते. पंजाबात भैरवाला भिव भिवणारा देव असं म्हटलं जातं. अशा रीतीनं बंगाल ओरिसा या प्रांतातही भैरवाची पूजा केली जाते. श्रोतेहो, शैव धर्म ग्रंथानुसार भैरवाशिवाय शक्तीची केलेली उपासना ही निष्फळ आहे. कार्तिक वद्य अष्टमीला भैरव जयंती साजरी केली जाते. त्याला गावाचा क्षेत्रपाल समजून भक्तांनी भैरव पुराण रचलं आहे, तर पूजेकरिता आरतीही रचली आहे.

0: देव।
1: अशा रीतीनं श्री तुळजाभवानी परिसरातही आठ भैरवाची आठ ठाणी असून ती वेगवेगळ्या दिशांना आहेत। मात्र काळ भैरव आणि टोळ भैरव यांच्याशिवाय बाकीच्या भैरवाच्या ठिकाणाविषयी जाणकारांना सुद्धा माहिती नाही, त्यामुळे मुख्य ठिकाणाशिवाय अन्य भैरवाविषयी सांगताना थोडं धाडसाचंच ठरणार आहे। त्यानुसार श्री तुळजाभवानी परिसरातील अष्टभैरवाची ठिकाणं याप्रमाणे सांगता येतील।
0: श्रोतेहो, श्री तुळजाभवानीच्या परिसरातील अष्टभैरवांपैकी काळ भैरव हा मंदिराच्या दक्षिण बाजूला काळोबा टेकडीवर आहे। बाळ भैरव हा काळ भैरवाच्या शेजारी आहे। टोळ भैरव हा कल्लोळाकडून आणि पाटीलवाड्याकडून जाताना रावराजे निंबाळकर दरवाजाच्या दक्षिणेला आहे। रक्त भैरव हा होमाजवळ समोरच्या बाजूला आहे। तर कपाल भैरव हा शुक्रवार पेठेत श्री चव्हाण यांच्या घरासमोर आहे। संहार भैरव हा तुळजापूर जवळ तीर्थ नावाच्या गावात आहे। उन्मत भैरव हा वझे यांच्या घराजवळ आहे। तर भीषण भैरव हा तुळजापूरच्या जवळ धारूर या ठिकाणी आहे। बऱ्याच वेळा काळ भैरवाच्या शेजारी बाळ भैरवाची स्थापना केलेली असते। काळ भैरवाची मूर्ती असते तर बाल भैरवासाठी एखाद्या दगडाला शेंदूर लावून त्याचा तांदळ तयार करण्यात आलेला असतो। शेंदूर आणि तूप दिल्यानंतर बाळ भैरव संतुष्ट होतो अशी भक्तांची भावना आहे।
1: टोळ भैरव हा नावानुसार उग्र स्वरूपातील असून एकदा देवीनं भैरवाच्या डोक्यावर टिचकी मारली म्हणून त्याचं नाव टोळ भैरव पडलं। तुळजापुरातील त्याचं स्थान देवीच्या अग्नेय कोपऱ्यात असून टोळभैरवाचं मंदिर हे हेमाडपंथी असल्यानं त्याचं प्राचीनत्व सिद्ध होतं। तुळजापुरातील टोळभैरवाच्या पुजाऱ्याचे नावही त्यावरूनच टोले असं झालं।
0: श्रोतेहो, भैरवाच्या हातातील शस्त्रानुसार त्याच्या स्थानात आणि नावात फरक असतो। त्यानुसार श्री तुळजाभवानी मंदिरातील होमाच्या समोरच्या बाजूला तांदळाच्या रूपातील जो भैरव आहे त्याला रक्त भैरव म्हटलं जातं। वास्तविक पाहता अष्टभैरवात हे नाव दिसत नाही, तरी पण मागे आपण नमूद केल्याप्रमाणे स्थानिक पातळीवर वेगवेगळी नावं दिलेली असतात। त्यानुसार देवीचं ठाणं हे शक्तीपीठ असल्यानं बलिदान हे आलंच आणि त्यातूनच भैरवाच्या स्थानानुसार रक्त भैरव हे नाव दिलं असावं। होमाच्या ठिकाणी खालच्या बाजूला दगडाला सर्वच जण पाया पडतात, परंतु त्या निमित्तानं आपण एका भैरवाचं दर्शन घेतो हे समजलं तरी भरपूर आहे।
1: श्रोते हो, भैरवाविषयी सर्व माहिती घेतल्यानंतर असं दिसून येतं की भैरव हे शंकराचं रूप असून ज्याप्रमाणे देवीची रूप आहेत त्याप्रमाणे भैरवाचीही विविध रूप आहेत। यातही कालभैरवाला सर्वात वरचं स्थान असून त्यामुळे त्याला महाभैरव म्हटलं जातं। म्हणूनच जवळपास सर्वच ठिकाणी काळभैरवाची ठाणी असतात। तुळजापुरातही काळभैरवाला विशेष महत्व असून दरवर्षी अश्विन अमावस्येला कालभैरवाच्या मंदिरातून भेंडोळी निघते। मूळचे शिंदे आडनावाचे काळभैरवाचे पुजारी आहेत।
0: श्रोतेहो, काळभैरवाचा नैवेद्यही विशेष आहे। त्यात बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, मिरच्याचा ठेसा, कांदा किंवा मद्य अशा पद्धतीने नैवेद्य दिला जातो आणि त्याचबरोबर गांजांची चिलीमही पेटून दिली जाते। वर्षातून एकदा काळ भैरव हा भेंडोळीच्या रूपात देवीला भेटायला येतो असं म्हटलं जात असलं तरी भैरवाच्या संकल्पनेनुसार या दिवशी शंकराचा या परिसराचा क्षेत्रपाल असणारा हा काळोबा वर्षातून एकदा आपल्या परिसराचं निरीक्षण करण्याकरिता दौऱ्यावर निघत असतो। त्याची गस्त ही नेहमीप्रमाणे संध्याकाळी असल्यानं त्यातूनच भेंडोळी म्हणजे पलिते पेटवून केलेला प्रकाश होय। भेंडोळी देवीच्या चरणस्पर्शानंतर ज्यावेळी गावाबाहेर नेऊन विझवली जाते तेव्हा त्याचा अंगारा घेण्याकरिता जी गर्दी झालेली असते त्याच्या मागे भैरवाच्या ताकदीची संकल्पना आहे। त्याचबरोबर भेंडोळी म्हणजे एका अनिष्ट प्रवृत्तीचं दमन आहे।
1: वास्तविक पाहता भैरव हा शिवाचाच अवतार मानल्यानंतर प्रत्येक शक्तीपीठाच्या ठिकाणी त्याचं ठाणं हे असतंच, कारण ज्यावेळी आपण शक्तीला मानतो त्यावेळी भैरवाची पूजा व्हायलाच पाहिजे। काही वेळेला धार्मिक अज्ञानातून याकडे दुर्लक्ष होताना दिसून येतं, परंतु ते चुकीचं आहे। फार तर एका तांदळाच्या स्वरूपात भैरवाचं ठाणं प्रत्येक देवी मंदिरात असावं कारण भैरवाशिवाय देवीची केलेली पूजा अर्धवट आहे।
0: श्रोतेहो, शिव किंवा शंकर हे पृथ्वीचे पालन करते असल्यानं अखिल मानवाची चिंता करणं हे त्यांचंच काम। त्यामुळे शंकरानं आपला गण त्याकरिता नियुक्त केलेला आहे। म्हणूनच आपण पाहतो की प्रत्येक गावात म्हसोबा, खंडोबा, सिंदोबा, ज्योतिबा, भैरोबा याप्रमाणे ग्रामरक्षक ते क्षेत्ररक्षक या श्रेणीप्रमाणे त्यांची नियुक्ती केलेली आहे। हे सर्व खऱ्या अर्थाने भैरवच, परंतु तरीही त्यांच्या मूर्तीत मूलभूत फरक आहे। काळभैरवाच्या हातात ब्रह्मदेवाचं डोकं असतं, ज्योतिबाच्या डाव्या हातात त्रिशूल असतं, तर खंडोबाच्या उजव्या हातात त्रिशूल असतो।
1: देवाचं रूप हे उग्र असो की सौम्य, शेवटी ते मानवाचे रक्षकच। मानवाचा संबंध भूमीशी येत असल्यानं बा म्हणजे पिता आणि पिता म्हणजे पालन करता। या अर्थानं हे सर्व रक्षक अनिष्टाशी चाललेल्या युद्धातील सेनापती, तर मानव हा त्याचा सैनिक ठरतो। त्यानुसार ज्याच्या तुकडीत त्याची नियुक्ती झाली तो त्याचा कुलरक्षक आहे। म्हणून आपण पाहतो की कुलदैवत हे पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं आहे। ते कधीपासून आहे हे कोणालाच निश्चितपणे सांगता येत नाही। दरवर्षी आपण खंडोबा, भैरोबा, सिदोबा, ज्योतिबा या कुलदेवतांच्या दर्शनासाठी जातो, त्याचं कारणही हेच आहे।
0: श्रोतेहो, कालिका पुराणानुसार वाराणसी येथील राजा आणि खांडववनाचा निर्माता विजय हा भैरवांचा वंशज मानला जातो। भैरव ज्याप्रमाणे गावाच्या रक्षणासाठी असतात त्याप्रमाणे ते देवीच्या रक्षणासाठीही असतात, त्यामुळेच देवीच्या एका रूपाला भैरवी म्हटलं आहे। सर्वांना सामावून घेणारी ती माता, म्हणून संगीतातील एका रागाचं नाव ही भैरवी असून ती सर्वात शेवटी घेतली जाते। त्याचं कारणही हेच आहे की भैरवीत संगीतातील सर्व सप्तसुरांचा समावेश होतो।
1: अशा रीतीनं भैरवाचं स्थान हे फारच महत्वाचं असून त्याचीही आपण तेवढ्याच मनोभावे पूजा केली पाहिजे। भैरवाच्या आक्रमक रूपामुळं समाजातील दांडगावा करणाऱ्या व्यक्तीलाही टोळभैरव म्हटलं जातं। यावरून भैरवाच्या आक्रमकतेचा अंदाज बांधता येईल। म्हणूनच कुलदैवताची अवकृपा झाल्यास विनाश होतो ही समजूत आजही कायम आहे।

तुलजा भवानी माता मंदिर संकल्पना व जीवनातील आयुर्वेदीय तत्वज्ञान विषय फार मोठा आहे, व्यापक आहे। आधी अत्यंत संक्षिप्तपणे मी इथे हा विचार माझा मांडणार आहे। मनुष्य देहाचा विचार करत असताना शरीर मन आणि आत्मा ह्यांच्या समन्वयाने ही जी मंदिर संकल्पना आहे ह्याचा विचार करावा लागतो। ही जी माता आहे, सांख्यांनी सांगितलेला जो विचार आहे, प्रकृती विचार, प्रकृती पुरुष विचार, फार तपशिलात न जाता ही देवी माता आहे, जननी माता आहे, प्रकृती आहे, प्रसव धर्मिणी आहे, सृजन करणारी शक्ती आहे, ही एक कॉस्मिक एनर्जी आहे। वेदामध्ये गीतेमध्ये हिला मरुद्गण अशा प्रकारची व्याख्या आलेली आहे। अशा प्रकारची ही शक्ती ह्या पर्यावरणामध्ये, अवकाशामध्ये, पोकळीमध्ये सातत्याने उपस्थित असते। कालच उदाहरण सांगितलं आपण, H2O म्हणजे काय, H आणि O अशा प्रकारचे तत्वज्ञान, तत्व, बेसिक कन्सेप्ट जे असलेले घटक, ह्या दोन्हीला एकत्र आणणारी जी तिसरी शक्ती आहे हीच आहे विजातीय शक्ती असलेली कॉस्मिक एनर्जी किंवा प्रकृतीची शक्ती किंवा निसर्गातील शक्ती, त्यालाच आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो, त्यालाच आपण देवी म्हणतो। अशा प्रकारची ही देवी शक्ती आहे। दीव धातू आहे याच्यामध्ये, देवी किंवा देव ह्या शब्दामध्ये दीव धातू आहे, संस्कृत धातू, दीव मूल धातू आहे। दीव शब्दाचा अर्थ आहे विद्युत, विद्युत म्हणजे वीज शक्ती, एक प्रेरणा शक्ती, ऊर्जा शक्ती। अशा प्रकारची ही एनर्जी, एक प्रचंड अशा प्रकारची शक्ती, त्यालाच देवी माता म्हटलेलं आहे। ही जे तूळ, हे मूलभूत जे शब्द आहेत हे ऐतिहासिक विचार करण्यासारखे आहेत। तूळ शब्द आहे, तूळ, तुळा, तराजू, बॅलन्स्ड स्टेटस आणणारी शक्ती, शरीर मनाचं समन्वय करणारी शक्ती आहे। मित्र हो, वैद्यकीय शास्त्रामध्ये स्वस्थाची व्याख्या सांगत असताना 1988 नंतर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पहिली जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये बदलून आध्यात्मिक शक्तीची मान्यता दिलेली आहे। फिजिकल, मेंटल, सोशल, स्पिरिच्युअल वेलबिंग इज हेल्थ। शरीरे इंद्रिय सत्व आत्मसंयोगे धारी जीवितम नित्य गश्य अनुबंधस्य पर्याय रा आयुर्वचेते। अशा प्रकारची जबरदस्त अशा प्रकारची शक्ती आहे, अशा प्रकारची व्याख्या आहे। समन्वय सांगत असताना ही जे बॅलन्स्ड शक्ती आहे, समता, न्याय देवता आहे, ही न्याय देवताच आहे। समानता, सभ्यता, इक्विलिब्रियम करणारी शक्ती आहे। अशा प्रकारची ही शरीरातच शक्ती आहे, त्याला आपण शरीरबल म्हणतो। हा लघु मस्तिष्काचं कार्यच आहे, शरीराचं संतुलन करणारे आणि मनाची शक्ती करणारे, संतुलन करणारी ही मानसिक शक्ती आहे। अशा प्रकारची ही जी शक्ती आहे, ही जी व्याख्या आहे आयुर्वेदामध्ये फार उत्तम प्रकारची दिलेली। दुसरी व्याख्या, समदोष हा समाग्निश्च समधातुमल प्रक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थ इति अभिधीयते। ही जी स्वस्थाची व्याख्या आहे, ही थ्री डायमेन्शनल विचार देणारी आहे। शरीर, मन, आत्मा संतुलन करणारी शक्ती आहे। आणि ही जी शक्ती, ही तुळाजी देवी आहे, ही तुळजा भवानी जी माता आहे, ही शक्तीच पर्यायाने समानता देणारी, शरीर, मन आणि बुद्धी स्थिर करणारी, बुद्धी स्थिर करण नव्हेच शुद्ध करणारी, अशा प्रकारची आचार विचारांची ही शक्ती आद्य देवता आहे। प्युरिफिकेशन ऑफ माइंड ह्याच्यामध्ये महत्वाचा उत्कर्ष निष्कर्ष आहे, ज्यास विचार मी तपशिलात नाही जाणार नाही। शुद्ध भावना आहे, भवानी आहे। शरीर म्हणजे निगडित आहे, शरीर मनाच्या आत्म्याच्या भावनाशी निगडित आहे। नुसतं शरीर म्हणजे हाडा मासाचा गोळा नाही, शरीर हे मंदिर आहे। आणि याच्यावर पुष्कळ संशोधन झालेलं आहे, मी इथे आता डिटेलमध्ये जाणार नाही।
ट्रायंगुलर ही पिरामिडल अशा प्रकारची ही शरीराची आकृती आहे हा हेच नाही अशा प्रकारचे बारीक अणुपरमाणू मध्ये तुम्ही जासाल नाकापासून डोळ्यापासून ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय अणुपरमाणू पर्यंत तुम्ही जासाल उदाहरणासाठी क्यूबाइटल फोसा एस्कल्टेटरी ट्रायंगल लंग्स फुफ्फुस हृदय कुठलाही भाग तुम्ही नाक नाक डोळे कान कुठे जा तुम्ही ट्रायंगुलर दिसणार वर्तुळ ते त्रिकोणाकृतीच दिसणार शरीर हे त्रिकोणाकृतीच आहे मंदिर हे त्रिकोणाकृतीच आहे ही जी रचना आहे पंचकोशात्मक आहे शरीर हे दिसतं ते तुम्हाला फक्त स्थूलमय शरीर आहे फिजिकल स्टेटस फिजिकल बॉडी म्हणलेले अन्नमय कोश म्हणलेले तैतिरीय उपनिषेदामध्ये अन्नमय कोश म्हणले दुसरा जो कोश आहे प्राणमय कोश आहे त्याला इथेरिक बॉडी म्हणलेले तिसरा जो कोश आहे मनोमय कोश आहे मेंटल बॉडी म्हणलेले त्याला चौथा जो कोश आहे विज्ञानमय कोश युनिव्हर्सल बॉडी म्हटलेले आणि पाचवा जो कोश आहे तो आनंदमय कोश आहे ब्लिस ह्याचं सबमिलिशन कसं होतं ह्याचं मिलन कसं होतं एकमेकात संमिश्रण कसं होतं आणि आत्मदेवाकडे कसं जातं हा एक प्रोसेस आहे हा एक विभाग आहे आणि त्याची निर्देशक हे मंदिर संकल्पना आहे भारतीय मंदिर संकल्पना ही आपल्या शरीर मनाच्या आत्म्याशी निगडीत आहे बाकीच्या याच्यामध्ये अप्लाइड घ्यायचं आपल्याला बाकीच्या गोष्टी तथाकथित मध्ये परंपरा ट्रॅडिशन गोष्टी आहेत त्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्या पॉझिटिव्ह थिंकिंग करणारचं हे सेंटर आहे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की काहीतरी प्रसन्न वाटतं आणि असे इलेक्ट्रिक माय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असतो तिथे एक विशिष्ट अशा प्रकारच्या ध्वनिलहरी उपलब्ध असतात देवीच्या सानिध्यात त्या परिसरामध्ये आणि आपल्याला आनंद देऊन जातात आपल्या विचारामध्ये क्रांती करतात बदल करतात आपला वैचारिक बदल करतात ॲटिट्यूड चेंज करतात अशा प्रकारचं हे तत्व आहे हे प्रकार नुसतं आपण देवी देवी नाही अशा प्रकारचे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अशा प्रकारचे शरीररूपी देह मंदिररूपी देह आहे आपण अशा प्रकारचे विचार करूया ह्यामध्ये ह्याचा जो बेस आहे ही जी उन्नतव आहे नराचा नारायण होण्यासाठी अशा प्रकारची ही देहरचना आहे नराचा नारायण म्हणजे ही जी कॉस्मिक एनर्जी मधून उत्थान होऊन देव ज्याला म्हणतो आपण देव शब्द मनुष्याचा सामान्याचा असामान्य तत्व होण्याचं हे एक प्रकारचं माध्यम आहे।

तुळजापूर परिसरातील देवींची ठाणी। काही गोष्टींमध्ये तर्क लावावा लागतो आणि जिथे तुळजाभवानी मातेविषयीच माहिती देणारे साहित्य अगदी खूप कमी प्रमाणामध्ये आहे, मग इतर परिसरामध्ये असलेल्या देवींच्या विषयी सुद्धा काही फक्त कमीत कमी साहित्यामध्ये नामोल्लेख आलेला आहे आणि त्यावरून फक्त काहींच्या बाबतीमध्ये तर्क लावून काही गोष्टी मी या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि देवीविषयीच्या प्रथा परंपरा याविषयी याच्यामध्ये आढावा घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आदिमाया आदिशक्ती असलेल्या देवीची अनेक रूपे भारतभर विखुरलेली आहेत, ती सर्व शक्तिपीठे म्हणून ओळखली जातात। महाराष्ट्रात ही देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत, माहूरची रेणुका देवी, तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची अंबाबाई ही पूर्ण पीठे म्हणून ओळखली जातात, तर सप्तशृंगी देवीचे पीठ अर्धे पीठ आहे। तुळजा भवानी ही शिवाजी महाराजांची कुलदेवता होती। महाराष्ट्रात आजही भवानी माता हजारो घराण्यांची कुलदेवता म्हणून ओळखली जाते। देवीची मंदिरे जिथे जिथे आहेत तेथे तेथे नवरात्रात मोठे उत्सव साजरे केले जातात। दुर्गेची प्रतिमा म्हणजे राष्ट्रभक्तीचे प्रतिरूप समजले जाते। मनोबल लाभावे, समृद्धी यावी आणि जीवन अध्यात्माने संपन्न व्हावे यासाठी दुर्गेची उपासना करण्यात येते। महिषासूर, धारासूर, चंडमुंड, शुंभ निशुंभ अशा दैत्याचा विनाश करणारी ही महाशक्ती आहे। दुर्गेची उपासना ही एक प्रकारे शक्तीची उपासना आहे। दुर्गा पूजेचा अधिकार सर्व जातींना दिलेला आहे, त्या दृष्टीने ही धर्मनिरपेक्ष देवतास म्हटली पाहिजे। तुळजाभवानीच्या वास्तव्याने पावन झालेल्या तुळजापूर नगरीप्रमाणेच तुळजापूरच्या परिसरात अनेक देवींची महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत। त्याचा संबंध तुळजाभवानीशी आहे कारण त्या तुळजाभवानी मातेच्या बहिणी मानल्या जातात। प्रत्येक देवींची ठिकाणे ही वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेली आहेत, त्या प्रत्येकीच्या प्रथा परंपरा आगळ्या वेगळ्या आहेत। त्यामध्ये हिप्परगा राव येथील एडाई, देवताळा येथील जगदंबा देवी, एरमाळ्याची एडेश्वरी, हिंगळजवाडी येथील हिंगळजई, चिवरी येथील महालक्ष्मी, धारासूर येथील धारासूर मर्दिनी व हातला देवी यांचा समावेश होतो। यमाई देवी ही हिप्परगा राव म्हणजे कर्नाटक सीमेपासून अगदी जवळ असलेलंच हे ठिकाण आहे आणि या मंदिरामध्ये काही अशी काही वैशिष्ट्ये आहेत की आजपर्यंत जी आपल्या म्हणजे आपल्यापर्यंत कधी पोहोचलेलीच नाहीत। तर या देवीचा मोठा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि घटस्थापनेच्या वेळेस त्या ठिकाणी एक अशी प्रथा आहे, मंदिर मुळातच डोंगरावर आहे आणि त्या ठिकाणी घटस्थापनेच्या दिवशी नऊ पुजारी त्या म्हणजे नऊ वेगवेगळ्या जातीतील त्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी थांबतात। नऊ दिवस घटस्थापना केल्यानंतर नऊ दिवस पूर्णपणे अशा पद्धतीने त्या ठिकाणी उपवास केलेला असतो की दिवसभर त्यांनी तोंडामध्ये पाणी घ्यायचं नाही आणि दररोज 5 वाजता उपवास सोडायचा। आणि त्या पुजाऱ्यासाठी असा एक नियम आहे की या 9 दिवसात संबंधित पुजाऱ्यापैकी कोणाच्या घरी एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाला तरीही त्याने मंदिरातून घरी जायचे नाही, किंवा 9 पैकी एखाद्या पुजाऱ्याचाही मृत्यू झाला तर त्याचे प्रेत गावात न नेता डोंगरावरच त्याचा अंत्यविधी करायचा। घटस्थापनेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे 15 दिवस त्या 9 पुजाऱ्यांनी गावच्या हद्दीच्या बाहेर जायचं नाही असं सांगितलेलं आहे। त्याशिवाय त्या ठिकाणी एक अशी आख्यायिका सांगितलेली आहे की त्या पूर्वी तिथं यमाई नावाची एक स्त्री त्या डोंगरावर राहायची आणि तिचं दैवी स्वरूप त्यावेळेस कोणालाही माहीत नव्हतं आणि ते दररोज डोंगरावरून खाली उतरून एका मायाच्या शेतामध्ये जाऊन भाजीपाला तोडून आणायचा। त्या शेतकऱ्याला प्रश्न पडलेला होता की आपल्या शेतातील माळ सगळं कोण घेऊन जाते, शेवटी त्याने ठरवले की आपण पाळ ठेवून जो कोणी चोर असेल त्याला पकडायचे। काही वेळाने यमाई तिथं त्या ठिकाणी आली, पाळ ठेवलेल्या मायाने तिला पकडले, त्यावेळी त्याच्या तावडीतून निसटून ती यमाई पळत सुटली। ते थेट डोंगरावर शेतकरी हातात काठी घेऊन तिच्या पाठीमागे पळत होता, ती कशी बशी डोंगर माथ्यावर पोहोचली पण तिथेच ती धाडकन कोसळली व पालथी पडली, तेथेच ती गुप्त झाली। म्हणून त्या ठिकाणी हे मंदिर बांधलेलं आहे आणि पालथी पडल्यामुळे आम्ही आईची पूजा करतो असं पुजारी सांगतात। पळत असताना डोंगरावरून मागे वळून 2 ठिकाणी यमाई देवीने पाहिले, त्या ठिकाणी देवीच्या पाऊल खुणा आहेत। आणखीन एक त्या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी त्या गावामध्ये लिंबाच्या झाडाचं महत्व पुजारी सांगतात की गावात कोणीही लिंबाचं झाड कधीही तोडत नाही, लिंबाच्या झाडाचं लाकूड कोणत्याही कामासाठी वापरत नाहीत,

त्यामुळे गावात कोणीही पलंग वापरत नाही, पलंगावर झोपत नाहीत, बसत नाहीत. इतकंच नव्हे तर त्या गावामध्ये व्यक्ती जर बाहेर गावी गेलेला असेल तर तो तेथेही पलंगाविषयीचे नियम काटेकोरपणे पाळतो. त्या गावातील विवाह सोहळ्यातही मुलीला पलंग गादी देत नाहीत आणि मुलाच्या लग्नामध्ये घेत नाहीत. अशा अनेक प्रथा परंपरांचं पालन हिप्परगा गावातील ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने आजही करतात. आणखीन एक इथं जवळच तुळजापूरपासून 20 किलोमीटर अंतरावर चिवरी नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या ठिकाणी देवीच्या बाबतीमध्ये अशा अनेक प्रथा परंपरा आहेत की त्या ठिकाणी देवीला नवस करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती प्रचलित आहेत. की जसं कोंबड्या बकऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो, दागदागिने किंवा वस्तू देवीला अर्पण केल्या जातात, पण तिथे एक वेगळी जी प्रथा आहे की देवीला मूल वाहण्याची प्रथा आहे. जे मूल देवीला वाहिलेले असते म्हणजे मुलगा असेल तर त्याला पोतराज असं म्हटलं जातं आणि त्याने देवीची सेवा करायची, दररोज मंदिरामध्ये जायचं, दररोज जर शक्य नसेल तर मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा या दिवशी मंदिरात जाऊन पोतराजाचा वेश परिधान करायचा, कपाळावर सिंदूराचा मळवट भरून हलगी हे वाद्य वाजवून देवीची आरती म्हणायची. आणि ज्याप्रमाणे खंडोबाला वाहिलेल्या स्त्रीला मुरळी असं म्हटलं जातं, तसं इथं चिवरी महालक्ष्मीला वाहिलेली जी स्त्री आहे तिला जानी हा शब्द वापरलेला आहे की त्या स्त्रीच्या अंगामध्ये देवी येते. जानी आणि पोतराजाचा पट बसवण्याचा कार्यक्रम असतो. पट बांधणे म्हणजे ज्या स्त्रीच्या अंगात नव्यानं देवी येते त्या स्त्रीला नवीन साडी चोळी नेसून हिरव्या बांगड्यावरून तिचं देवीशी लग्न लावलं जातं आणि त्या दिवशीपासून तिच्या हातात झोळी काठी दिली जाते. वेताची 5 फूट लांबीची काठी व झोळी असते. काठीला एका टोकाला शेंदूर लावलेला असतो आणि त्या स्त्रीने दर शुक्रवारी मंगळवारी अमावस्या पौर्णिमा या दिवशी झोळी काठी घेऊन 5 घरी जाऊन देवीच्या नावाने जोगवा मागायचा असतो. आणखीन एक वैशिष्ट्य की त्या ठिकाणी यात्रेच्या वेळेस समान जो आहे ते चिवरीमध्ये पाटील घराण्याला आहे आणि त्या पाटलाच्या घरातून देवीला यात्रेच्या वेळेस नैवेद्य जातो. ते एका मोठ्या टोपलीमध्ये किंवा दुर्डीमध्ये आंबट भात म्हणजे खिचडा ठेवला जातो, त्यात कणकेचा मोठा दिवा ठेवला जातो आणि ती दुर्डी मानकराच्या डोक्यावर ठेवली जाते. त्याच्या दोन्ही बाजूला दोघे जण हातात नंग्या तलवारी घेऊन चालतात. हे सर्व घेऊन समस्त गावकऱ्यासह वाजत गाजत ते मंदिराकडे येतात, नैवेद्य दाखवतात. पण आज बळी देण्याची जी प्रथा आहे, कोंबडे बकरे असेल किंवा रेड्याचा बळी असेल, तर ती अनिसने ही प्रथा काही वर्षापासून बंद केलेली आहे. त्यामुळे हे बळी देण्याची जी प्रथा आहे ती आता जवळजवळ बंद झालेली आहे.

0: तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
2: धाराशिव शहरात प्रथमच वैदिक पद्धतीने भव्य नवरात्री उत्सव व महाचंडी होम.
3: आर्ट ऑफ लिव्हिंग धाराशिव यांचा संकल्प प्रत्येक कुटुंबाच्या सुखशांती व समृद्धीसाठी, विश्वशांती आणि जनकल्याणासाठी.
2: गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या बंगळुरू आश्रमातील पंडित विद्यानंदजी यांच्या अधिपत्याखाली दिनांक 16 ते 18 ऑक्टोबर. स्थळ श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, जाधववाडी रोड, धाराशिव. सर्वांसाठी प्रवेश मोफत. जिजाऊ चौकातून स्थळापर्यंत बस सेवा आणि 3 दिवस महाप्रसादाची व्यवस्था.
3: आई उदो उदो.

0: प्रेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे. याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे. तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे. खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या. धन्यवाद.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त वारी गोंधळाची हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्री तुळजा भवानी मंदिर महाद्वार येथे आयोजित केला आहे। याविषयी मेघ राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन।
1: नमस्कार रेडिओ तेरणा, माझं नाव मेघ राणा जगजितसिंह पाटील आहे। तुम्ही नवरात्रीच्या टाइमला धाराशिवला असला तर संध्याकाळी तुळजापूर मंदिराच्या महाद्वाराच्या समोर आपलं वारी गोंधळाची हे गोंधळ कार्यक्रम असणार आहे। खूप मजा येणार आहे, मी पण तिथं असणार आहे, तुम्ही प्लीज या। धन्यवाद।
2: धाराशिव शहरात प्रथमच वैदिक पद्धतीने भव्य नवरात्री उत्सव व महाचंडी होम
3: आर्ट ऑफ लिव्हिंग धाराशिव यांचा संकल्प प्रत्येक कुटुंबाच्या सुखशांती व समृद्धीसाठी, विश्वशांती आणि जनकल्याणासाठी।
2: गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या बंगळुरू आश्रमातील पंडित विद्यानंदजी यांच्या आधिपत्याखाली दिनांक 16 ते 18 ऑक्टोबर, स्थळ श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, जाधववाडी रोड, धाराशिव। सर्वांसाठी प्रवेश मोफत, जिजाऊ चौकातून स्थळापर्यंत बस सेवा आणि 3 दिवस महाप्रसादाची व्यवस्था।
3: आई उदो उदो।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वर।

उपलब्ध तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।